0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर, वैविध्यपूर्ण, बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका थोड्या गप्पा थोडी गाणी।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतोय कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमच्यावर, आरजे आदि सोबत सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूया नातं निसर्गाशी या सेगमेंट मध्ये. नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 वाजता नगरचं अंतरंग या शो मध्ये आरजे कोमल सुबत ऐकत रहा. रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज सुनता।
1: श्रोते हो सुप्रभात, आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा हक्काचा आवाज। संतवाणी भक्तीचा सोहळा या कीर्तन विशेष कार्यक्रमामध्ये सर्व श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत। जिथे भक्ती आहे तिथेच आनंद आहे। आषाढी एकादशीच्या निमित्तानं संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन येत आहे स्नेहाने संचलित रेडिओ नगर 90.4 एफएम कीर्तन विशेष कार्यक्रम संतवाणी भक्तीचा सोहळा। श्रोते हो आजच्या संतवाणी या कार्यक्रमामध्ये आपण ऐकणार आहोत हरिभक्त परायण अमोल महाराज जाधव यांना। संत चोखोबा, चोखोबांनी समतेचा संदेश दिला आणि संत चोखा मेळा यांच्याबद्दल समतेचा संदेश आणि चोखोबांची वाणी, सामाजिक समतेचा विचार आणि त्याचबरोबर संत चोखोबांचं चरित्र, त्यांचा जीवन प्रवास आपण आज जाणून घेणार आहोत हरिभक्त परायण अमोल महाराज जाधव यांच्या आवाजात।
2: रामकृष्ण हरी, मी अमोल गिरी महाराज, श्रीराम संस्थान वाकुडी अहिल्यानगर या ठिकाणाहून बोलतोय। मी आज आपल्यासाठी आपल्या संत मालिकेतील येत असणारे संत श्री चोखोबा राय यांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करीत आहे। तसं पाहायला गेलं तर महाराष्ट्र ही भूमी संतांची आहे। नवे नवे हा महाराष्ट्रच संतांनी त्या ठिकाणी निवडला असंही म्हणण्याला काही वावग त्या ठिकाणी राहत नाही, कारण संत मंडळी ही या महाराष्ट्राने त्या ठिकाणी आलेली आहे। अगदी वारकरी संप्रदायाच्या आधीपासून नाथ संप्रदाय हा त्या ठिकाणी अस्तित्वात होता। नाथ संप्रदायाचाच पोट प्रकार किंवा नाथ संप्रदायाच्याच माध्यमातून वारकरी संप्रदायाची निर्मिती त्या ठिकाणी झालेली आहे। ज्ञानदेवी रचला पाया उभारिले देवालया, इथपासून कतुका झाला असे कळस भजन करा सावकाश। आणि याच्याही वर त्या ठिकाणी बोलायचं झालं तर बहिणा म्हणे फरके ध्वजा, निरूपण केले वजा, या न्यायाप्रमाणे या महाराष्ट्रामध्ये अनेक संत मंडळी होऊन गेले आहे। प्रत्येक संतांचं एक आगळं वेगळं वैशिष्ट्य त्या ठिकाणी सांगण्यात येतं। प्रत्येक संतांची एक खासियत म्हणली तरी त्या ठिकाणी चलू शकत। ज्ञानोबारायांकडे ज्ञान आहे, तुकोबरायांकडे वैराग्य आहे, नामदेवरायांकडे त्या ठिकाणी प्रेम आहे, एकनाथ महाराजांकडे त्या ठिकाणी भक्ती आहे आणि श्री संत निवबरायांकडे त्या ठिकाणी गुरुनिष्ठा अशा प्रकारची आहे। श्री पंच संत पंचायतन त्या ठिकाणी ही वारकरी संप्रदायामध्ये अविरत त्या ठिकाणी त्यांच्या वाङ्मयाच्या माध्यमातून आजपर्यंत त्या समाजाच्या त्या ठिकाणी लक्षात त्या ठिकाणी राहिलेली गेलेली आहे। त्या संत मालिकेतील आता कोणी संतांच्या मालिकेमध्ये किंवा संतांच्या असणाऱ्या संख्येमध्ये काही बदल आहेत, कोणी 86 म्हणतं, कोणी 88 संत म्हणतं, पण असो संत ते संत आहेत, ते किती आहेत याच्यापेक्षा त्यांनी काय सांगितलं, त्यांनी कोणतं तत्व सांगितलं हे महत्वाचं आहे। आणि म्हणून ही संत मालिका आपल्या सारख्यांच्या किंवा वारकरी संप्रदायाच्या त्या ठिकाणी लक्षात यावी, त्या संतांचे विचार आपल्या लक्षात यावे म्हणून हा एक उपक्रम आहे। त्यापैकी आज मी जे चरित्र सांगतोय ते संत श्रेष्ठ चोखोबा राय। वास्तविक पाहायला गेलं तर बऱ्याच लोकांना श्री संत चोखोबा राय हे पंढरपुरातले त्या ठिकाणी संत वाटतात, पण संत चोखोबा राय हे पंढरपुरातले नसून ते सातारा जिल्ह्यातील कारेगाव या ठिकाणचे त्या ठिकाणी आहेत। कारण पंढरपुरामध्ये तीन संत हे वतनावर गेलेले आहेत। पहिले नामदेव महाराज हे वतनावर गेलेले आहेत, दुसरे संत नरहरी महाराज सोनार आणि तिसरे संत चोखोबा राय, ही तीनही संत त्या ठिकाणी पंढरपुरात वतनावर त्या ठिकाणी गेलेले आहेत। त्यापैकी आज जे चरित्र आपण सांगतोय ते संत चोखोबा रायांचं सांगतोय। कोण हे चोखोबा राय, काय यांची भक्ती होती, काय यांच्या भक्तीचं सामर्थ्य होतं, किती वैराग्य यांच्याकडे त्या ठिकाणी होतं, ते आपण त्या ठिकाणी एक दोन तीन गोष्टी पाहण्याचा प्रयत्न करूया। सातारा जिल्ह्यामध्ये एक कोरेगाव गावाचं नाव, त्या गावामध्ये 18 पगर जाती एकत्र नांदत होत्या. अनेक प्रकारच्या जाती होत्या आणि पूर्वीच्या काळामध्ये सगळ्या जाती धर्मातले लोक एकत्र राहायचे, पण एक जात मात्र अशी होती ते गावाच्या वेशीच्या बाहेर त्या ठिकाणी त्यांचं राहणीमान राहायचं. माफी मागून बोलतो सर्वांची, त्या जातीचं नाव होतं महार समाजाची जात. आणि नेमकं त्या महार समाजाच्या जातीमध्येच चोखोबराय यांचा जन्म त्या ठिकाणी झालेला आहे. आणि म्हणून त्या कारे गावामध्ये एक सुराम आणि सावित्र नावाचं एक जोडपं त्या ठिकाणी गावाच्या वेशीच्या बाहेर राहायचं, स्वतःची उपजीविका करायची, गावामध्ये पडेल त्यांचं काम करायचं. त्या कामातला जो मोबदला मिळेल त्या मोबदल्यावर आपल्या दोघांचा संसार त्या ठिकाणी चालवायचा. पण तो संसार चालवित असताना भगवंताचं नामस्मरण, भगवंताची भक्ती आणि भगवंताचं भजन याच्याविषयी त्यांचं नितांत असं प्रेम होत. रोज दिवसातून तीनदा ती भजन करीत होती. भजन केल्याशिवाय ती जेवत नव्हती, कारण काही वारक नित्य नियमाची असतात. नित्य नियमाविन अन्न खाये तो श्वान, त्या ठिकाणी आमची संत मालिका प्रमाण देते. म्हणून नित्य नियमाला जीवनामध्ये महत्व आहे. तसं हे दोघं दाम्पत्य सुराम आणि सावित्रा गावातलं पडेल ते काम करावं, गावात मिळेल ते उष्ट आणून खावं, उपजीविका करावी, पण हे करीत असताना भगवंताचं नामस्मरण कधीही चुकत नव्हतं. तुकोबरायांच्या भाषेत बोलायला तर आले भागा ते करीतो, तुझे नाम उच्चारितो. तुकाराम महाराज म्हणतात माझ्या नशिबाला आलं मी ते करतोय. पण ते करीत असताना किंवा ते सुख असो किंवा ते दुःख असो ते भोगीत असताना देवा तुझ्या नामाशी आम्ही एकनिष्ठ अशा प्रकारचा भाव आमचा आहे. तसं हे सुराम आणि सावित्रा त्या ठिकाणी भगवंताचं नामस्मरण करीत आपली उपजीविका त्या ठिकाणी गावाच्या विषयीच्या बाहेर करीत होत. आता गावाच्या बाहेर विषयी गावाबाहेर म्हणजे त्यांचं साधं पालाचं त्या ठिकाणी घर अशा प्रकारचं होत. आणि एक दिवस असं भजन करता करता ती सावित्रा आपल्या पतीला सुदामाला म्हणते, हे काऊ धने आपण त्या भगवंताचं इतकं भजन करतोय म्हटले, आणि भजन करीत असताना अजूनही आपल्याला पंढरपूर पाहता येईना? हे सहज प्रश्न विचारला. आणि प्रश्न विचारल्यानंतर साहजिक होत, परिस्थितीच्या योगानं सातारा ते पंढरपूर अंतर लांब आहे. जुन्या काळामध्ये जाता येत नव्हतं, जास्त पंढरपूरला कोणी जात नव्हतं किंवा जाता येत नव्हतं परिस्थितीच्या अभावानं. त्यावेळी तिने आपल्या मालकाला प्रश्न विचारला, ज्याचं आपण भजन करतोय त्याची पंढरी आपल्या कशी पाहता कधी येईल? त्यावेळेस त्या सुदामाने आपल्या पत्नीला छानसं असं मार्मिक उत्तर दिलं, सावित्रा जर पंढरपूर पाहायचं असेल तर पुण्य लागतं. पंढरपूर हे संपत्तीने पाहता येत नाही, पंढरपूर हे पदाने पाहता येत नाही, पंढरपूर हे स्त्री पुरुषाच्या भेदातून पाहता येत नाही, पंढरपूर पाहण्यासाठी पुण्य लागतं. प्रमाण द्यायचं झालं तर तुकोबराय बोलतात, पूर्व पुण्यासे जयाची पदरी, आणि तोची वारकरी पंढरीचा. पंढरीचा वारकरी होण्यासाठी पूर्वजन्माचं पुण्य लागतं. आणि मग तो आपल्या पत्नीला सांगू लागला, सुदामा सावित्रा आपलं तितकं पुण्य झालं नाही म्हणून देवानी आपल्याला पंढरपूरला बोलवलं नाही. मग तिचं सांत्वन अशा प्रकारचं केलं, ज्या दिवशी आपलं पुण्य फळायला येईल त्या दिवशी पंढरपूरच्या मालकाचा निरोप आपल्याला स्वतःहून येईल. आणि दोघांचं बोलणं असं त्या दिवशी होतंय तिची समज काढली, तो दिवस जातोय ना कुठं जातोय, पण जणू काही दोघा पती पत्नीचं बोलणं जगाच्या मालकाने पंढरपूरच्या विटीवर ऐकलं मालकाने. आणि त्याच्या मनात आलं काय होणार नाही, काही करू शकतो भगवान परमात्मा. चाल हे शरीर कोणाची असते या विश्वावर त्याची सत्ता आहे, तो काही करू शकतो. आणि जगाच्या मालकाने पंढरपुरात ठरवलं का या दोघा पती पत्नीला लवकरात लवकर पंढरपूरला त्या ठिकाणी बोलवून घ्यायचं आहे. याचा अर्थ त्यांचं पुण्य तिथपर्यंत फळायला आलं होतं. आणि योगायोगाने तो दिवस नाहीच गेला, ती रात्र गेली, पण दुसऱ्या दिवशी जणू काही चमत्कारच त्या ठिकाणी झाला देव भगवंताचा. काय झालं, त्या गावातला एक पाटील होता आणि त्या पाटलाची वैशाख शुद्ध एकादशीची वारी होती, नित्य नियमाची वैशाखाची. त्या वैशाखाच्या वारीचं कारण होतं त्या पाटलाच्या मयामध्ये मोठी आंबराई होती आणि त्या आंबराईमध्ये आंब्याची भरपूर झाडं होती. आणि त्या आंब्याला पार लागला का पहिला पार 116 आंबे तो पाटील काढायचा फिरतो असं सांगतो. आणि 116 आंबे डोक्यावर घ्यायचे आणि साताऱ्याहून 15 दिवस पायी जाऊन ते वैशाख एकादशीच्या दिवशी पांडुरंगाला समर्पित करायचे. त्याची अशी परंपरेची वारी होती. आणि नेमकं त्या पाटलाची वारी जवळ आली, आंबे काढले, आंबे बांधले, आता वारीला निघायचे पाटलाला. पण काहीतरी अडचण आली म्हणून पाटलाचं जाणं कॅन्सल झालं, रहित झालं, रद्द झालं पाटलाचं. पाटलाला चिंता लागली म्हणून पाटलाने आपल्या हाताखालच्या कारकुनाला सांगितलं, बाबा माझी वाडी होईना, मला उदाशी भरली, वाडी जर चुकली तर माझ्या पिढीला कलंक अशा प्रकारचा लागेल. पण त्या पाटलाच्या हाताखालच्या कारकुनाने सांगितलं, पाटील काळजी करू नका, आपल्या गावातले बरेच वारकरी पंढरपूरला जातात, त्यांच्या संग ते आंबे पोहोच करा, तुमचे आंबे पोहोच होतील आणि तुमची पिढ्यांपिढ्याची वारी होईल. पण पाटलाने सांगितलं, तू वारी यादी कर, म्हणजे किती वारकरी जातात. आणि मग पाटला त्या कारकुनाने यादी केली, गावातल्या सगळ्या वारकऱ्यांची नावं एका कागदावर कागद पाटलाच्या हवाले केला. पाटलाने सगळी यादी पाहिली, पण पाटलाला असं वाटलं याच्यातलं एकही वारकरी हिशोबातलं नाही, कारण सगळेच वारकरी पंढरपूरला त्या भावने जाणला अशातला काही भाग नाही. कारण पंढरपूरला हौशी गौशी नवशी ही जातो असतील या ठिकाणी, एखादा दुर्दैव होतो कला माणसा एखादा वारकरी असतो. आणि म्हणून ती पाटलाने ती यादी रद्द केली आणि पाटलाने कारकुना विचारलं, अरे बाबा आपल्या गावातला प्रामाणिकपणे वारी करणारा कोण आहे त्याला त्या ठिकाणी सांग. त्यावेळेस सुदाम्यांनी त्या कारकुनाने दोघांची नावं सांगितली, पाटील आपल्या गावाच्या विषयीच्या बाहेर सुदामाने सांगितलं, हे महाड समाजाचा हरिजनाचा जोडपं त्या ठिकाणी राहत आहे, हे जोडपं प्रामाणिक आहे आणि विशेष म्हणजे भगवंतावर श्रद्धा आहे, आणि विशेष आपलं विशेष म्हणजे त्यांनी अजून पंढरपूर पाहिलं नाही म्हणजे, आणि जर ते पंढरपूरला जर गेले ना म्हटले तुमचे आंबे घेऊन तर त्यांची वारी होईल, तुमच्या योगाने तुमची वारी होईल, आंबे पोहोच होतील आणि त्यांना पंढरपूर पाहता येईल. पाटलाने सांगितलं, झाले म्हणले त्या योग्य माझा. तो कारकून गेला आणि सुदाम्याला जाऊन सांगितलं, पाटलांनी बोलवलंय. सुदामा पाटलांच्या वाऱ्यावर आला आणि आल्यानंतर सुदाम्याला पाटील विचारतायत, सुदामा पंढरपूरच्या वारीला जाशील का? सुदाम्याने सांगितलं, पाटील नक्की वारीला जाईल. कारण झालं काय, सुदाम्याचं हृदय भरून आलं. पाटलाने सांगितलं पंढरपूरला जायचं, कारण कालच रात्री बोलणं झालं पती पत्नीचं का देवाचा निरोप येईल, आणि कसं झालं देवाचा निरोप आल्यावानी झालं. म्हणून सुदाम्याने सांगितलं, पाटील मी जातो, काय करायचं म्हणजे काहीच करू नका, की आंबे डोक्यावर घ्यायचे पंढरपूरला घेऊन जायचे म्हणजे पायी पायी. पाटील मी एकट्या जाऊ का कसं, म्हणजे काही जोडीदार घेऊन जा. म्हणून सुदामा आपल्या घरी गेला, आपल्या पत्नीला आनंदाची बातमी सांगितली, दोघही पती पत्नी तयार झाले पंढरपूरला जायला. त्या दिवशी रात्री दोघं विश्रांती घेत आहेत, पण त्या पालामध्ये त्यांना त्या ठिकाणी विश्रांती आहे ना, कारण का त्यांना पंढरपूर डोळ्यासमोर दिसत होत, पंढरी क्षेत्र दिसत होत. आता पाहिलं नव्हतं, पण भजन अभंग वाणी संतांची म्हणत होते, त्या अभंगाच्या माध्यमातून पंढरी कशी असेल काय भाव असेल तो सगळा त्या ठिकाणी त्यांना दिसत होता. योगायोगाने सकाळ झाली, पहाट झाली, आणि पहाटे पती पत्नी पाटलाच्या वाड्यावर जात आहेत. सगळं आवरलंय, पाटलाच्या दोन आंबे घेतलेत, दोघांनी दोन पाटे डोक्यावर घेतल्यात, आणि सुदामा आणि सायुक्त आपल्या वारकऱ्यांच्या गावातल्या सगळ्या दिंडीत सामील झाले आणि दरमजर करायला लागले. असं करता करता पहिला मुक्काम आला, सगळे वारकरी ऋषीच्या आतमध्ये गेले, दुसऱ्या गावामध्ये मुक्काम होता, पण यांना गावाच्या आत जायची परवानगी नव्हती, कारण जातीने खाली सगळ्या जातीचे होते. म्हणून हे दोघं पती पत्नी ऋषीच्या बाहेर थांबले, आणि ऋषीच्या बाहेर थांबल्यानंतर बाकीच्या वारकऱ्याचं जेवण झालं, मग त्यांनी यांना आणून दिलं, तिथंच मुक्काम केला. दुसऱ्या दिवशी पुन्हा ते भजन करू लागले वाडीमध्ये. असं करता 14 दिवस वारी केली, 14 दिवस वारीमध्ये भजन केलं. कारण वारीमध्ये 12 तास भजन होत असत दिंडीमध्ये, सकाळी 5 ते 5 ते संध्याकाळी 5 पर्यंत. पण ते जर भजन निष्ठेनं केलं तर भजन होत असत बर. आणि म्हणून वारी करीत करीत असं भजन करीत करीत चालले, 14 दिवस कसे गेले कळले नाही, रोज प्रवास, रोज भगवंताचं भजन. आणि 14व्या दिवशी मात्र पंढरपूरच्या अलीकडे शेवटचा मुक्काम होता, तो होता वैशाख दशमीचा दिवस, एकादशीचा आदला दिवस, दशमीचा दिवस होता. त्या दिवशी गावामध्ये पोहोचले, सगळे आपलं जेवण वगैरे झालं, आणि मग सुदामा सावित्राचं बोलणं चालू झालं. सो सावित्रा म्हणते, धनी अहो आपलं पुण्य फळायला आलं म्हणून आपण इथपर्यंत आलो. पण काहो धनी, आपण खालच्या जातीचे आहेत म्हटले, उद्या जर आपण पंढरपुरात गेलो आणि त्या पंढरपुरातल्या जर समजा गुणजन किंवा ब्राह्मण म्हणायला कळालं आपण खालच्या जातीचे आहोत तर देवाला पाहून देणार नाही आपल्याला. सुदामा म्हणतो, सावित्रा काही काळजी करू नको, देव लांबून पाहिला तरी देवच, आणि लांबून जवळून पाहिला तरी देवच आहे. पण काय करायचं देवाच्या जवळ, लांबून आपण पाहू, दर्शन घेऊ देवाचं. सावित्रा म्हणते, अहो देवाच्या जवळ जर गेलो ना तर काहीतरी मागता आलं असतं. सुदामाने सांगितलं, देवाला काही मागायचं नाही, जसं पुण्य फळायला आलं आपलं तर पंढरपूरला आलोय, आणि तसं भजनाची जर आपल्याला देवाला आपल्या भजनाची आवड लागली, भजनाचं जर पुण्य झालं तर आपल्या न मागता सुद्धा तो काही देऊ शकतो. मग तुला काय मागायचं सांगितलं, तिने सांगितलं, इतके दिवस लग्न झाले पण आपल्या अजून एक मुलगा पोटाला नसल्यामुळे
3: तेवढीच मागणी आहे फक्त देह कळली प्रभा देवाला मागव भगवंताला. सुदामेने सांगितलं काही मागू नको देवाला, त्याच्या मनात असं तर नक्की त्या प्रभा आपली अक्षर येईल. पुन्हा भगवंतानी या दोघांचं बोलणं ऐकलं आणि भगवंतानी मनात ठेवलं पंढरपूरच्या मालकांनी ठेवलं मनात का या दोघाला उद्या तेवढ्या याकडे प्रभा देऊन टाकायचं. आता ही गोष्ट शक्य नाही पण तुका म्हणे आले समर्थाचे म्हणा आणि जरी होय राहणार अंक ज्याचा तुक बोलतात देवाच्या आणि साधूच्या मनात आलं ते दोन समर्थ सामर्थ्यशील आहेत त्यांच्या मनात काही होऊ शकतं. तो दिवस झाला गेला सकाळ झाली पहाट झाली ती दिवस तो दिवस होता वैशाख एकादशीचा दिवस. हे दोघं निघाले पती पत्नी भजन करीत वारकरी निघाले पंढरीच्या दिशेने लागले पण चालता चालता थोडासा थकवा जाणायला लागला म्हणून दोघं पती पत्नी एका झाडाच्या सावल्या जाऊन उभे राहत आहेत. आणि ते ज्या झाडाखाली उभं राहायचं त्याच झाडाखाली जगाचा मालक वारकरी वेशामध्ये येऊन उभा राहिला. खांद्यावर डुंगरी हातामध्ये काठी आहे आणि भगवंत त्या ठिकाणी वारकऱ्याचा वेश घेऊन येऊन उभा राहिला. आणि नेमकं हे पती पत्नी त्याच्या जाऊन विसरायला थांबले डोक्यावरच्या पाठे खाली टेकवल्या त्याला नमस्कार केला लांबूनच आणि खाली बसले. त्यावेळेस तो वारकरी वेशातला भगवान परमात्मा म्हणतोय त्या पती पत्नीला विचारतोय का रे कुठं चाललात म्हणजे पंढरपूरला चाललो याच्यामध्ये काय म्हणजे आंबे आहेत कोणासाठी चालले हे नाही सांगितलं देवासाठी चालले पण मग आता विचारतोय कोण देवच विचारतोय. आणि मग देवाने नाटक केलं त्याच्यातला एखादा आंबा मला देता का रे. आता सुदामा द्यायला तयार होता पण आंबे होते पाटलाचे चालले होते मालकाला पंढरपूरच्या पण जर मध्ये द्यावं आणि जर विश्वास नाही बसला तर म्हणजे आंबे मोजले तर कसं व्हायचं म्हणून तो नाक मुलगा आला ना द्यायला आला. पण सावित्राचा स्वभाव होता कारण स्त्रियांजवळ प्रेम वात्सल्य भाव असतो त्या प्रेम वात्सल्य भावनेतून त्या सावित्राने पाठी सोडली एक आंबा काढला आणि त्या वारकऱ्याच्या हातात न देता खाली टेकवला कारण हात स्पर्श करायचा यांना अधिकार नव्हता. त्या भगवंताचा रूपी वारकाने तो आंबा उचलला आणि तोंडाला लावला चोखला आंबा निम्मा आंबा खाल्ला निम्मा आंबा तिथं खाली टाकून दिला राग राग आणि सावित्राकडे पाहून तो वारकरी म्हणतो हे बाई अरे द्यायचा होता तर चांगला द्यायचा आंबाच दिला म्हणजे आंबा मला. शेवटी खांद्यावर भोंगडी भगवंतांनी टाकली आणि ती निघून गेले वारकरी आयुष्याचा देव निघून जातोय. सावित्राकडे दुःख वाटलं कारण आता आंबा जर त्या ब्राह्मणाने मोजला तर एक कमी भरत हे तर जातीने आम्ही खाली पहिलीच वेळ पंढरपूरला जायची आणि एवढ्या सगळ्या गोष्टी उघडीस आल्या तर आम्हाला देव लांबून पाहायचा होता तो लांबूनही पाहता येणार नाही. पण जर अंतकाने तो घेत उष्टा केलेला आंबा चोखलेला आंबा भगवंत वारकऱ्यांनी तो आंबा तुम्ही न खाता प्रसाद म्हणून आपल्या ओटीमध्ये घातला दुकड पाट्या घेतल्या आणि पंढरपूरच्या दिवशी प्रवास चालू केला. पंढरीमध्ये त्या ठिकाणी गेल्यानंतर पंढरपुरामध्ये गेल्यानंतर चंद्रभागेचं स्नान केलंय आणि पांडुरंगाच्या बाल्या दोघ नवरा बायको जाऊन उभे राहिले. जसं जसं पांडुरंग जवळ येत होता तसं मनाचं दुःख वाढत होत. जर वारकऱ्यांना कळलं ब्राह्मणांना आम्ही खालच्या जातीचे दर्शन होणार नाही आणि नेमकं योगायोगाने तसंच झालं की जायच्यातच गाभाऱ्यातला पुजारी बाहेर आले ब्राह्मण आणि मोठ्याने ओरडले अरे साताऱ्याचे आंबे आणले का रे कोणी. हे दोघं पती पत्नी बाजूला घाली सांगितलं माझी गुरुजी आणि आंबे आणले तो केवळच्या पाट्या खाली ठेवल्या तोपर्यंत ब्राह्मणाला यांची जात कोणती माहीत नव्हती. पण झालं काय डोक्यावरच्या पाट्या खाली टेकवल्यानंतर सुद्धा मला वाटलं पंढरपुरातल्या देवाची ब्राह्मण पुजारी म्हणून आपण नमस्कार करावा. आता त्या जातीतले लोक नमस्कार करीत नव्हते ते जोहार करायचे जोहार माय बाप जोहार आणि जोहार केल्याबरोबर त्या ब्राह्मणाला कळलं का हे खालच्या जातीचे तिथून त्यांना सासुरवाद चालू झाला. हे तुम्ही खालच्या जातीचे आहात तुम्ही बाजूला व्हा तुम्हाला आंब्याला हात लावायचा अधिकार नाही तुम्ही लांब उभे राहा तुम्हाला देव पाहायचा अधिकार नाही त्या पाठीपासून लांब केलं. मनामध्ये दुःख होतं पहिली वेळ पंढरपूरची होती पण भगवंता लांबूनही पाहून दिलं नाही. शेवटी ब्राह्मणाला राग आला दुसरा ब्राह्मण त्या ठिकाणी पुढे बोलवून घेतले त्या पाठीतले आंबे काढले मोजायला लागले 125 आंबे भरायच्या ऐवजी 124 आंबे भरले. आता हे एक आंबा तिच्या ओटीमध्ये देवाचे वारकाचा उष्ट होता ही ब्राह्मण बोलू लागले अरे याच्यामध्ये एक आंबा कमी आहे आजपर्यंत एक आंबा कमी आला नाही आज आंबा कमी आलाच कसा तुम्ही खाल्ला काय तुम्ही उष्टा केला का काय त्यांना बोलू लागले. पण बोलता बोलता सावित्रा थोडस वाईट वाटलं ती पुढे आली हात जोडले आणि त्या ब्राह्मणा विनंती केली देवा आम्ही हात जोडतो आम्ही आंबा खाल्ला नाही किंवा उष्टा केला नाही आम्हाला सकाळी एक वारकरी भेटला त्या वारकाने आंबा मागितला त्याला आंबा दिला त्याने आंबा उष्टा केला थोडासा खाल्ला आणि लागला आंबा त्याने टाकून दिला पण तो आंबा मी प्रसार घेऊन उचित घाऊन इथपर्यंत आलेले तुम्हाला आंबा पाहायचा असेल तर तो माझ्या उचीमध्ये म्हणतो असं म्हटलं त्या ब्राह्मणा तो राग आला अजून म्हणून ही खरं बोलते का खोटे बोलते म्हणून ब्राह्मण पुढे येतोय आणि तिच्या ओटीला हिसका मारला ब्राह्मण गेले. आता वास्तविक पाहता ओटीमध्ये आंबा होता. या दोघांना बायकोला माहिती होत पण ब्राह्मणाला माहिती नव्हतं आंबा आहे काय. पण तिच्या ओटीला हात लावायची ब्राह्मणाची वेळ आणि भगवंताने विकेऊन चक्र ठरवायची वेळ एकच झाली. भगवंतात थोडस वाईट वाटला असावं माझ्या इच्छा माझ्या वैयक्तिक मतानुसार. कारण भगवंत म्हणले असावेत माझ्या भक्ताच्या पत्नीच्या ओटीला हात घालतोय ना खरं खोटं पाहायचं तर आता घे म्हटलं काय पाहायचंय. आणि भगवंताने जाती मनात ठेवलं होतं या नमूद बाहेर राजेंचं भजन द्यायला आवडलेलं होतं. शेवटी ते ब्राह्मण पुढे जात आहेत तिच्या ओटीला हिसका मारला ते आंबा पाहण्यासाठी. पण त्या ओटीला हिसका मारला आंबा खाली पडायच्या ऐवजी एक गोरगुंच बाळच मूलच खाली पडलं. ब्राह्मण घाबरले ब्राह्मण मागं सरले आणि ओटीमध्ये आधी मूल नव्हतं फक्त आंबा होता. शेवटी सुदामा पुढे आला ते घाईघाई लेकरं उचललं आणि सायुतला त्या ओटीमध्ये घातलं आणि दोघा प्रतिपत्नी खाली वाकले भगवंता दर्शन घेतलं. कारण भगवंताचा चेहरा हास्य होतात आणि यांच्या डोळ्यामध्ये पाणी होत. देवा आज काय आलं आमचं पुण्य फळाला आलं पंढरपूर दाखवलं आणि आमचं भजनाचं पुण्य फळाला आलं म्हणून आम्हाला आंब्याचं बाळ दिलं. आणि मग सगळ्या पंढरपुरामध्ये आनंद झाला. सगळे पंढरपुरातले लोक पाहायला आले आंब्याचं बाळ झालं. आणि मग त्या बाळाचं नाव देवाने आंबा चोखला म्हणून त्याचं नाव चोखा अशा प्रकारचं ठेवलं. आणि मग ती ब्राह्मण मंडळी त्यांनी वतन दिलं ते पण पंढरपुरातल्या बाहेर दिलं वतन सुदामाने सावित्राला त्याचं नाव चोखा ठेवलं ते चोखोबर आहे. मग पुढे ठिकाणी लहानाचे मोठे होऊ लागले. आता काही बऱ्याच लोकांना शंका येईल आंब्याचं कुठे बाळ होत असतं काय. पण वारकरी संप्रदायाच्या संत प्रमाणावर आपला विश्वास असावा. संत आपले मायबाप आहेत संतांच्या शब्दावर आपला विश्वास असावा म्हणून जाणकार लोकांसाठी प्रमाण देऊन जातो. वै शुद्ध एकादशी आंबा देवाने चोखला संतोषाला देव चोखा जन्म पावला आरती वो वायू संत चोखोबराया. चोखोबरायांची आरती म्हणजे हे प्रमाणे देवाने आंबा चोखला म्हणून त्याच नाव चोखा ठेवलं. ते चोखोबराय हळूहळू पुढे मोठे होऊ लागले आणि भजनाचं बाळ करून चोखोबांच्या ठिकाणी मिळालं. अशी चोखोबरायाची पार्श्वभूमी पंढरपुरात चालू झाली. पंढरपुरात सुरुवात झाली. आई वडिलांकडून भजनाचं बाळ करू त्या ठिकाणी मिळालं आणि साक्षात भगवंताचा प्रसादच चोखोबराय असल्या कारणानं भगवंताच्या भजनापासून चोखोबराय कधीही बाजूला अशा प्रकारची गेली नाही. मला सांगायचा भाव एवढा आहे याच चोखोबरायांची समाधी स्वतः भगवंताने नामदेवरायांना सांगितलं. हस्त्या घेऊन या चोखोबरायांच्या अंगावर भिंत पडली होती त्या भिंतीखाली चोखोबरायांचा प्राण गेला होता. स्वतः भगवंतांनी चोखोबराय समाधी त्या ठिकाणी दिलेली आहे. चोखोबराय चरित्र खूप मोठं आहे. चोखोबरायांच्या एकदा चरित्र आळही अशा प्रकारे चालतात. चोरीचा देवाचा आळ आला होता. या चोखोबरांनी अभंग केला धाव घाली विठवाचा चालू नको मंद बडवे मज मारी ती काय केला अपराध. खूप मोठं चरित्र आहे. चोखोबरायाची पत्नी नंतर पुढे सोयराबाई झाल्या. त्यांच्या हातून स्वर्गातलं आमृत शुद्ध कैलासातलं वैकुंठातलं आमृत शुद्ध झालं आणि स्वयराबाईचा आणि चोखोबरायचा अधिकार तेवढा होता बहिणीचा. खूप मोठं चरित्र आहे. पण या माध्यमातून थोडक्यात चोखोबरायांचा जन्म सांगण्याचा प्रयत्न केला. जर चोखोबरायाचं पूर्ण चरित्र ऐकायचं असलं तर युट्यूबच्या माध्यमातून हरिभक्तपरायण महंत अमोलगिरी महाराज श्रीराम संस्थान वाकुडी अहिल्यानगर या लिंक वर जाऊन आपण ते कीर्तन ऐकू शकता. या ठिकाणी वारीचा पर्व काळ आहे आणि या वारीच्या पर्व काळावर आम्ही संत मालिकेतले या मंडळींनी हा छानसा उपक्रम त्या ठिकाणी केलेला आहे. वेगवेगळ्या संतांची माहिती आपण त्या ठिकाणी घ्यावी. का घ्यावी तर आपलं चरित्र अबाधित राहण्यासाठी संतांचं चरित्र आपण अभ्यासलं पाहिजे. जो मनुष्य संतांचं चरित्र अभ्यासतो त्याचं चारित्र कधीही बिघडत नाही. म्हणून आपलं चारित्र जर आपल्याला सुधारायचं असेल त्या ठिकाणी जर चांगलं ठेवायचं असेल तर संत चरित्र त्या ठिकाणी आपल्या पर्याय नाही हा भाव त्या ठिकाणी ठेवतो. आणि जे काही तुम्हाला चुकवून ते तुम्ही सांगितलं खूप मोठं चरित्र आहे. तुम्ही ऐका युट्यूबला कीर्तन आहेत किंवा ते वाचा चोखवाचे खूप मोठे आहे. पण जर थोडासा आहे वारीचा पर्व काळ चालू आहे अशा संत मालिकेची आपण त्या ठिकाणी माहिती घेतली पाहिजे. संतांचं ते आपण अभ्यासलं पाहिजे. कारण संत कोण्याही जातीचे नाही संत कोणत्या गावाचे नाही ज्यांना ठेवा संत हे पूर्ण विश्वास त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. म्हणून अशा चोखोबऱ्यांचं चरित्र सांगण्याचा प्रयत्न केला. हे जे काही बरोबर असेल ते माझ्या गुरुवर्यांचं असेल जे चुकीचं असेल माझ्या बुद्धीचे दोष म्हणून त्या ठिकाणी संत चरित्र मी सांगण्याचा प्रयत्न केला. पूर्ण चरित्र ऐकण्यासाठी आपण कीर्तन आहे आपलं त्या कीर्तनाचा आपण लाभ घ्यावा ही विनंती करतो. वारीच्या सगळ्यांना शुभेच्छा देतो. आषाढीचा दिवस जवळ आलाय. उद्या आषाढी एकादशी आहे आणि म्हणून व्रत करा एकादशी किंवा भगवंत सांगतो आषाढी कार्तिकी विसरू नका मग सांगत असे गुज पांडुरंग. आज पंढरी क्षेत्रामध्ये माऊली ज्ञानोबराय, तुकोबराय, निवृत्तनाथ दादा, सोपान काका, मुक्ताबाई महाराज, लेणीनाथ महाराज, भगवान बाबा, वामन भाऊ महाराज, तनपुरे बाबा आणि त्या ठिकाणी चोकोबराय आदी संतांच्या पालख्या त्या ठिकाणी येत आहेत. जोपर्यंत ही संत मंडळी पंढरपुरात येत नाही तोपर्यंत पंढरपूर भरत नाही आणि भगवंतालाही आनंद भेटत नाही. पालखऱ्यांचा आनंद भगवंतापर्यंत जातो आणि भगवानाचे उभयाचा आनंद निवबराय बोलतात. भगवंतालाही आनंद होतो आणि वारकऱ्यालाही आनंद होतो आणि दोघंही आनंदाने त्या ठिकाणी नागदायन त्या ठिकाणी करतात. हा भाव त्या ठिकाणी ठेवतो आणि माझ्या वाक्याला पुढेराम देतो. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.
1: श्रोते हो, संतवाणी भक्तीचा सोहळा हा कार्यक्रम आपण ऐकत होतात. आषाढी एकादशीच्या मंगल पर्वानिमित्त संतांच्या विचारांचा आणि हरिनामाच्या गजराचा दिव्य सोहळा घेऊन आला आहे रेडिओ नगर 90.4 FM. श्रोते हो, संतांची शिकवण, अभंगाचा मधुर स्वर आणि कीर्तनातून आपल्या जीवनाला नवी दिशा या कार्यक्रमातून नक्कीच मिळणार आहे. श्रोते हो, आज आपण इथेच थांबूयात संतवाणी भक्तीचा सोहळा या विशेष कार्यक्रमामध्ये. रामकृष्ण हरी.

देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ताबाई सुखालाही आला याहो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर। सर्व श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

0: आता आपली दुपार करा आणखी ताजी तवाणी,
1: कारण नव्यानं सुरू होतो एक कार्यक्रम थोड्या गप्पा थोडी गाणी।
0: सेलिब्रिटीजची माहिती, दिनविशेष, घटना, प्रसंग आणि विविध गाणी,
1: मनोरंजनात्मक माहितीपर वैविध्यपूर्ण बहारदार आणि सुमधुर गाणी।
0: कार्यक्रम ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी, फक्त रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमच्यावर, आरजे आदी सोबत, सोमवार ते शनिवार दुपारी 3 वाजता। ऐकायला विसरू नका, थोड्या गप्पा थोडी गाणी।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: नमस्कार मित्रांनो, मी आहे आर्य चिलका. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता बाई, सुखालाही आला याहो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर. सर्व श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

प्रेम, त्याग आणि संस्काराचं उत्तम उदाहरण म्हणजे श्यामची आई हे पुस्तक. या पुस्तकातून साने गुरुजींनी आईच्या प्रेमाची आणि संस्कारांची ताकद अत्यंत प्रभावीपणे मांडली आहे. आता श्यामची आई या पुस्तकाचं अभिवाचन तुम्ही रेडिओ नगर 90.4 FM वर ऐकू शकता.

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: एईओ विठ्ठले माझे माऊलीये, पंढरीच्या नाथा जीव लागावे रे. चंद्र भागे तिरी उभा विटेवरी, मुख पाहता हरी तृप्त झाले. रामकृष्ण पांडुरंग हरी. नमस्कार, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत आणि सकाळचे 7 वाजत. आणि मंडळी, आज आहे 25 जुलै 2026 ही तारीख आणि आपण सगळेजण ज्याची वाट पाहत होतो आज तो दिवस आहे. आज आहे आषाढी एकादशी. सगळ्यांना, सगळ्या नगरकरांना, सगळ्या श्रोत्यांना माझ्याकडून, रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप

मंडळी, आषाढ महिन्यातील हा पवित्र एकादशीचा दिवस, ज्या दिवशी विठ्ठल भक्तांसाठी द्वार उघडतो, ज्या दिवशी लाखो वारकरी पंढरपूरकडे निघतात, त्या पवित्र मुहूर्तावर आज आपण गप्पा मारतो आहोत. आणि या पवित्र मुहूर्ताच्या तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा खूप खूप शुभेच्छा. आणि तुमच्या कुटुंबात सुख समृद्धी नांदो, आरोग्य लाभो आणि विठ्ठलाची कृपा सदैव आपल्यावर राहो. मंडळी, खरंच हा अतिशय भक्तिमय, सुंदर आणि विठुरायांना भेटण्याचा आजचा दिवस खरंच किती छान वाटतंय ना. आणि आशा आहे की आज विठ्ठल आपले सगळे प्रश्न सोडवेल, आपल्याला सुखात आनंदात ठेवेल. आणि वारकरी जे पंढरपूरला गेलेत, आज त्यांची तपश्चर्या संपलेली आहे. मंडळी, आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकूयात विठुरायाचं हे छानसं गाणं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

नमस्कार, माझं नाव आरुष प्रसाद बेडेकर. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा.

मंडळी पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. आजचा दिवस खरं तर खास आहे, कारण आज आहे देवशयनी आषाढी एकादशी. भक्ती श्रद्धा आणि विठ्ठल नामानं भरलेला हा दिवस. महाराष्ट्रात आज प्रत्येकाच्या ओठांवर एकच नाव आहे, विठ्ठल विठ्ठल जय हरी विठ्ठल. चला आता जाणून घेऊया आजचे काही दिनविशेष. म्हणजे आज आहे 25 जुलै 2026 ही तारीख, वार आहे शनिवार, आणि मंडळी आज आहे राष्ट्रीय उष्णता प्रतिबंध दिवस. पावसा असला तरी बदलत्या हवामानामुळे आरोग्याची काळजी घेणं खूप महत्वाचं आहे, आणि भरपूर पाणी प्या, शरीराची काळजी घ्या आणि आपल्या माणसांचीही काळजी घ्या. आणि तसंच आज आहे देवशयनी आषाढी एकादशी. असं मानलं जातं की आजपासून भगवान श्री विष्णू योग निद्रेत जातात. पुढील 4 महिन्यांचा चातुर्मास सुरू होतो. या काळात भक्ती, चांगले विचार, संयम आणि सत्कर्म यांना विशेष महत्व दिलं जातं. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात ठेवा, देवापर्यंत पोहोचण्यासाठी मोठमोठ्या गोष्टी करण्याची गरज नसते. मनापासून केलेली प्रार्थना, दुसऱ्याला दिलेली मदत आणि चेहऱ्यावरचं एक प्रेमळ हास्य हीच खरी भक्ती आहे. तसंच आजच्याच दिवशी 1978 साली जगातील पहिल्या टेस्ट ट्यूब बाळाचा जन्म झाला. तिचं नाव होतं लुईस ब्राऊन. वैद्यकीय क्षेत्रासाठी हा एक ऐतिहासिक टप्पा मानला जातो. 1997 मध्ये प्रसिद्ध लेखक अरुंधती रॉय यांच्या द गॉड ऑफ स्मॉल थिंग्स या कादंबरीला बुकर पुरस्कार जाहीर झाला. भारतीय साहित्याला जागतिक स्तरावर मोठी ओळख मिळवून देणारा हा अभिमानाचा क्षण होता. तसंच मंडळी, भारताच्या माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचा आज जन्मदिन आहे. त्या भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती ठरल्या. तर मंडळी, हे होते आजचे दिनविशेष. मित्रांनो, खरं म्हणजे प्रत्येक दिवस आपल्याला काहीतरी शिकवून जातो. इतिहास प्रेरणा देतो, सण संस्कार देतात आणि आपल्या माणसांचं प्रेम जगण्याची ताकद देतं. चला तर मग आषाढी एकादशीच्या या मंगल वातावरणात पुन्हा एकदा विठुरायाच्या चरणी नतमस्तक होऊया आणि ऐकूया आणखी एक सुंदर अभंग. जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन। आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो। तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावाधाव खास, कोण बांधतो रे आस कोण पुरवितो श्वास, लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून। पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा, पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन, सारे निवारून मग पंढरीस मी जाईन।

शुभ सकाळ श्रोतेहो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग या शो मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडई, रोजच्या सारखा आपण आजही सकाळी भेटलेलो आहोत, पण तरीही आज खूप वेगळं वाटतं ना. आज वातावरणात एक वेगळीच ऊर्जा आहे, भक्तिमय वातावरण आज आहे, सकारात्मक ऊर्जा सगळीकडे पसरली आहे. कारण काय तर आज आहे आषाढी एकादशी. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा.

मंडळी, खरं म्हणजे आज पांडुरंगाला भेटायला त्याचे भक्त पोहोचलेत. वारकरी जे आहेत ते मागील गेल्या अनेक दिवसापासून चालत पांडुरंगाकडे निघाले होते. मनात एकच आस होती, ते म्हणजे त्या सावळ्या विठुरायांना भेटण्याची आणि त्यांना बघण्याची. आज डोळे तृप्त होणार आहेत, कारण आज सगळ्यांनीच पांडुरंगांचं दर्शन घेतलंय. खरं म्हणजे जाताना खूप शिकायती होत्या, खूप गोष्टी पांडुरंगांना सांगायच्या होत्या, पण त्यांना बघून ते सगळ्यांचा विसर पडलाय. आणि मंडळी, सध्या आपण पाहतो आहोत देशातले विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करत आहेत, शेतकरी पावसाची वाट पाहतोय असं दृश्य आहे. आणि पांडुरंगाकडे एकच मागणं आहे की या सगळ्या समस्या दूर होत आणि सगळेजण सुखात समृद्धीत राहो. याच पार्श्वभूमीवर आषाढी एकादशी निमित्त आपल्या अहिल्यानगरचे कलाकार ज्युनियर दादा कोंडके म्हणजेच अनिल पाटोळे यांनी सादर केलेली काही गीतं ऐकूयात.

काय तुझी माया सांगू श्रीरंगा, काय तुझी माया सांगू श्रीरंगा, संसाराची पंढरी तू दिली पांडुरंगा, डोळ्यातून वाहे माय चंद्रभागा।

महाराज की जय। राम कृष्ण हरी। सगळ्यांना आषाढीच्या खूप खूप शुभेच्छा। पांडुरंगा चरणी हीच प्रार्थना करतो की युवांचे चांगले प्रश्न सोडू दे, चांगला पाऊस पडू दे, शेतकऱ्याचे सगळे प्रश्न मिटू दे। पांडुरंगा, तुझ्या चंद्रभागेमध्ये आज प्रचंड हा लोकसमध्ये भक्तिमय झालेला आहे आणि तू पांडुरंगा सगळं काय सुखमय पाठवणार, माझा विश्वास आहे। जगामध्ये सगळं तू काय चाललंय ते सगळे आताचे संकट दूर कर, की आजचे युवा स्टुडंट हे आपल्या भारताचं भविष्य आहे। त्यांना हान मार करणं फार वाईट गोष्टी केल्या। भारताचे पंतप्रधान आता ते करू राहिले, ज्यांनी केलं त्यांना आता सजा मिळणार, कारण की जो चुकी करेन त्याला सजा मिळणार आणि पांडुरंगा सुद्धा त्यांना शिकता येईल। पण असं युवांना मारू नये की आज ते भविष्य आहे। पांडुरंगा ते आज सैनिक आहेत आपले, जगाला हे माऊलीने जिंकलेलं आहे। तसं माऊली चरणी तसं वागा आणि आपल्या या स्टुडंट पोरांना शिकवा, त्यांचे काय प्रश्न आहे ते सोडा, अशी पांडुरंगा चरणी मी प्रार्थना करतो। रामकृष्ण हरी मला ह्या रेडिओ नगर 90.4 FM मध्ये त्यांनी मला बोलवलं आणि चान्स दिला आणि ते खरोखरच असेच कलावंताची सेवा करतात। ही रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा आज सगळीकडे हा पसरत आहे जगभरात, आणि या आणि आपली कला सादर करा आणि देशामध्ये सुख शांती नांदो आणि शेतकऱ्याचे सगळे प्रश्न मिळो, कारण शेतकरी जगला जग जगेल, आपला भारत जगेल। चंद्रभागेमध्ये किती आनंदाने नाहतात आणि किती आनंद वाटतो माऊली, संत सांगतात की

0: ये सर, तुम्हाला देखील आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि आज तुमचं हे गाणं ऐकून, भक्तिमय गाणं ऐकून आम्हाला तृप्त झाल्यासारखं वाटतंय. आणि पांडुरंग देखील नक्कीच भोळे भाबडे भक्त आहे, त्यांच्या हाकेला तो धावून नक्कीच येणार आहे. सर अजून एखादं गीत
1: जरूर, कारण की आज फार आनंदाचा दिवस आहे की आपले वारकरी सगळे आपल्या कष्टाने आज तिथं गेलेले आहेत आणि सगळ्यांचे प्रश्न आज तिथं आज ते सोडित आहे. आणि पांडुरंगा चरणी प्रार्थना भी करीत आहे की पांडुरंगा आपण या सगळ्या वारकऱ्यांचे आपल्या देशाचे आणि जगाचे प्रश्न संकट तू सोडवणार. म्हणून मी कानडा राजा पंढरीचा

0: तेरे ऊपर वाला वही है तेरा रखवाला। हम अपनी कला से दुनिया का दिल जीतते हैं, लेकिन लड़ाई करने के लिए भी हम भी लड़ाई कर भी सीखते हैं, लेकिन हम लड़ाई सिर्फ आतंकवाद से करते हैं और राक्षस से, जो राक्षस हमारे देश का सर्वनाश करना प्रयत्न करते हैं, हमारे जाबाज सैनिक उन राक्षसों को ही निशाना कर देते हैं। हमारे स्वर्गीय अमरीशपुरी क्या बोलते हैं देखिए, अरे जीवन ही एक संगीत है, इसे हमेशा गुनगुनाते रहना चाहिए, हालात जैसे भी हो हमेशा मुस्कुराते रहना चाहिए। लो हमारे महाराष्ट्र के, हमारे हिंदुस्तान के मशहूर प्रोड्यूसर डायरेक्टर दादा कोंड के क्या बोलते
1: हो, तुम्हारा माहित नहीं, अहो कला हे जीवन है, साथ तुमचा संघर्ष आमचा, म्हणजे कला ही जीवन तर ठेवली पाहिजे, आणि आपसात भांडायचं नाही, आपसात लढाई करायची नाही, फक्त आतंकवादला ठिसून काढायचं, तो राक्षस आपल्या देशाचा नाश करायला पाहतो ना, आपले जवान त्याला जवाब देतात, म्हणून आपसात भांडायचं नाही, आपले जे काही प्रश्न आहेत ते सुटतील, आणि एकशे पांडुरंग चरणी मी प्रार्थना करतो की पांडुरंगा यंदा चांगला पाऊस पडू दे, आणि आपला शेतकरी राजा याच्या शेतामध्ये भरपूर पीक उत्पन्न दे, कारण की शेतकरी जगला तर आपला देश जगेल, म्हणून तुम्ही आम्ही गोड पावसाचं पाणी साचवलं पाहिजे, भरपूर झाडं झुडपं लावलं पाहिजे, अहो थांबायचं मी तुम्हाला एक कडव दाखवतो म्हणून ना,

0: आता जगूया, चला आपल्या देशातली रोगराई दुश्मनी आटूया। हा आला महाराजा,
1: म्हणून सांगतो कला ही जीवन आहे, ती जिवली पाहिजे। शेतकरी जागला तर आपली सर्वांची कला जगेल, म्हणून तो शेतकरी राजा आपल्या हिमालयाच्या खऱ्या सैनिकासाठी आणि आपल्या 140 करोड साठी एवढं उत्पन्न करतो। आणि खरे धन संपत्ती म्हणजे तुमचं आमचं अन्न धान्य या पोटाच्या तिजोरीला कोण देत आहे।

0: आपला शेतकरी राजा आणि आज तो पंढरपूरला गेलेला आहे आणि पांडुरंगाने त्याला नेलंय की जा आता तुझ्या शेतामध्ये बघ पिकच पीक म्हणून आपसात भांडू नका लढू नका एकमेकाला सुखादुखाला धावून येणारे आमची माती आमची माणसं ही संस्कृती आपल्याला पुढे न्यायची आणि आज मला रेडिओ नगर 90.4 FM मध्ये मला बोलवलं आणि आषाढी एकादशीच्या मला खास इथं अभंग गाण्याची मला संधी दिली.
1: मंडई आज आहे आषाढी एकादशी. अतिशय सुंदर भक्तिमय वातावरणाचं आहे. सगळीकडे विठुरायांचं नामस्मरण होतंय आणि खरंच किती छान वाटतंय ना. याच निमित्त आपल्या अहिल्यानगरचे कलाकार ज्युनियर दादा कोंडके म्हणजेच अनिल पाटोळे यांनी सादर केलेली गीतं आपण ऐकलीत. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

राजकारण, समाजकारण, इतिहास, संस्कृती, क्रीडा, गुन्हेगारी आणि उद्योग या सर्व घडामोडींचे साक्षीदार असतात पत्रकार. अशा दिग्गज आणि अनुभवी पत्रकारांशी खोल संवाद साधणार आहेत ज्येष्ठ पत्रकार अजय धोपावकर. लोकशाहीचा चौथा स्तंभ या मालिकेत दर शुक्रवारी रात्री 9 वाजता फक्त आणि फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर. संकल्पना आहे ज्येष्ठ पत्रकार आणि इतिहास अभ्यासक स्वर्गीय भूषण देशमुख यांची.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत।
2: नमस्कार, शुभ सकाळ मंडळी। पुन्हा एकदा रेडिओ नगर 90.4 FM मध्ये मी आरजे कोमल तुमचं स्वागत करते आणि नगरचं अंतरंग हा शो सुरू आहे। तुम्हा सगळ्यांच्या आयुष्यात आनंद, समाधान आणि विठुरायाची कृपा कायम राहो। आज आहे आषाढी एकादशी। या सुंदर दिवसाच्या, भक्तिमय दिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा। आजचा दिवस खूप महत्वाचा आहे, कारण आज आहे देवशयनी आषाढी एकादशी। महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ज्ञानोबा तुकाराम म्हणत पंढरपूरच्या दिशेनं चालत आलेत आणि त्यांच्या ओठा वर विठ्ठलाचं नाव, हातात टाळ, मृदुंग आणि मनात अपार भक्ती, हाच आपल्या महाराष्ट्राचा खरा ठेवा आहे। आजच्या या पवित्र सकाळी चला ऐकूया संत तुकाराम महाराजांचा एक सुंदर अभंग। सुंदरते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवून या तुळशी हार गळा, कांसे पितांबर आवडे निरंतर हेची ध्यान। या अभंगात संत तुकाराम महाराज सांगतात की विटेवर उभा असलेला, कमरेवर हात ठेवलेला, गळ्यात तुळशीची माळ आणि अंगावर पिवळा पितांबर परिधान केलेला विठ्ठल हे रूप इतकं सुंदर आहे की ते सतत डोळ्यांसमोर राहावं अशी प्रत्येक भक्ताची इच्छा असते। भक्ती म्हणजे फक्त मंदिरात जाणं नाही, तर मनात प्रेम, नम्रता आणि चांगुलपणा ठेवणं, हाच या अभंगाचा खरा संदेश आहे। मित्रांनो, विठ्ठल आपल्याला एक गोष्ट शिकवतो, जीवनात कितीही अडचणी आल्या तरी श्रद्धा, संयम आणि माणुसकी कधीही सोडू नका। दुसऱ्याला मदत करा, गोड बोला आणि प्रत्येक दिवस चांगल्या विचारांनी सुरू करा। आता याच भक्तिमय वातावरणात ऐकूयात विठुरायांच्या चरणी अर्पण केलेला हा सुंदर अभंग। ऐकत रहा रेडिओ नगर 9।

कशी उघड्या डोळ्यांनी तुझी आबाळ पाहिन, सांग कसा आरामात बाळा वैकुंठी राहीन। आता सोडून पंढरी ठाई ठाई मी असतो, बघ तुझा जनार्दन आता जनात वसतो। तू संकटात असता कसा बसेन मी स्वस्थ, सांग रोज रस्त्यातून कोण घालतो रे गस्त, दवाखान्यातून करी कोण धावा धाव खास, कोण बांधतो रे आस, कोण पुरवितो श्वास। लीला तुझ्या सावळ्याची तुला ठेवले डांबून, कि हे काळाचे सावट जावे निघून लांबून। पिल्ला माझ्या काही काळ आता घरट्यात राहा, कलिकाळाचे संकट कसे निवारतो पहा। पदोपदी रे तोवर तुझी काळजी वाहीन, साथीत या साथ द्याया बघ इथेच राहीन। सारे निवारून मग पंढरीस मी जाईन।

0: स्त्रियांना द्या इतका मान, वाढेल आपल्या देशाची शान. लेखक सागर चौगुले.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज, तुमचा नगरचा अंतरंगामध्ये. मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आज आहे आषाढी एकादशी. मित्रांनो, आज आपण सगळे जण आषाढी एकादशी साजरी करतो आहोत, पण तुम्हाला माहिती आहे का हो, हा दिवस इतका खास का मानला जातो? तर आषाढी एकादशीला ना देवशयनी एकादशी असंही म्हणतात. अशी श्रद्धा आहे की या दिवसापासून भगवान श्री विष्णू 4 महिन्यांसाठी योगनिद्रेत जातात. या 4 महिन्यांना चातुर्मास म्हणतात. या काळात भक्ती, नामस्मरण, साधेपणा आणि चांगल्या विचारांना विशेष महत्व दिलं जातं. महाराष्ट्रात या दिवसाचं एक वेगळंच महत्व आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी अनेक दिवस पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. हातात टाळ, मृदुंग, डोक्यावर तुळस, ओठांवर ज्ञानोबा तुकारामचा गजर आणि मनात विठुरायाविषयी अपार प्रेम, हे दृश्य प्रत्येकाचं मन जिंकून घेतं. अनेक भाविक आज उपवास करतात. मलाही आहे, तुम्हालाही असणारच आहे. आणि विठ्ठल रुक्मिणीची पूजा करतात. दिवसभर अभंग, भजन, कीर्तन आणि हरिनामाचा गजर केला जातो. अनेक जण गरजूंना अन्नदान करतात, कारण भक्ती म्हणजे फक्त देवाची पूजा नाही तर माणुसकी जपणंही तितकंच महत्वाचं आहे. पुंडलिक नावाचा एक भक्त आपल्या आई वडिलांची मनापासून सेवा करत होता. त्याची ही सेवा पाहून भगवान श्री कृष्ण त्याला भेटायला आले, पण पुंडलिक त्यावेळी आई वडिलांच्या सेवेत मग्न होता. त्याने देवाला थोडा वेळ थांबण्याची विनंती केली आणि एक विठ पुढे सरकवली. भगवान त्या विठेवर उभे राहिले. तेव्हापासून ते विठेवर उभा असलेला विठ्ठल हे रूप भक्तांच्या मनात कायमचं घर करून बसलं, अशी एक सुंदर कथा सांगितली जाते. या कथेतून एक सुंदर संदेश मिळतो. आई वडिलांची सेवा माणुसकी आणि आपलं कर्तव्य हीच खरी देवभक्ती आहे. म्हणूनच आजच्या दिवशी फक्त मंदिरात जाऊन दर्शन घेणं पुरेसं नाही, तर आपल्या मनात चांगुलपणा, आपल्या बोलण्यात गोडवा आणि आपल्या वागण्यात प्रेम असलं तर विठुराया नक्कीच आपल्या सोबत असतो. तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय जय रामकृष्ण हरी. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

गावागावातून निघाली वारी, दिसू लागली सर्वांना पंढरी, विठ्ठलमय भक्तीच ही खरी, एकमुखानं बोला जय हरी जय हरी जय हरी। आषाढी एकादशीच्या रेडिओ नगरतर्फे हार्दिक शुभेच्छा। विठू माऊली पूर्ण करोत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा।

0: श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा, नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. म्हणजे आज किती छान दिवस आहे ना, भक्तिमय वातावरण आहे, सकारात्मक ऊर्जा सगळीकडे आहे, कारण आज आहे आषाढी एकादशी. तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि म्हणजे याच निमित्त आपण सगळीकडे विठ्ठलाचं नाव ऐकतो आहोत. आणि जे विठ्ठल भक्त आहेत, जे वारकरी आहेत, ते आज विठुरायांना भेटले असतील, भेटत असतील, आणि त्यांच्या मनातल्या सगळ्या गोष्टी आज ते विठ्ठलाला सांगतील. तर म्हणजे याच आषाढी एकादशी निमित्त आता आपल्या सोबत आहेत आपल्या अहिल्यानगर मधील कवी लेखक दत्तात्रय वारकड. नमस्कार सर.
1: नमस्कार भाविक हो, भक्त हो, सज्जन हो. मी श्री दत्तात्रय वारकड, अहिल्यानगर, कवी लेखक, प्रेरणादायी वक्ते, वसंत साहित्य अभ्यासक. आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आज आषाढी एकादशीच्या निमित्ताने आपण सर्व भाविक भक्तांना सर्वप्रथमतः मनपूर्वक खूप खूप शुभेच्छा. आज आपण आषाढी एकादशी या निमित्ताने विचार मंथन करणार आहोत. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये आषाढी एकादशी हा एक अतिशय आनंदाचा उच्च पर्वणी आपल्या जीवनामध्ये वारकरी संप्रदायामध्ये आपल्याला आढळून येते. वारकरी संप्रदायामध्ये आपण अभ्यास करतो की संत ज्ञानेश्वर माऊली, संत तुकाराम महाराज, संत नामदेव महाराज, अनेक संत महंत यांचा जो महिमा आहे, पांडुरंग परमात्मा आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत, आपल्या या विश्वाचे आराध्य दैवत पांडुरंग परमात्म्याच्या चरणाशी लीन होण्याचा, भक्ती व्यक्त करण्याचा अतिशय परमोच्च परमानंद प्राप्ती ही आषाढी वारीमध्ये अनुभवायला आपल्याला दिसते. या त्रिभुवनी ज्ञानबा तुकाराम, रामकृष्ण हरी, पांडुरंग हरी, वासुदेव हरी, अनेक प्रकारची भजने, गायन, पांडुरंगाची भक्तिगीते असं करत करत हे वारकरी संप्रदायामधील वारी, वारकरी पांडुरंगाच्या दर्शनाला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेले पांडुरंग परमात्म्याच्या पंढरपुरी या ठिकाणी सर्वजण जमा होत असतात. आणि हा जो काही आनंद आहे, वारीचा जो आनंद आहे, या आनंदाला या त्रिभुवनामध्ये तोड नाही. आणि हा जो काही सोहळा आहे, या सोहळ्याला या विश्वामध्ये दुसरी तोड नाही, ऐसा सोहळा स्वर्गी नाही असं पुराणामध्ये देखील उल्लेख केलेला आपल्याला आढळून येतो. भेटी लागी जीवा लागलीशी आस, पाहे रात्रंदिवस वाट तुझी, पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, जैसे माझे मन वाट पाहे. संत तुकाराम महाराजांच्या या गोड आणि सुश्राव्य अशा अभंगाची या ठिकाणी मला खूप आठवण या ठिकाणी होत आहे. या अभंगाच्या माध्यमातून जसं संत तुकाराम महाराज म्हणतात की पौर्णिमेचा चंद्रमा चकोर पक्षी, हा चकोर पक्षी पौर्णिमेचा चंद्रमा बघण्याचं, त्या चांदणे रात्रीचे वाट बघत असतो, त्याप्रमाणे इथे या ठिकाणी संत तुकाराम महाराज म्हणतात की मी माझे डोळ्याची जी आस आहे ही रात्रंदिवस तुझ्या भेटीसाठी ओढ लागलेली आहे, असं सुंदर वर्णन संत तुकाराम महाराजांनी या अभंगामधून केलेलं आपल्या प्रत्ययस्यते. वारी ही संत ज्ञानेश्वर माऊलींच्या अगोदरपासूनच्या कालावधीपासून आपण बघतो. वारीला हा खूप अगाध असा महिमा या वारीमध्ये आहे, परंतु या वारीला संत ज्ञानेश्वर माऊलींनी त्यांच्या कालावधीमध्ये एक महाराष्ट्राला एक वेगळं आगळं असं एक वैभव प्राप्त करून दिलं. आणि ही वारी अतिशय महत्त्वाची अशी वारी की ज्या वारीमध्ये आबाल वृद्ध अनवाणी पायाने रात्रंदिवस ऊन वारा पाऊस झेलत पांडुरंग परमात्म्याचं मनन, चिंतन, भजन करत करत आपला हा प्रवास करतात. आणि या प्रवासातून पांडुरंग परमात्म्याच्या गोड सुंदर अशा पवित्र दर्शनासाठी त्यांची आस लागलेली असते, असा हा सुंदर क्षण आपल्याला आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्याला प्रत्ययास येतो, अनुभवास येतो. आणि हा एक आगळा वेगळा असा सुंदर महिमा पुराणामध्ये वर्णिलेला आढळून येतो. आपल्या महाराष्ट्रातील आराध्य दैवत असलेल्या पंढरपुरीतील पांडुरंग परमात्म्याच्या दर्शनाला अगाध अलोट अशी शक्ती, अलोट अशी गर्दी ह्या चंद्रभागेच्या तरी झालेली आपल्याला दिसून येते. आणि प्रत्येकाच्या मुखी पांडुरंग परमात्म्याचे गुणगान आणि भक्तिभजनामध्ये ते न्हाऊन निघालेले हे भाविक भक्त या सुंदर अशा जो वातावरण सोहळा निर्माण झालेला असतो हा अविस्मरणीय असा असतो. आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अनेक विभागामधून अनेक संत महंत अनेक आबालवृद्ध या दिंडीमध्ये सहभागी होतात आणि हा प्रवास दर मजल करत ते पांडुरंग परमात्म्याच्या चरणी लीन होत असतात. आज आपण बघतो की वारी हे भागवत धर्माचा प्रचार आणि प्रसार करण्याचं महान कार्य संत ज्ञानेश्वर माऊलींनी केलेलं आहे आणि या कार्याला संत नामदेव महाराजांची जोड संत ज्ञानेश्वर माऊलींना भेटलेली आहे. ज्ञानदेवे रचिला पाया तुका झालासी कळस असे म्हटले जाते. या वारकरी संप्रदायाच्या भागवत धर्माच्या ज्या काही पताका फडकवताना आज वारकरी संप्रदायाचे अनुयायी आपल्याला दिसतात आणि या पताका अगदी पुरातन कालापासून ते आजतागायत आहेत आणि यापासून पुढेही ह्या फडकवल्या जाणार आहेत. आज आपण बघतो की केवळ महाराष्ट्रात नव्हे, केवळ भारत देशात नव्हे, तर आज इंग्लंड, अमेरिका, श्रीलंका यासारख्या भागातसुद्धा या भागवत धर्माच्या प्रचाराचा प्रसार झालेला आणि भागवत धर्माचा जो झेंडा आहे या पताका हे अनेक भाविक फडकवताना आपल्याला दिसतात. त्याचा अर्थ असा भाविक हो की आज पांडुरंग परमात्म्याचे या भक्तीची जी ओढ आणि या भक्तीचा जो महिमा आहे हा विश्वव्यापक होत चाललेला आहे आणि आपले भाविक भक्त या दिंडीमध्ये म्हणा या भक्त भजनामध्ये मंत्रमुग्ध झालेले आपल्याला दिसून येतात आणि प्रत्येकाच्या मुखी बोला पुंडलिक वरदेव हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय हा मंत्र ज्ञानबा तुकाराम हा मंत्र या मंत्राने संपूर्ण विश्व दुमदुमून गेलेलं आपल्या निदर्शनास येतं. आपणा सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्ताने खूप खूप मनपूर्वक शुभेच्छा. रामकृष्ण हरी माऊली.
0: श्रोते हो, आज आहे आषाढी एकादशी. याच निमित्त आपण आपल्या अहिल्यानगर मधील कवी लेखक दत्तात्रय वारकडी यांच्याशी गप्पा मारल्या. त्यांनी अतिशय सुंदर कमी शब्दात आपल्याला सांगितलंय की आजचा दिवस किती महत्वाचा आहे. आता वेळ झालीये एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

0: शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मंडळी, आता आपल्या शो मध्ये ऐकूयात आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं 8:30 मराठी राष्ट्रीय बातमीपत्र.
1: आकाशवाणी, पराग चिंचोळकर आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करणाऱ्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. युपीएससीच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही, तोपर्यंत सिंधू

कठोर शिक्षा निश्चित करण्यासाठीच्या विधेयक मसुद्याला मंजुरी दिली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली काल ही बैठक झाली. संसदेत येत्या आठवड्यात हे विधेयक मांडलं जाण्याची शक्यता आहे. यामध्ये जलदगती न्यायालयांची स्थापना, पेपरफुटीच्या संघटित प्रयत्नांना रोखण्यासाठी 10 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आणि 10 वर्षांपर्यंत शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. सध्या 5 ते 10 वर्षांची कैद आणि 1 कोटी रुपयांपर्यंतचा दंड आकारण्याची कायद्यात तरतूद आहे. नीटसह विविध परीक्षांमधल्या गैरप्रकारांशी संबंधित गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद आणि नागपूरच्या खंडपीठांमध्ये विशेष न्यायालयानं स्थापन करण्यात आली आहेत. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायद्याअंतर्गत येणाऱ्या गुन्ह्यांच्या खटल्यांसाठी ही न्यायालयं काम करतील. 2024 या कायद्यानुसार अशा प्रकरणांमधल्या खटल्यांची प्रक्रिया 3 महिन्यांच्या आत पूर्ण करणं आवश्यक आहे. दिल्ली उच्च न्यायालयानं अशा खटल्यांच्या सुनावणीसाठी अनु ग्रोवर बालिगा आणि यांची विशेष न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान नीट पेपरफुटी प्रकरणी महाराष्ट्रातला आरोपी शिवराज मोटेगावकर याचा जामीन अर्ज विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांनी फेटाळला आहे. नॅशनल टेस्टिंग एजन्सी NTA 47 अधिकाऱ्यांना सेवेतून कार्यमुक्त केलं आहे. सूत्रांच्या माहितीनुसार यातील काही अधिकाऱ्यांवर कायदेशीर आणि फौजदारी कारवाई सुद्धा केली जाणार आहे. दरम्यान NTA महाव्यवस्थापक स्तरावरील वरिष्ठ पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली असून केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे. नीट पेपर फुटीशी संबंधित विविध मुद्द्यांवरून विरोधकांनी केलेल्या गदारोळामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहांचं कामकाज कालही दिवसभरासाठी तहकूब करण्यात आलं. तत्पूर्वी राष्ट्रीय गौरवाचा अपमान विधेयक काल राज्यसभेत सादर करण्यात आलं. केंद्रीय गृहराज्यमंत्री नित्यानंद राय यांनी हे विधेयक सादर केलं. वंदे मातरम या राष्ट्रीय गीताचा अपमान करणं अथवा त्यात व्यत्यय आणण्याला गुन्हा ठरवण्याची तरतूद या विधेयकात आहे. परीक्षा पद्धतीत सुधारणा आणि प्रश्नपत्रिका फुटीच्या घटना रोखण्यासाठी उपाययोजना करण्याच्या मागण्यांबाबत केंद्र सरकार आज पुन्हा CJP प्रतिनिधींशी चर्चा करणार आहे. केंद्रीय मंत्री JP नड्डा आणि डॉ जितेंद्र सिंह यांनी काल नवी दिल्ली इथं CJP शिष्टमंडळाची भेट घेतली होती. परीक्षा पद्धतीतील सुधारणांबाबत CJP मागण्या त्यांनी या बैठकीत सविस्तरपणे ऐकून घेतल्या असं प्रसारमाध्यमांशी बोलताना नड्डा यांनी बैठकीनंतर सांगितलं. CJP 3 प्रमुख मागण्या मांडल्या असून प्रश्नपत्रिका फुटण्याच्या घटनांना आळा घालण्यासाठी काही सुधारणा सुचवल्या असल्याचं ते म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या व्हिडिओला मिळालेला प्रतिसाद आणि त्यावरील सूचनांबद्दल देशातील तरुणांचे आभार मानले आहेत. समाज माध्यमावरील एका पोस्टद्वारे त्यांनी तरुणांच्या या प्रचंड पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. पेपरफुटीच्या घटना रोखण्यासाठीचं विधेयक आणणार असल्याची घोषणा पंतप्रधानांनी गुरुवारी एका व्हिडिओ संदेशातून केली होती. हा व्हिडिओ 30 कोटी 30 लाखांहून अधिक वेळा पाहिला गेला. सार्वजनिक परीक्षा अयोग्य मार्गांचा प्रतिबंध कायदा 2024 अंतर्गत प्रश्नपत्रिका फुटी आणि परीक्षेशी संबंधित इतर गुन्ह्यांचा तपास करण्यासाठी दिल्ली पोलिसांनी एका विशेष कृती दलाची स्थापना केली आहे. विविध प्राधिकरणांकडून घेतल्या जाणाऱ्या सार्वजनिक परीक्षांशी संबंधित गुन्ह्याचा जलद, शास्त्रशुद्ध आणि सर्वसमावेशक तपास करण्याची जबाबदारी या कृती दलावर असेल असं दिल्ली पोलिसांनी एका निवेदनात म्हटलं आहे. दिल्लीतील आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या कारणास्तव आज सकाळपासून मेट्रोची 18 स्थानकं बंद ठेवण्यात आली आहेत. 3 ठिकाणी मेट्रो बदलण्याची सोय सुरू असल्याचं दिल्ली मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशननं कळवलं आहे. महाराष्ट्रात सर्वत्र आज आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. त्यांच्यासमवेत यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातील बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल रोमानियातील बुखारेस्ट युनिव्हर्सिटी ऑफ इकॉनॉमिक स्टडीजच्या वतीनं मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली. उभय देशांमधील संबंध दृढ करण्यातील राष्ट्रपतींचं योगदान आणि शिक्षण, सामाजिक सर्वसमावेशकता यांच्याप्रती असलेली निष्ठा यासाठी मुर्मू यांना गौरवण्यात आलं. राष्ट्रपतींनी हा सन्मान भारतातल्या 140 कोटी जनतेला समर्पित केला आहे. ही पदवी उभय देशातील नागरिकांच्या चिरकाल असलेल्या

0: स्त्रीचं प्रतीक असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. गावातील सर्वसामान्य मुलगी ते सर्वोच्चपदी विराजमान होण्याचा प्रवास उलगडताना त्यांनी शिक्षणाचं महत्व अधोरेखित केलं. कृत्रिम बुद्धिमत्ता आणि वेगानं होणाऱ्या तांत्रिक बदलांच्या काळात विद्यापीठांनी ज्ञानार्जनाला नैतिकता आणि करुणेची जोड द्यावी असं आवाहन राष्ट्रपतींनी केलं. पाकिस्तान जोपर्यंत सीमापार दहशतवादाला पाठिंबा देणं थांबवत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगितच राहील असं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे. भारतानं पाकिस्तानमध्ये मुद्दाम पूरस्थिती निर्माण केल्याचा आरोप पाकिस्ताननं केला होता. याबाबत पाकिस्तानी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसारित झालेलं वृत्त निराधार असल्याचं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जयस्वाल यांनी म्हटलं आहे. ते काल नवी दिल्लीत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. 20 ते 23 जुलै दरम्यान जम्मू आणि लगतच्या पाणलोट क्षेत्रांमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे चिनाब नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. पाकिस्तानच्याच लाहोर येथील पूर अंदाज विभागानंही मुसळधार पावसामुळे चिनाब नदीला पूर आला असल्याचं म्हटलं आहे. नदीच्या पाणी पातळीतील ही वाढ म्हणजे मुसळधार पावसाचा एक नैसर्गिक परिणाम असून भारतानं कोणतीही जाणीवपूर्वक कृती केल्यानं हा पूर आला नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. इराणच्या सागरी हद्दीत एलपीजी वाहून नेणाऱ्या आणि मोझांबिकचा ध्वज असलेल्या दिशा या जहाजावर काल हल्ला झाला. या जहाजावरील सर्व 28 भारतीय कर्मचारी सुरक्षित आहेत. तेहरानमधील भारतीय दूतावासानं या घटनेला दुजोरा दिला आहे. स्पेन आणि फ्रान्समध्ये भीषण वणव्याचा हजारो नागरिकांना फटका बसला आहे. अग्निशमन दलाकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्पेनमध्ये माद्रिदच्या पश्चिमेकडे लागलेल्या 3 वणव्यांमुळे आग वाढली आहे. प्रचंड उष्णता, सोसाट्याचा वारा आणि कोरड्या हवामानामुळे आग आटोक्यात आणण्यात अडचणी येत आहेत. स्पेन सरकारनं राष्ट्रीय आणीबाणी जाहीर केली आहे. पुरुषांच्या क्रिकेटमध्ये हरारे इथं आज भारत आणि यजमान झिम्बाब्वे यांच्या 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा T20 आंतरराष्ट्रीय सामना खेळला जाईल. भारतीय वेळेनुसार सायंकाळी 4:30 सामना सुरू होईल. गुरुवारी झालेल्या पहिल्या सामन्यात 7 गडी राखून विजय मिळवत भारतानं मालिकेत 1-0 अशी आघाडी घेतली आहे. T20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये झिम्बाब्वे विरुद्ध भारताची कामगिरी उत्कृष्ट राहिली आहे. दोन्ही संघांमधील 15 सामन्यांपैकी भारतानं 12 सामने जिंकले आहेत तर झिम्बाब्वेनं 3 सामन्यात विजय मिळवला आहे. कॅनडातील ओंटारियो इथं आज जागतिक युवा स्क्वॅश अजिंक्यपद स्पर्धेच्या उपांत्य फेरीत भारतीय स्क्वॅशपटू अनाहत सिंग इजिप्तच्या बारब सामेहचा सामना करणार आहे. या लढतीत विजय मिळवल्यास स्पर्धेच्या अंतिम फेरीत धडक मारणारी ती पहिली भारतीय खेळाडू असेल. ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या हेवीवेट भारोत्तोलनामध्ये झंडूकुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकाचं खातं उघडलं. आपल्या दुसऱ्या प्रयत्नात 190 किलो वजन उचलून त्यानं दमदार कामगिरी केली. बिहारच्या झंडूकुमारनं लहान वयात पोलिओवर मात करून आर्थिक अडचणींचा सामना करत भारोत्तोलनामध्ये उल्लेखनीय कामगिरी केली आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेपरफुटी आणि परीक्षेतल्या गैरप्रकारातील दोषींना कठोर शिक्षा करण्याच्या विधेयकाच्या मसुद्याला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी. एनटीएनं 47 अधिकाऱ्यांना केलं कार्यमुक्त. UPSC प्रतिभा सेतू पोर्टलद्वारे 16 युवा उमेदवारांची नियुक्ती प्रक्रिया सुरू. महाराष्ट्रात आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपूर इथं श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा. पाकिस्तानकडून सीमापार दहशतवादाला मिळणारा पाठिंबा थांबत नाही तोपर्यंत सिंधू जलकरार स्थगित राहणार केंद्र सरकारची स्पष्टोक्ती. आणि राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांग पुरुषांच्या भारोत्तोलनात भारताच्या झंडूकुमारला कांस्य पदक. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: श्रोते हो, आताच आपण आकाशवाणी पुणे केंद्रावरून प्रसारित होणारं राष्ट्रीय बातमीपत्र ऐकलं. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ब्रेक नंतर अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज सुनता
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: गुड मॉर्निंग, शुभ सकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, भारत पेट्रोलियम कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच BPCL या सरकारी तेल कंपनी जी आहे ना, तिनं ना या शहरांमध्ये म्हणजे अनेक शहरांमध्ये 10 वजनाचा नवा LPG सिलेंडर उपलब्ध करून देण्याची मोठी घोषणा केली आहे. सर्वसामान्य नागरिकांना सहज वाहून नेणं शक्य व्हावं यासाठी हा हलका सिलेंडर बाजारात आणला जातोय. येत्या 15 ऑगस्ट पर्यंत या महत्वपूर्ण आणि दिलासादायक निर्णयाची देशभरात अधिकृत अंमलबजावणी केली जाणार आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आता लवकरच आपल्याला 15 ऑगस्ट पासून 10 किलोचा सिलेंडर मिळणार आहे. म्हणजे आपण पहिले घ्यायचं तो खूप छोटा तरी होता, नाहीतर अगदीच मोठा होता, पण आता आपल्या सगळ्यांना साजेसासा 10 किलोचा सिलेंडर येणार आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत ऐकतोय हा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. आजचा दिवस म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव, आषाढी एकादशीचा हा उत्सव. विठ्ठलाच्या नामात मन रमू दे, विठ्ठलाच्या नामात मन रमू द्या. जीवनात आनंद, समाधान आणि सकारात्मक विचार भरून राहू द्यात. विठ्ठल विठ्ठल या नामाचा गजर आपल्या प्रत्येक दिवसाला नवी ऊर्जा देऊ. तुम्ही जिथे असाल तिथूनच मनापासून विठुरायाला नमस्कार करा आणि आपल्या माणसांसोबत प्रेम, आपुलकी आणि आनंद वाटा. आमच्या संपूर्ण टीम कडून म्हणजेच रेडिओ नगर 90.4 FM कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हा सर्वांना, सगळ्या नगरकरांना, सगळ्या विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल.

गावागावातून निघाली वारी, दिसू लागली सर्वांना पंढरी, विठ्ठलमय भक्तीच ही खरी, एक मुखानं बोला जय हरी जय हरी जय हरी। आषाढी एकादशीच्या रेडिओ नगरतर्फे हार्दिक शुभेच्छा। विठू माऊली पूर्ण करोत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा।

0: ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणणे तुम्हाला माहिती आहे, गेल्या अनेक वर्षांपासून ना कोथरूडातील केतू आणि गणपती मंदिर परिसरात एका कौलारू मंदिरात ना विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, पूजा अर्चा होते. मंदिरात असलेली मूर्ती खूप जुनी आहे आणि तिचा कालखंड 14 ते 15 व्या शतकातील असल्याचं शिल्पशैलीवरून स्पष्ट होतंय. पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील देवमूर्ती 1189 सालची असल्याची नोंद आहे, मात्र त्यातही मतभेद आहेत. तदनंतर 14व्या आणि 15व्या शतकात राज्यात अनेक ठिकाणी विठ्ठल रुक्मिणी मूर्ती स्थापन झाल्या. कोथरूडामध्ये 2000 वर्षांपूर्वी सुबत्त मानवी वस्ती होती हे पुरातत्वीय उत्खननातून सिद्ध झालंय. आणि इथलं केतू मंदिर, गणपती आणि केतू मूर्ती 11व्या शतकातील असल्याचं स्पष्ट झालंय. या परिसरामध्ये मोठे दगडी मंदिर होते, त्याचं अवशेष आजही अस्तित्वात आहे. तर मंडळी, अशा प्रकारे कोथरूडामध्ये 15व्या शतकातील साधी शिल्पशैलीतील विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे, जी खूप अट्रॅक्टिव्ह आणि छान आहे, जी बघणं महत्त्वाचं आहे. कधी वेळ मिळाला तर नक्की बघायला जा. कशी आहे ही मूर्ती, तर 1.5 फूट उंचीची बेसाल्ट दगडी कट्याव लंबित मूर्ती आहे आणि मध्ययुगीत साधी शिल्पशैली कालखंड जो आहे तो 14व ते 15व असू शकतं. तसं दोन्ही मूर्तींना, म्हणजे विठ्ठल रुक्मिणी यांच्या मूर्तींना, प्रभावत असल्यानं यादवकालीन शिल्प वारसा आहे. उंच टोप, गळ्यात गोल मण्यांची माळ, यादव शैलीची वैशिष्ट्ये यामध्ये दिसून येतात. अतिशय सुंदर ही मूर्ती आहे. तर नक्की वेळ मिळाला तर जाऊन या, दर्शन घेऊन या. आता वेळ झाली आहे एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: आज आहे आषाढी एकादशी. सगळीकडे कसा भक्तीचा, भक्तांचा, आनंदाचा महासागर उसळलाय, नाही का? पण ती कुठे आहे? रुक्मिणी कुठे आहे? ती तर रुसली आहे ना. पण कितीही रुसली असली तरी सुद्धा तिच्या मनामध्ये आजही प्रेम आहे. जिथे तिचा विठ्ठल उभा आहे ना, तिथेच त्याची रुक्मिणी सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे का, विठ्ठलाच्या पायाशी उभी असलेली रखुमाई ही रुक्मिणी आपल्याला काय शिकवते? संसारामध्ये मी पण नाही तर आपण जपायचं असतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, मी आशिष शेडगे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: शुभ सकाळ मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, जागतिक बाजारात ना कच्च्या तेलाच्या किमतींनी तब्बल 2 महिन्यांनंतर पुन्हा प्रति बॅरल $100 टप्पा ओलांडलाय. आणि याचं पडसाद जे आहे ते शुक्रवारी शेअर मार्केटमध्येही दिसून आलेत. सेन्सेक 331 अंकांनी तर निफ्टी 102 अंकांनी कोसळलाय. इराण अमेरिकेतील वाढता संघर्ष, तेल वाहतुकीवरील धोके आणि पुरवठा खंडित होण्याच्या भीतीमुळं हा मोठा बदल दिसून आलाय. त्यामुळं भारतात पेट्रोल आणि डिझेल पुन्हा महाग होणार का असा प्रश्न सगळ्यांनाच पडला आहे. मात्र सध्याच्या परिस्थितीमध्ये लगेच दरवाढ होण्याची शक्यता कमी आहे असं तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. काही आंतरराष्ट्रीय विश्लेषकांच्या मते पश्चिम आशियातील तणाव दीर्घकाळ चालला आणि होर्मुझ मधून होणारा तेलाचा पुरवठा अधिक विस्कळीत झालाय. तर कच्च्या तेलाचे दर $110 ते $120 प्रति बॅरल पर्यंत जाऊ शकतात. तर मंडळी, अशा प्रकारे आता तेलाचा भडका पुन्हा होणार आहे आणि सगळ्यांना झळ बसू शकते याची आपण आज आषाढी एकादशी निमित्त विठ्ठला चरणी हीच प्रार्थना करूयात की विठुराया सगळ्यांना सुखी समाधानी ठेवा आणि हे जे संघर्ष युद्ध आपल्याकडे चाललेत ते न होता सगळेजण शांततेत राहू देत आणि सगळ्यांवर तुझा आशीर्वाद असाच ठेव. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: आजचा दिवस भक्तीचा, श्रद्धेचा आणि विठुरायाच्या अखंड नामस्मरणाचा. श्री विठ्ठलाच्या चरणी अपार श्रद्धा ठेवून मनातील प्रत्येक दुःख, प्रत्येक चिंता आणि प्रत्येक काळजी दूर हो. जीवनात सुख, शांती, प्रेम आणि समाधानाची सुंदर पहाट उगवो. विठ्ठलाच्या नामाची गोडी तुमच्या प्रत्येक श्वासात भरून राहो आणि तुमच्या प्रत्येक पावलाला यश, आनंद आणि सकारात्मकतेची साथ लाभो. या पवित्र देवशयनी आषाढी एकादशीच्या निमित्तानं तुम्ही आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर विठू माऊलीची कृपा सदैव राहो हीच मनापासून प्रार्थना. जय जय राम कृष्ण हरी, जय हरी विठ्ठल पांडुरंग हरी. आपणा सर्वांना देवशयनी आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा.

देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता बाई, सुखालाही आला याहो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर। सर्व श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नमस्कार, मी पंकजा परदेशी बोलते. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरचा अंतरंगमध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडळी, मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत बरं का. आणि छान वातावरण आज आहे, भक्तिमय वातावरण आहे, कारण आज आहे आषाढी एकादशी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडळी, आषाढी एकादशी आहे, पावसाचं वातावरण आहे, छान वाटतंय. पण या पावसाच्या वातावरणामुळे काय होतं ना, डेंग्यू किंवा डास जास्त होतात आणि त्यामुळे डेंग्यूचं प्रमाण वाढत चाललंय. आणि आपल्या राज्यात यावर्षी सर्वत्र झालेल्या पावसामुळे साथीच्या आजारांचा धोका वाढलाय. यावर्षी 21 जुलै 2026 शेवटी राज्यात डेंग्यूचं 3,762 तर हिवतापाचे 2,036 रुग्ण आढळले. 7 आजारांच्या उद्रेकाचा संभाव्य धोका ओळखून आरोग्य विभागाकडून प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवण्यात येत आहेत. ताप सर्वेक्षण, रक्त नमुने तपासणी, कीटकनाशक फवारणी आणि जनजागृती अभियानाद्वारे साथीच्या आजारांचा प्रसार रोखण्यावर भर देण्यात येतो आहे. तर मंडळी, अशा प्रकारे आपल्या राज्यात डेंग्यूचे 3,762 रुग्ण आढळून आलेले आहेत. तुम्हीही काळजी घ्या, आजूबाजूला खराब पाणी साचत असेल तर ते होऊ देऊ नका, कारण त्यामुळे आपल्यालाच धोका निर्माण होऊ शकतोय. तर या सगळ्या गोष्टींची काळजी घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

शुभ सकाळ नगरकर. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 91.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंगामध्ये मी आर्ज कोमल आहे तुमच्या सोबत. आणि आज आपण भक्तीत रंगून गेलेलो आहोत. आज आहे आषाढी एकादशी. खरं म्हणजे सगळीकडे किती भक्तिमय, छान, सुंदर आणि सकारात्मक ऊर्जा दिसतीये. खरंच विठुरायांना भेटून सगळ्याच वारकऱ्यांना आज खूप छान वाटत असेल. खूप काही गोष्टी सांगायच्या होत्या त्यांना, पण त्यांना पाहून आता सगळं विसर पडलंय अशी त्यांची स्थिती झालीय. आणि मंडळी आज ही आषाढी एकादशी सर्वत्र सगळीकडे महाराष्ट्रभर साजरी होतीये. आणि याच निमित्त पंढरपूर येथील श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आलेली आहे. आणि या मानाच्या शासकीय महापूजेमध्ये मुख्यमंत्र्यांसोबतच बसण्याचा बहुमान यंदा धाराशिव जिल्ह्यातील माने दाम्पत्याला मिळालाय. तर मंडळी अशा प्रकारे पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा झालेली आहे. बोला विठ्ठल विठ्ठल जय हरी. ऐकत रहा रेडिओ नगर 91.4 एफएम आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात नगरचे अंतरंग आरजे कोमल सोबत.
2: आजचा दिवस म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव. आषाढी एकादशीचा हा उत्सव. विठ्ठलाच्या नामात मन रमू दे, विठ्ठलाच्या नामात मन रमू द्या. जीवनात आनंद, समाधान आणि सकारात्मक विचार भरून राहू द्यात. विठ्ठल विठ्ठल या नामाचा गजर आपल्या प्रत्येक दिवसाला नवी ऊर्जा देव. तुम्ही जिथे असाल तिथूनच मनापासून विठुरायाला नमस्कार करा आणि आपल्या माणसांसोबत प्रेम, आपुलकी आणि आनंद वाटा. आमच्या संपूर्ण टीम कडून, म्हणजेच रेडिओ नगर 90.4 एफएम कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हा सर्वांना, सगळ्या नगरकरांना, सगळ्या विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा. जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल. श्रोता हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत आणि मंडळी आषाढी एकादशी निमित्त आपण आपल्या रेडिओ नगर वरून छान भक्तिमय गाणी ऐकत आहोत आणि सोबतच खूप साऱ्या गप्पा आहेत. आता जाणून घेऊयात काल म्हणजे 24 जुलै 2026 रोजी घडलेल्या काही महत्वपूर्ण घडामोडी. नरेंद्र मोदींच्या नेतृत्वातील केंद्रीय कॅबिनेटमध्ये काल म्हणजे 24 तारखेला पेपर फुटी संदर्भात नव्यानं कायदा आणण्यास मंजुरी देण्यात आली आहे. विशेष म्हणजे पुढील आठवड्यात हे विधेयक संसदेत संमत होणार आहे. न्यायालयाच्या परवानगी शिवाय न्यायालयीन कामकाजाचे कोणतेही ऑडिओ किंवा व्हिडिओ रेकॉर्डिंग सोशल मीडियावर पोस्ट करण्यास बंदी घालण्यात आली आहे. सरन्यायाधीश सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालील खंडपीठानं हा आदेश दिलाय. धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाल्याशिवाय शांत बसणार नाही असं वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे म्हणालेत. दिल्लीच्या जंतर मंतरवर झालेल्या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी दादरच्या शिवतीर्थावर आयोजित तिरंगा आंदोलनामध्ये ते बोलत होते. आषाढी एकादशीच्या प्रसंगी विठुरायाच्या मूर्तीवर परिधान करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून बनारसी सिल्क कापड आणि सुंदर मोत्यांचा वापर करून तयार करण्यात आलेला पोशाख पाठवण्यात आलाय. तर रुक्मिणी मातेसाठी खास येवला पैठणी देण्यात आली आहे. विद्यार्थ्यांच्या न्यायासाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली जन आक्रोश आंदोलन होणार आहे. अहिल्यानगर जिल्हाधिकारी कार्यालय इथं शनिवारी 25 जून 2026 रोजी म्हणजेच आज सकाळी 10 वाजता हे आंदोलन सुरू झालंय. आपण अशाच गप्पा मारणार आहोत, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. एन्जॉय करा मस्त अशी गाणी.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तिचं आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

आज आहे आषाढी एकादशी. सगळीकडे कसा भक्तीचा, भक्तांचा, आनंदाचा महासागर उसळलाय, नाही का? पण ती कुठे आहे? रुक्मिणी कुठे आहे? ती तर रुसली आहे ना. पण कितीही रुसली असली तरी सुद्धा तिच्या मनामध्ये आजही प्रेम आहे. जिथे तिचा विठ्ठल उभा आहे ना, तिथेच त्याची रुक्मिणी सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे का, विठ्ठलाच्या पायाशी उभी असलेली रखुमाई ही रुक्मिणी आपल्याला काय शिकवते? संसारामध्ये मी पण नाही तर आपण जपायचं असतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरचा अंतरंग मध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि म्हणजे देशभरात काय चालू आहे आपण जाणूनच आहोत. विद्यार्थी जे आहेत ते आंदोलन करतायत, स्वतःच्या हक्कांसाठी लढतायत आणि वेगवेगळ्या क्षेत्रातील लोक देखील त्यांना प्रतिसाद देत आहेत. आणि वेगवेगळ्या मार्गांनी वेगवेगळे आंदोलन आयोजित केले जात आहेत. आणि मंडई दिल्लीतील जंतरमंतर इथं आंदोलन करत्या विद्यार्थ्यांवरील लाठीचार्जचा नगर बार असोसिएशनच्या वतीनं निषेध करण्यात आलाय. आणि शुक्रवारी जिल्हा न्यायालयात असोसिएशनचे अध्यक्ष ऍडव्होकेट कृष्णा झावरे यांच्या नेतृत्वाखाली सर्व वकिलांनी आपल्या काळ्या कोटावर लाल फिती लावल्या होत्या. न्यायालयाच्या पायऱ्यांवर वकिलांनी एकत्र येत जोरदार घोषणा देत सखोल चौकशी करण्याची मागणीही केली आहे. तर म्हणजे अशा प्रकारे आपल्या अहिल्यानगर मधील जे वकील आहे, वकील संघटना आहे, त्यांच्याकडून निषेध करण्यात आलेला आहे. आपण अशाच गप्पा मारणार आहोत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेड साइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75. श्रोतेहो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. आणि मंडई, आजचं वातावरण अतिशय भक्तिमय आहे, पॉझिटिव्ह ऊर्जा सगळीकडे आहे, कारण आज आहे आषाढी एकादशी. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. आणि मंडई, याच निमित्त आपण गप्पा मारतो आहोत. आणि आता आपल्या सोबत आहेत आपल्या अहिल्यानगरमधील प्रेमराज सारडा कॉलेजमधील प्राध्यापक महेश कुलकर्णी सर. नमस्कार सर.
1: रामकृष्ण हरी. मी प्राध्यापक महेश रामकृष्ण कुलकर्णी, पेंब्रा सारडा महाविद्यालय, अहिल्यानगर. आज मी आपणास पंढरीच्या वारीनिमित्ताने पांडुरंगाच्या चरणी माझी थोडीशी अल्पसी प्रवचनरूपी सेवा सादर करणार आहे. प्रथम मी सगळ्यांना आषाढी एकादशी निमित्ताने सगळ्यांना मी आज शुभेच्छा देत आहे. पंढरीची वारी आणि महाराष्ट्राची सामाजिक सांस्कृतिक चळवळ ही फार मोठी आहे. ज्ञान देवी रचिला पाया, तुका झाला से कळस, असे मोठं आहे. आपण आनंदाने अभिमानाने म्हणतो. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींनी या वारकरी संप्रदायाचा, भागवत धर्माचा पाया रचला असे आपण म्हणतो. जगद्गुरु तुकाराम महाराजांनी त्यावर कळस केला आणि एकनाथ महाराजांनी खांब दिला. पंढरीची वारी एक सामाजिक सांस्कृतिक चळवळ आहे. पंढरीची वारी ही 15 दिवस 20 दिवस वारकरी ऊन पाऊस यांच्याशी संघर्ष करत विठ्ठलाच्या भेटीला मोठ्या आनंदाने जात असतात. कधी एकदा विष्णू माऊली भेटेल असं संपूर्ण वारकऱ्यांना होतं. ज्या प्रकारे लहान मूल भूक लागल्यानंतर आपल्या आईकडेच जाते, त्याला आई पाहिजे असते, त्याप्रकारे गावात जरी विठ्ठल मंदिर असलं तरी सुद्धा पंढरपूरलाच मूळ ठिकाणी, ज्या ठिकाणी योगी 28 विटेवरी उभा, असा हा पांडुरंग, असा हा विठ्ठल उभा आहे, त्याला भेटायला जातात. आता पंढरीची वारी ही त्याच्यामध्ये धर्म, जात, वय, लिंग, उच्च, नीच, गरीब, श्रीमंत असा कुठलाही भेदभाव नाही. नव्हे महाराष्ट्रातील जातीभेद निर्मूल करण्याचं सगळ्यात मोठं काम केलं असेल तर या पंढरीच्या वारीनं केलं, या वारकरी संप्रदायाने केलं, या भागवत धर्माने. भगवा पताका, भगवा ध्वज हा त्यागाचं प्रतीक आहे. तो त्याग शिकवतो. पंढरीच्या वारीत प्रत्येक व्यक्तीमध्ये श्री पुरुषात माऊलीचं रूप पाहिलं जात. मग ती विठू माऊली असेल, नाहीतर ती ज्ञानेश्वर माऊली असेल. ज्ञानेश्वर माऊलीनं तर किती त्रास सहन करून भगवद्गीतेतलं तत्वज्ञान मायबोलीमध्ये ज्ञानेश्वरीमध्ये आणलं. माझा मराठाची बोलो कौतुके, परी अमृते ती ही पैदा जिंके, ऐसी अक्षरे रसिके मेळवीन. व त्याच्याही पलीकडे जाऊन ते पसायदान हे वारकऱ्यांचं मोठं टॉनिक आहे, तो पिंड आहे पसायदान. दुरितांचे तिमेरे जावो, विश्व स्वधर्म सूर्य पाहो, जो जे वांछिल तो ते लाहो प्राणी जात. पसायदान हे विश्वगीत आहे. अखिल मानवजातीचं कल्याण त्या पसायदानात. वारकरी समुदाय अहिंसेचा संप्रदाय आहे, तो मानवता शिकवतो. आज 50% जग युद्धाच्या खाईत आहे. जातीभेद प्रचंड आहे, धर्मभेद प्रचंड वाढलेला आहे. त्या ठिकाणी वारकरी संप्रदाय ज्ञानेश्वर माऊलीनं पसायदान मागताना अखेर विश्वासाच्या कल्याणासाठी मागितलं. या जगात कोणी दुःखी असू नये, प्रत्येक देशाला प्रत्येक जातीला तू स्वातंत्र्य दे, गुलामगिरीत कोणी असू नये, असा स्वातंत्र्याचा सूर्य प्रत्येकाच्या आयुष्यात उगवला पाहिजे. आणि तो पसायदान हा तर मूळ पिंड आहे वारकरी संप्रदायाचं, ते बेसिक मोटो. आणि असे मजल दरमजल करीत सर्व संतांची पालखी निघते. आता सर्व संत आणि वारकरी संप्रदाय, ज्ञानदेवांनी जो रस्ता तयार केलता 1863 साली आळंदीहून हरिभक्त पालन हैबती महाराजांनी प्रथम वारीची सुरुवात केली पांडुरंगाच्या भेटीला. तो पांडुरंग वार पाहत असतो. कधी एकदा माझी भक्त येतील, विठू माझा लेकूर वाळा संगे गोपाळांचा मेळा, पुढे चाली ज्ञानेश्वर मागे मुक्ताई सुंदर, जनाबाईचा सुंदर अभंगी. विष्ठू माझा हा लेकूरवाळा आहे, जशी लेकूरवाळी आई असती तसा हा विष्ठू माझा लेकूरवाळा आहे. त्याला किती मुलं पाहिली, संपूर्ण वारकर ही विठ्ठलाची मुलंच आहेत. आणि तो त्यांना अंगा खांद्यावर घेतो, त्याला त्रास होत नाही, तो चिडत नाही. ही लेकर आहे आपली ना, आई चिडती कधी, आईला त्रास होतो का नाही होत. म्हणून प्रत्येकाच्या रूपात माऊली पाहिली जाते. आणि पंढरपूरला त्या ठिकाणी गेल्यानंतर कीर्तन परंपरेमध्ये प्रवचन ज्याच्या हातात विना असतो त्याच्या आपण पाया पडतो, त्याचं काय धर्म जात वय लिंग पाहिलं जात नाही, तो त्याचं वय पाहिलं जात नाही, तो गरीब एक श्रीमंत पाहिलं जात नाही. हा अनुपम्य सोहळा सोर्गी नाही, जगद्गुरु तुकाराम महाराजच म्हणतात असा हा एकमेका लागती पायी रे, एकमेकाच्या पाया पडतात. हा अनुपम्य सोहळा सोर्गी नाही, जो काला होतो तो काल्यासाठी सगळे देव आलेले असतात. काला म्हणजे एकत्र येणं, एकत्रीकरण येणं, सगळा समाज धर्म जाती भेद पलीकडे जाऊन महाराष्ट्र कर्नाटक आंध्र प्रदेश मधील वारकरी येतात. हा कानडा विठ्ठलू म्हटलेला आहे त्याला. आणि मग शेवटी जे त्या ठिकाणी काळ्याचं कीर्तन, तो काळ्याचा प्रसाद घेतल्याशिवाय कोणी बाहेर येत नाही. नंतर जातो माघारी पंढरीनाथा तुझे दर्शन झाले, अशी आस लागलेली असते. 15-20 दिवस या प्रपंचातून मोहातून तुटून बाहेर येणं आणि विठ्ठलाच्या आसेन जातो. तसं पाहिलं तर वारीमध्ये 3 साधना करतात. वारी एक तपश्चर्या, वारी एक आत्ममनाचा शोध आहे, वारी एक आत्मचिंतनाचा शोध आहे. प्रथम कायिक साधना होती, पायी चालणं दररोज 40 किलोमीटर पायी कायिक साधना आहे. वाचिक साधना, मुखाने नाम, रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी, देवाचे द्वारी उभक्षण वरी त्याने मुक्तेच्या दिसा दिलेल्या, हरिमुखे मना हरिमुखे मना, पुण्याची गणना कोण. ही वाचिक साधना होती. आणि मानसिक साधना आस पंढरीच्या पांडुरंगाची. आता वारी जाणाऱ्याला विठ्ठल भेटतो का, एखाद्याला प्रश्न पडेल. हो विठ्ठल भेटतोच ना, न भेटला असं तर एवढी आज 1000 वर्षापूर्वीची वारी, आज लाखो लोक जातात तिथे ऊन पाऊस वाऱ्यात, ते गेले असते का. याच्यामध्ये सगळे असतात, डॉक्टर प्राध्यापक इंजिनियर मोठमोठे असतात. पांडुरंगा कुणाच्या कुणाच्या रूपाने भेटतो. सकाळी उघडल्यानंतर ब्रह्ममुहूर्तावर सूर्याची किरणं येतात आदित्य नारायणाची, त्या किरणाने तो भेटतो. जेवणात पांडुरंगाच्या रूपाने कोणीतरी भेटतो, जेवण आणून देतो. आदरी पाडल्यानंतर कोणीतरी डॉक्टर येऊन भेटतो, तो पांडुरंगात असतो कि. आणि संध्याकाळी दमून खाऊन झोपल्यानंतर तिथं खाली मंदिरात कुठे शाळेत आपल्या अंगावर कोण गोधडी चादर टाकतो, पांडुरंगात टाकतो ना. जसं घरी आपला बाप आपल्या अंगावर चादरी चादर आसन गोधडी आसन आपल्या अंगावर टाकतो, तो नको माझं लेकरू तोंडीनं काकडं. अहो ते पांडुरंगाच्या रूपाने कोणीतरी येऊन टाकतं ना. म्हणून वारीत पांडुरंग विठ्ठल भेटतोच, नसता भेटला तेवढे लाखो लोक दरवर्षी गेले नसते. आणि त्याला काय मागायचं नसतं ना. ऐक, पंढरीचा पांडुरंग हा एकमेव त्याला कोणी मागतच नाही, तो सगळं देतो, त्याला कोणी नवसही करीत नाही. अशी करवळ्याची जाती कधी लाभावी न प्रीती असं म्हटलं गेलं. पंढरीच्या वारीमध्ये तर तरुणांनी जास्त जायला पाहिजे. आता तरुण हा मोबाईल, त्यातले लाईक्स, त्यातले फॉलोअर्स, मेसेज, चॅटिंगमध्ये फार गुंतलाय, त्यातून त्याने बाहेर पडलं पाहिजे. पंढरीची वारी जीवनाचं सार शिकवते, पंढरीची वारी कसं जगावं शिकवते, पंढरीची वारी संवाद शिकवते, पंढरीची वारी संघर्ष शिकवते, पंढरीची वारी संयम शिकवते. या गोष्टी पाहिना आताच काळात सगळं रेडीमेड कसं पाहिजे, हो रेडीमेड नाही पाहिजे, मग त्याला जीवन म्हणता येणार नाही. सगळ्या प्रकारच्या संकट, ऊन पाऊस वाऱ्यात तारू सलाखून हे आपलं आयुष्य असतं, आणि आपलं येम उद्दिष्ट असतं विठ्ठलाला भेटणं. असं जीवनामध्ये येम प्रत्येकाचं असतं, पण त्याला संघर्ष संयमाची जोड द्यावी लागते, त्याला मान अपमानाची जोड द्यावी लागते. आणि पंढरीची वारी आणि संत परंपरा, पंढरी ज्ञानेश्वर महाराज तुकाराम महाराज, माझी माहेर पंढरी आहे भिवरेच्या तिरी, त्याच्यानंतर संत चोखा मेळा, त्यांनी पांडुरंगाविषयी काय चिंतिले, अबीर गुळाल उधळी तरंग, नाथा घरी नाचे माझा सखा पांडुरंग. नरहरी महाराज आपल्या व्यवसायात विठ्ठल रूपातात, देवा तुझा मी सोनार तुझ्या नामाचा व्यवहार. सावता महाराज म्हणतात, आमची मावळी याची जात शेतलाऊ बागा इथं, आम्हा हाती मोठं नाडा पाणी जाते फुलं झाडा. स्वतःच्या कर्मात प्रामाणिकपणात आपलं काम बघा, पांडुरंग भेटल्याशिवाय राहणार नाही, पांडुरंग तुमच्या घरी येईल. सेना महाराज, आम्ही वारिक वारिक हजमत करू वारी. बहुजन समाजातील सगळे संतांनी एकत्र येऊन पंढरीच्या पांडुरंगाची निस्सीम भक्ती केली, आणि वारकरी संप्रदाय हा महामार्ग राजमार्ग नॅशनल हायवे तयार झाला. मोक्षाकडे जाण्यासाठी या सुद्धा गुरु परंपरा आहेच ना. काय तुकाराम महाराजांचे गुरु बाबाजी चैतन्य, नामदेव महाराजांचे गुरु विसोबा खेचर. नामदेव महाराज स्वतः म्हणतात, युगी 28 विटीवरी उभा, पुंडलिका भेटी परब्रह्म आलेगा, नाचू कीर्तनाचे रंगी ज्ञानदीप लावू जगी. नामदेव महाराज तर पंजाब प्रांतात गेले, तिथे त्यांनी वारकरी संप्रदायाचा प्रसार आणि प्रचार केला. गुरु ग्रंथ साहेब या ग्रंथात त्यांची अभंगवाणी. मूळ बेसिक पाहिलं तर पुंडलिका भेटी परब्रह्म बरोबर, पुंडलिका भेटी परब्रह्म काय आली, त्याचं रूप काय, आता वाढते वृद्धाश्रम हे काय समाजाला शोभणारी गोष्ट नाही. भगवान श्रीकृष्ण रुक्मिणी माता रुसल्यानंतर रुसून त्या पंढरपूर येथे आले, त्यांचा शोध घेता घेता भगवान कृष्णाला त्यांच्या आयुष्याच्या उत्तरार्धात बातमी समजली की या ठिकाणी पुंडलिक हा तरुण आपल्या आई वडिलांची खूप दिवसापासून 24 तास सेवा करीत आहे. आता म्हातारपणे आई वडिलांची सेवा करणं ही गोष्ट सोपी नाही ना. जोपर्यंत आई वडील चालतात पैसे आणून देतात तोपर्यंत ते आपल्याला वाटतात, ते जर शरपंजरी पडले तर प्रश्न पडतो किती दिवस सेवा करायची. पण पुंडलिकाने 24 तास सेवा आई वडिलांची, आणि साक्षात भगवान कृष्ण त्या ठिकाणी उभे राहिले, घरात आले, दारात त्यांनी सांगितलं ही वीट घे राहू बा. म्हणून पुंडलिका भेटी परब्रह्म आली का, त्या निमित्ताने त्या ठिकाणी भगवान कृष्ण आली. म्हणजे आई म्हाताऱ्या आई वडिलांची सेवा करा, म्हाताऱ्या शेजार कोणी असू वृद्ध जो निराधार आहे त्याला आधार द्या. तो निराधार कोणी असो त्याला आधार देणं हे पांडुरंगाचंच प्रतीक. आई घरी जर आई वडील नात्यातले कोणी आधारी असणे एका जागेवर असून त्यांना अन्न पाण्याविषयी त्यांना तळमत असतील तर त्यांना सोडून पंढरीला जाणं हे योग्य नाही, त्यांना पांडुरंग भेटणार नाही. तुम्ही घरी राहिले, पांडुरंग तुम्हाला भेटायला. महिपती महाराजांना ताराबादच्या पांडुरंग शेवटी भेटायला आली. लक्षात घ्या, सावता महाराजांना पांडुरंग भेटायला आले. आपलं कर्म, आपलं कर्तव्य प्रामाणिकपणे करा, समाजाप्रती निष्ठा बाळगा. ज्या समाजात आपला जन्म झाला त्या समाजाचं ऋण फेडायचं असतं, त्यापासून दूर जाऊ नये माणसाने. हे तत्व, हे नैतिक मूल्य पंढरीच्या वारीत आहे, वारकरी संप्रदायात आहे. म्हणून पंढरीचा वारीचा जर आपण सामाजिक अंगाने अभ्यास केला, सांस्कृतिक अंगाने अभ्यास केला, तर आपल्या समोर अनेक उत्तरं मिळतील. म्हणून आज एकादशीच्या निमित्ताने पांडुरंगाच्या चरणी आपण प्रार्थना करूया. संपूर्ण समाजाला सुफलाम सुफलाम सुजलाम, हा महाराष्ट्र होऊ दे, हा आपला भारत देश होऊ दे, सगळ्यांना यशप्राप्ती दे, आरोग्य दे, अशी पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना करून मी माझी छोटीशी प्रवचनरूपी सेवा ही विठ्ठलाच्या चरणी, वारकऱ्यांच्या चरणी समर्पित करतो. आणि मी या ठिकाणी थांबतो. रामकृष्ण हरी. बोला पुंडलिक हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ महाराज की जय.
0: श्रोते हो, आज आहे आषाढी एकादशी आणि याच निमित्त आपण गप्पा मारतो आहोत. आणि आता आपल्या सोबत होते आपल्या अहिल्यानगर मधील प्रेमराज सारडा कॉलेज मधील प्राध्यापक महेश कुलकर्णी सर. त्यांनी अतिशय छान भक्तिमय गप्पा आपल्या सोबत मारल्यात. आता वेळ झाली एका छोट्याशा म्युझिकल ब्रेकची. ऐकत राहा रेडिओ नगर 91.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. नगरच्या अंतरंगामध्ये मी आरजे कोमल आहे तुमच्या सोबत. मस्त अशा आपण गप्पा मारतो आहोत. आणि मंडई, खरं म्हणजे आजचा दिवस खूप छान आहे, कारण आज आहे आषाढी एकादशी. आज खूप साऱ्या गप्पा आपण मारलेल्या आहेत, भक्तिगीतं ऐकली आहेत, जाता जाता देखील आपण छान अभंग ऐकूयात. खरं म्हणजे तुम्हाला सोडून जाण्याची इच्छा होत नाही, अजून गप्पा माराव्या अशा वाटतात, पण वेळोअभावी आपल्याला थांबावं लागतंय. आणि विठुराय आज आहेतच आपल्यासोबत. खरं म्हणजे पंढरपूरला गेलो नाहीयेत आपण, पण इथूनही दर्शन घेतलं तरी पण मन किती समाधानी झालंय ना. खरंच आजचा दिवस इतका समाधानी आहे. भेटी लागी जीवा लागली से आस, भेटी लागी जीवा लागली से आस, पाहे रात्रन दिवस वाट तुझी. पौर्णिमेचा चंद्रमा चकोरा जीवन, तैसे माझे मन वाट पाहे. दिवाळीच्या मुळा लेकी वाळीसाठी, कात लोटती पोटी हुरहुर. तुका म्हणे ऐसे झाले मज पिसे, न देखिले डोळे हरविले. मंडई, विठू माऊलीच्या दर्शनासाठी माझं मन दिवस रात्र आतुर झालंय. जसा चकोर पक्षी चंद्र पाहण्यासाठी तळमळतो, तशी माझी स्थिती झाली आहे. पांडुरंगाच्या भेटीची आस लागल्यानं वेडासारखी गत झालीये, असं या अभंगामध्ये म्हटलं आहे. असा हा अतिशय सुंदर अभंग. तर मंडई, आता वेळ झाली आहे निरोप घेण्याची. थोड्याच वेळात म्हणजे 11 वाजता आपली लाडकी मैत्रीण आरजे ऋतू येणार आहे, त्यामुळे कुठेही जाऊ नका. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत. कृष्णहरी गोष्टी तुमच्या आमच्या या आषाढी एकादशी विशेष कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्या सोबत आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्रीरंग. मंडळी आज आषाढ शुद्ध एकादशी देवशयनी महाएकादशीचा परम पवित्र आणि मंगलमय दिवस. शिणलेल्या पायांना भक्तीचं बळ देणारी, हातातल्या टाळांच्या गजरात देहभान विसरायला लावणारी आणि संपूर्ण जगाला समतेचा संदेश देणारी हीच ती आपली वैष्णवांची वारी. कित्येक महिलांची पायपीट करून अंगावरती तुळशीचा सुगंध घेऊन आज लाखो वारकरी पंढरपुरामध्ये श्री विठुरायाच्या आणि चंद्रभागेच्या चरणी नतमस्तक झालेत. जो नामाचा गजर आज पंढरीत घुमतोय तोच गजर आणि तीच भक्ती आज आपल्या प्रत्येकाच्या हृदयात जन्माला यावी. विटेवरती उभा असलेला तो युगे 28 सांभाळणारा पांडुरंग आणि माऊली श्री रुक्मिणी माता यांच्या कृपेनं तुमच्या घरातील दारिद्र्य दुःख आणि चिंता कायमची दूर हो. तुमच्या संसाराला सुख शांती समृद्धी आणि भक्तीचं अधिष्ठान लाभो हीच आजच्या पावन दिनी श्री पांडुरंगाच्या चरणी प्रार्थना. सर्व भाविक भक्तांना आणि श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या भक्तिमय शुभेच्छा. या भक्तिमय वातावरणामध्ये ऐकूयात हे सुंदरच भक्तिमय गाणं आणि ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.

गावागावातून निघाली वारी, दिसू लागली सर्वांना पंढरी, विठ्ठलमय भक्तीच ही खरी, एक मुखानं बोला जय हरी जय हरी जय हरी। आषाढी एकादशीच्या रेडिओ नगरतर्फे हार्दिक शुभेच्छा। विठू माऊली पूर्ण करोत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा।

0: नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: मंडळी रामकृष्ण हरी. आषाढी एकादशीच्या या पावन पर्वावर विठुरायाचं रूप डोळ्यांमध्ये साठवताना संत तुकाराम महाराज म्हणतात, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी, करकटावरी ठेवोनिया, तुलसी हार गळा कासे पितांबर, आवडे निरंतर हे चिरूप. याचाच अर्थ, विटेवरती उभे असलेले ते पांडुरंगाचे ध्यान अत्यंत सुंदर आहे. त्याने दोन्ही हात कमरेवर ठेवले आहेत, गळ्यात तुळशीचा हार आणि कमरेला पिवळा पितांबर परिधान केलेलं हे त्याचं रूप मला सदैव प्रिय आहे. मंडळी, असे हे सावळे आणि सुंदर असे विठुरायाचे रूप आज आपल्या प्रत्येकाच्या हृदयात राहो. तुमच्या आयुष्यातील सर्व चिंता दूर होऊन सुख समृद्धी लाभो, हीच प्रार्थना. आषाढी एकादशीच्या निमित्तानं आपला हा विशेष कार्यक्रम सुरू राहणार आहे, त्याचमुळे ऐकूयात हे आता सुंदर असं गाणं विठ्ठलाच्या भक्ती.

टाळ वाजे मृदुंग वाजे वाजे हरीची वीणा माऊली निघाले पंढरपुरी मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला जय जय राम कृष्ण हरी। आज आहे आषाढी एकादशी। रेडिओ नगर 90.4 FM आणि स्नेहालय परिवाराकडून सर्व श्रोतांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्ही नेहमी आनंदी समाधानी रहा, विठुराया नेहमी आपल्या सोबत असणार आहेत।

श्रोते हो राम कृष्ण हरी। जीवनात कितीही संकटे आली तरी विठ्ठलाचे नाव घेतात मन शांत होतं। याविषयी संत नामदेव महाराज लिहितात की नामाचा गजर वैष्णवांचा भार, उभा विठ्ठल पाहे विटेवर, नामाचा महिमा सांगू मी किती, विठ्ठल नामे उद्धरती। याचा अर्थ जेव्हा भाविक एकत्र येऊन नामाचा गजर करतात तेव्हा स्वतः विठ्ठल विटेवरती उभा राहून तो आनंद पाहत असतो। विठ्ठल नामाचा महिमा अथांग आहे। या केवळ एका नामानं माणसाचा उद्धार होतो। मंडळी, आजच्या या पावन दिवशी कामाच्या गडबडीत सुद्धा पांडुरंग पांडुरंग म्हणत रहा, मनाला एक वेगळीच शांती लाभेल। तुम्हा सर्वांना आषाढी एकादशीच्या निमित्त शुभेच्छा तर आहेतच, आणि हा आपला सुंदर कार्यक्रम सुरू आहे त्याचमुळे याच भक्तिभावामध्ये रंगून जाऊयात आणि ऐकूयात हे सुंदर

श्रोते हो नमस्कार, राम कृष्ण हरी। पंढरीची वारी म्हणजे केवळ पायी चालणं नाही, तर तो आनंदाचा सोहळा आहे। संत ज्ञानेश्वर माऊली या भक्तिरसाचं वर्णन करताना म्हणतात, अवघा रंग एक झाला, रंगी रंगला श्रीरंग, मी तू पण गेले वाया, पाहता पंढरीच्या राया। पंढरीच्या रायाला पाहताच भक्ताच्या मनातील मी आणि तू असा भेद संपून जातो। सर्व भाविक एकाच भक्तीच्या रंगामध्ये आणि पांडुरंगाच्या प्रेमात पूर्णतः रंगून जातात। मंडळी, आज आपण जिथे आहोत तिथूनच पंढरीच्या या भक्तीच्या रंगात रंगून जाऊयात। माझ्या सर्व वारकरी भाविकांना आषाढी एकादशीच्या खूप साऱ्या शुभेच्छा। याच पर्वामध्ये ऐकूयात हे सुंदरसं गाणं। मंडळी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाललैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

श्रोते हो रामकृष्ण हरी, विठोबाच्या दरबारात कोणी लहान नाही आणि कोणी मोठा नाही हीच शिकवण देताना संत चोखा मेळा म्हणतात, ऊस डोंगा परी रस नोहे डोंगा, काय भूलला सी वरली अरंगा, चोखा डोंगा परी भाव नोहे डोंगा, त्याचा काय भूलिला सी वरली अरंगा। ऊस बाहेरून वाकडा असला तरी त्याचा रस गोड असतो, तसेच माणसाचे शरीर किंवा बाहेरचे रूप कसेही असो त्याच्या मनातील भाव आणि भक्ती निखळ असली पाहिजे। देवाला केवळ अंतःकरणाची भक्ती प्रिय आहे। मंडळी, आजच्या या मंगल दिनी आपणही सर्वांशी प्रेमानं आणि समतेनं वागण्याचा संकल्प करूयात आणि याच संकल्पासोबत ऐकूयात हे सुंदरसं गाणं।

रसिक हो, रेडिओ नगर 90.4 FM तुमच्यासाठी घेऊन आले आहे संगीत आणि मानसिक आरोग्याची सांगड घालणारी विशेष मालिका स्वर संजीवनी। गायक आणि सादरकर्ते सुहास जोशी। मधुमेह, पित्त अशा अनेक विकारांवर लाभदायक तसेच दैनंदिन

0: रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात गोष्टी तुमच्या आमच्या आरजे ऋतू सोबत. श्रोते हो नमस्कार, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. मी आहे आरजे ऋतू तुमच्या सोबत. गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमामध्ये आज आषाढी एकादशी निमित्त सुंदर असा कार्यक्रम सुरू आहे आणि आत्ता आपल्याशी संवाद साधत आहेत, कार्यक्रम सादर करीत आहेत सुहास भाई मुळे.
2: रसिक श्रोते हो नमस्कार, मी सुहास भाई मुळे. आपण ऐकत आहात स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. रसिको, आपण सगळेच जण गुगल लोकेशनवर रोज धावत आहोत, पण पूर्ण समाधान होईल आणि आयुष्याचं सार्थक होईल अशा ठिकाणी कुठे पोहोचतच नाही. गुगल लोकेशनचा सिम्बॉल, तो जो लोगो आहे तो, आणि पांडुरंगाच्या कपाळीचा टिळा, इतका 100% साधर्म्य असलेला का बरं आहे? कधी विचार केलाय? अवघ्या भोळ्या भाबड्या भक्तांचं, वारकऱ्यांचं, वैष्णवांचं आराध्य दैवत कानडा राजा पंढरीचा पांडुरंग. हे पांडुरंग नाव, याविषयी आपण कधी सूक्ष्म विचारही करत नाही. पांडुरंग म्हणजे पांढरा रंग. रंगांची ही कहाणी आहे माणसांच्या अस्तित्वा इतकीच पुराणी. रथसप्तमीच्या सणाला सूर्याच्या रथाला आपण जोडलेले ते काल्पनिक 7 रंगांचे 7 घोडे म्हणजे सप्तरंग. जेव्हा फिजिक्समध्ये आपण शाळेत शिकलो, काचेच्या लोलकामधून म्हणजे प्रिझममधून त्या 7 किरणांचे दिसणारे अंतरंग, त्या भिंगामधून सगळी किरण जेव्हा एकवटतात ना, ती एकवटली गेल्यानंतर त्या 7 रंगांचा पुन्हा कागदावर एकच पांढऱ्या शुभ्र रंगांचा ठिपका तयार होतो, हे आपण शाळेत केलेल्या विज्ञानातल्या प्रयोगानं मान्य केलं. आजच्या आधुनिक युगात सगळ्या संकल्पना, प्रयोग आणि निष्कर्ष आपल्याला माहीत आहेत कारण आपण शिकलो. पण जेव्हा ब्रह्मांडामधल्या आणि विज्ञानामधल्या सूक्ष्म अतिसूक्ष्म अणू आणि रेणू हे शब्द आणि संकल्पना सुद्धा अस्तित्वात नव्हत्या, तेव्हा तुकाराम महाराज म्हणाले की अणू रेणू या तो कडा, तुका आकाश एवढा. अणू म्हणजे ॲटम. ॲटम या शब्दाची व्याप्ती समजण्यासाठी कोणत्या विश्वविद्यापीठात गेले होते हे साधू संत? कुठून प्राप्त झालं हे त्यांना दिव्य असे ज्ञान? याचं उत्तर नाही. तरी पण आजकाल काही अज्ञानी फॅडिस्ट स्वतःला नास्तिक म्हणून घेण्यामध्ये फार मोठा मोठेपणा मानतात. फार पुरोगामी आहोत, फार आधुनिक आहोत आपण असे मानतात. सगळ्या प्रकारचे विश्वाचे रंग, अनुरंग, राग रंग, तरंग स्वतःमध्ये सामावून घेऊन शेवटी त्याचं एकाच स्वच्छ पारदर्शक निखळ अशा पांढऱ्या शुभ्र रंगात रूपांतर होऊन विश्वाच्या कल्याणासाठी मूर्त रूप धारण केलेला तो पांडुरंग. पांडुरंग या शब्दामध्ये किती गहन अर्थ सामावलेला आहे. स्वतःला अतिशहाणा आणि हटके आणि पुरोगामी सिद्ध करण्यासाठी आपण आपल्याच परंपरांना आणि पूर्वजांना नेहमीच वेड्यात काढायचं फॅड जरा बाजूला ठेवलं ना, तर त्या रूढी परंपरामधून हेटाळणी बाजूला जर ठेवली ना, तर विशाल असा अर्थ निघतो. भक्तीची आणि शक्तीची उपासना पांडुरंगाच्या अविरत जयघोषातून केली जाते. अशा या पांडुरंग शब्दाचा साधा सोपा सरळ अर्थ म्हणजे पांढरा रंग. आणि हा रंग म्हणजे वेगळा कुठला रंग नसून 7 रंगांचं मिश्रण आहे हे विज्ञानानं सुद्धा सिद्ध केलंय. अवघा रंग एक झाला रंगी रंगला श्री रंग. आपण घरात सुद्धा याचा प्रयोग करून पाहू शकतो बर का? रंगपेटीमधले सगळे रंग एका विशिष्ट प्रमाणामध्ये जर एकजीव केले ना, तर सगळ्यात शेवटी पांढराच रंग तयार होतो. हा प्रयोग करून पहा. अगदी अडाणी माणसाला सुद्धा समजल असं सात रंगांचं जत्रेतलं भिरभिर जे वेगानं फिरताना त्यामधले जे रंग आहेत ते न दिसता ते चक्र चक्क पांढऱ्या रंगाचं दिसतं आपल्याला, हे त्याचं उत्कृष्ट उदाहरण आहे. आजकाल जो तो आपला रंग शॅमिलियन सरड्यासारखा रोज बदलत असल्यामुळं समाज बेरंग होत चाललाय. वैचारिक प्रदूषणामुळं आसमंतामधलं इंद्रधनुष्य सुद्धा आपल्याला ब्लॅक अँड व्हाईट दिसायला लागलंय. आपण अति आधुनिक युगामध्ये वावरत आहोत. आपल्या हातात मोबाईल नावाचं उदार ज्ञानाचं विश्वविद्यापीठ खिशात घेऊन हिंडतोत आपण. कुठेही जायचं असेल तर गुगल लोकेशन सर्च करतो पहिल्यांदा, ते लावल्याशिवाय गाडी स्टार्टच होत नाही अशी अवस्था आहे. गुगल लोकेशन लावल्याशिवाय आजकाल कोणीच कुठेच पोहोचू शकत नाही. पूर्वी एकदम आपला तल्लख असलेला मेंदू सगळे रस्ते गल्ल्या बोळा चौक तोंडपाठ असलेला आपला मेंदू आता आपण अजिबात न वापरल्यामुळे इतका निरुपयोगी होत चाललाय. एखाद्या अंध व्यक्तीच्या हातात काठीला जेवढं महत्व आहे ना तेवढंच महत्व आज डोळे असलेल्या डोळस माणसासाठी गुगल लोकेशनला आहे. त्या गुगल लोकेशनचा जो सिम्बॉल आहे ना, जो लोगो आहे, जे चिन्ह आहे, त्याचं बारीक निरीक्षण जर केलं आपण तर विठ्ठलाच्या कपाळावर असलेला टिळा हा जसून तसा गुगलनं अनाहूतपणे सिम्बॉल म्हणून निवडलाय का काय असं निश्चितच भास होतो. कदाचित त्यांना हे चिन्ह विठ्ठलाच्या कपाळावर आहे हे सुद्धा माहीत नसल आणि त्याच्याशी काही देणं घेणंही नसल, पण ही सृष्टीची काय अकल्पनीय अशी व्यवस्था असावी की जे आयुष्यामध्ये षडरिपूंच्या गर्दीमध्ये काम क्रोध लोभ मोह मत्सर या षडरिपूंच्या गर्दीमध्ये आणि संसाराच्या झोंबाझोंबीमध्ये सगळेच रस्ते भटकलेले आहेत, त्यांना हे विठुरायाच्या कपाळावरचा गुगल लोकेशन त्याचा जो टिळा आहे तो योग्य मार्ग दाखवत असेल. विठुरायाच्या चरणी जीवनाचा खरा रस्ता आणि अर्थ समजत आणि उमजत असेल कदाचित. त्यामुळं लाखो वारकऱ्यांच्या हा जो भक्तीसागर आहे तो ऊन वारा पाऊस याची तमा न बाळगता दरवर्षी कोणतंही लोकेशन न लावता हातात भगवा घेऊन मनातल्या या पांडुरंगाच्या कपाळावरचा जो गुगलचा टिळा आहे त्याच्याकडं आकर्षित होऊन बेधुंद भक्तीने नाचत गात पंढरपुरात पोहोचतो आणि केवळ ओझरत्या दर्शनाने धन्य होऊन जातो. आपण सगळेच जण दररोज प्रचंड धावतो आहोत पण पोहोचत कुठेच नाहीत. आपल्याला 84 लक्ष योनीमधून यावेळी माणसाच्या जन्माला घातल्याबद्दल त्या ब्रह्मदेवालाही पश्चाताप होऊ नये यासाठी धर्म अर्थ काम आणि मोक्ष हे चारही पुरुषार्थ साध्य करण्यासाठी कुठलेही रस्ते न भटकता सुरक्षित पोहोचण्यासाठी एकच गुगल लोकेशन पांडुरंग. या पंढरीचे सुख पाहता डोळा उभा तो जिव्हाळा योगियांचा.

मंडळी, आषाढी निमित्तचा हा विशेष कार्यक्रम आपण ऐकला. थोड्याच वेळात भेटूया आपण अशाच नवीन कार्यक्रमासोबत, नवीन अशा गप्पांसोबत. कुठेही जाऊ नका, ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

टाळ वाजे, मृदुंग वाजे, वाजे हरीची वीणा, माऊली निघाले पंढरपुरी, मुखाने विठ्ठल विठ्ठल बोला, जय जय राम कृष्ण हरी। आज आहे आषाढी एकादशी। रेडिओ नगर 90.4 FM आणि स्नेहालय परिवाराकडून सर्व श्रोतांना आषाढी एकादशीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। तुम्ही नेहमी आनंदी समाधानी रहा, विठुराया नेहमी आपल्या सोबत असणार आहेत।

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

श्रोते हो रामकृष्ण हरी, जेव्हा एखादा भक्त संकटात असतो किंवा देवाला भेटण्यासाठी व्याकुळ होतो तेव्हा संत जनाबाईंच्या शब्दांतून एक आर्त साद बाहेर पडते. धरिला पंढरीचा चोर, गळा बांधून या दोर, हृदय बंदीखाना केला अंत विठ्ठल कोंडीला. याचा अर्थ मी भक्तीच्या आणि प्रेमाच्या दोरानं पंढरीच्या चोराला म्हणजेच आपल्या विठुरायाला घट्ट बांधला आहे. माझ्या हृदयाचा बंदीखाना करून मी त्या विठ्ठलाला माझ्या मनात सदैव बंदिस्त करून ठेवलं आहे. मंडळी, आपणही आज विठुरायाला आपल्या हृदयामध्ये प्रेमानं स्थान देऊयात. पांडुरंग तुमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभा राहो आणि याच अभंगाला अनुसरून ऐकूयात हे सुंदरसं गाणं. आणि मंडळी, भेटूया एका छोट्याशा याच म्युझिकल ब्रेकनंतर.

गावागावातून निघाली वारी, दिसू लागली सर्वांना पंढरी, विठ्ठलमय भक्तीच ही खरी, एक मुखानं बोला जय हरी जय हरी जय हरी। आषाढी एकादशीच्या रेडिओ नगरतर्फे हार्दिक शुभेच्छा। विठू माऊली पूर्ण करोत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र परावलंबित्व आलेल्या सर्व वयोगटातील रुग्णांना दर्जेदार निवासी सेवा सुश्रुषा देणारा उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. सर्व वयोगट, आजारपण, अपघात, शस्त्रक्रियेनंतरचा बरे होण्याचा काळ, वृद्धत्वातून अनुभवलेल्या शारीरिक आणि मानसिक आजारातून बरे होताना आवश्यक ती परिचर्या, काळजी आणि सुश्रुषा घरगुती वातावरणात आणि रास्त दरात पुरवणारा एक उपक्रम म्हणजेच स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्र. अधिक माहितीसाठी संपर्क साधा 9970064455 किंवा 7499980845 या क्रमांकावर. एक वेळ अवश्य भेट द्या स्नेहालय संचलित स्नेहदीप रुग्ण सेवा केंद्राला. पत्ता: डॉक्टर आंबेडकर पुतळ्याजवळ, हॉटेल अंबिका मागे, नगर पुणे रोड, केडगाव, अहिल्यानगर.

आज आहे आषाढी एकादशी. सगळीकडे कसा भक्तीचा, भक्तांचा, आनंदाचा महासागर उसळलाय, नाही का? पण ती कुठे आहे? रुक्मिणी कुठे आहे? ती तर रुसली आहे ना. पण कितीही रुसली असली तरी सुद्धा तिच्या मनामध्ये आजही प्रेम आहे. जिथे तिचा विठ्ठल उभा आहे ना, तिथेच त्याची रुक्मिणी सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे का, विठ्ठलाच्या पायाशी उभी असलेली रखुमाई ही रुक्मिणी आपल्याला काय शिकवते? संसारामध्ये मी पण नाही तर आपण जपायचं असतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो राम कृष्ण हरी। वर्षानुवर्षांची पंढरीची परंपरा आणि विठ्ठलाच्या दर्शनानं मिळणाऱ्या आनंदाचं वर्णन करताना संत एकनाथ महाराज म्हणतात, माझे माहेर पंढरी काय सांगू या सुखाची परी, विठू माझी माऊली कृपेची साऊली। पंढरपूर हे माझे माहेर आहे आणि तिथल्या आनंदाचे वर्णन शब्दांमध्ये करता येत नाही। माझी विठू माऊली ही माझ्यावरती सदैव आपल्या कृपेची सावली धरून उभी आहे। मंडळी, जशी लेक माहेरी गेल्यावर चिंतामुक्त होते, तसेच आज विठ्ठलाचे नाव घेताच आपल्या सर्व चिंता दूर होवोत। विठू माऊलीचा आशीर्वाद तुमच्या पाठीशी कायम राहो। आषाढी एकादशीनिमित्त हीच तुम्हा सर्वांना सदिच्छा। मंडळी, आजचा हा कार्यक्रम, आजचा हा सुंदर असा आपल्या आषाढी एकादशीनिमित्तचा हा कार्यक्रम इथेच संपन्न होतोय। आपण भेटूयात सोमवारी ठीक सकाळी 11 वाजता आपल्याच गोष्टी तुमच्या आमच्या या लाडक्या शोमध्ये। निरोप घेण्यापूर्वी ऐकूयात हे सुंदर असं आपल्या विठुरायाचं गाणं। भेटूयात सोमवारी ठीक सकाळी 11 वाजता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रे शोर,
1: पवन करे शोर।
0: अरे बाबा शोर नहीं, शोर शोर शोर।
1: पवन करे शोर।
0: हाँ।

देव दिसे ठाई ठाई भक्तलीन भक्ताबाई सुखालाही आला याहो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर। सर्व श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीचपीठ घरोघरी बनवा।

0: मूल ना शिकवा महत्व सांगा थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा जल संवर्धनासाठी पाऊल उचला आजच मिळून सगळे शपथ घेऊया पाणी वाचवूया
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा परिवारासोबत पाण्याची बचत करा दररोज पाण्याचा वापर नोंदवा स्वतः जलसंवर्धक बना इतरांनाही प्रेरणा द्या.
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नाव प्रतीक संतोष रासकर, तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: गावागावातून निघाली वारी, दिसू लागली सर्वांना पंढरी, विठ्ठलमय भक्तीच ही खरी, एक मुखानं बोला जय हरी जय हरी जय हरी. आषाढी एकादशीच्या रेडिओ नगरतर्फे हार्दिक शुभेच्छा. विठू माऊली पूर्ण करत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा.

आज आहे आषाढी एकादशी. सगळीकडे कसा भक्तीचा, भक्तांचा, आनंदाचा महासागर उसळलाय, नाही का? पण ती कुठे आहे? रुक्मिणी कुठे आहे? ती तर रुसली आहे ना. पण कितीही रुसली असली तरी सुद्धा तिच्या मनामध्ये आजही प्रेम आहे. जिथे तिचा विठ्ठल उभा आहे ना, तिथेच त्याची रुक्मिणी सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे का, विठ्ठलाच्या पायाशी उभी असलेली रखुमाई ही रुक्मिणी आपल्याला काय शिकवते? संसारामध्ये मी पण नाही तर आपण जपायचं असतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

बाल विवाह म्हणजे बालपणाचा अंत, शिक्षण, आरोग्य आणि संरक्षणाचा हक्क हिरावलं जाणं. त्याचे परिणाम फक्त त्या मुलीवर नाही तर तिच्या कुटुंबावर आणि समाजावरही पडतात. पण स्नेहालयाचा उडान प्रकल्प हरवलेल्या, तस्करीत सापडलेल्या आणि बालविवाहाच्या छायेत अडकलेल्या मुलांना सुरक्षित आश्रय, शिक्षण आणि आत्मसन्मानाची नवी दिशा देतो. उडान, जिथे प्रत्येक मुलाला मिळतात स्वतःचे पंख आणि नव्या भविष्याकडे उडण्याची हिंमत. मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

आषाढी एकादशीच्या दिवशी श्री विठ्ठलाच्या चरणी अपार श्रद्धा ठेवून मनातील सर्व दुःख चिंता दूर हो, तुमचं आयुष्य भक्ती प्रेम आणि समाधानानं भरून जाओ. जय विठ्ठल, विठ्ठल पंढरीनाथ महाराज की जय. देवशयनी आषाढी एकादशीच्या सर्व नगरकरांना रेडिओ नगर 90.4 FM कडून आणि स्नेहालय परिवाराकडून खूप खूप शुभेच्छा.

हाय हॅलो नमस्कार मंडळी, मी आहे तुमची मैत्रीण आर जे ऋतू तुमच्यासोबत. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, अनेक दिवसांपासून आपल्या पूर्ण भारतामध्ये आंदोलन सुरू होतं. विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं होतं आणि अनेक जगभरामधून त्यांना पाठिंबा मिळत होता, अनेक लोकांनी त्यांना सपोर्ट केला होता. तर त्यांची मागणी काय होती, नीटचा पेपर फुटी झाली होती आपल्याला सगळ्यांना माहीत आहे. आणि त्या दरम्यानच त्याला अनुसरूनच विद्यार्थ्यांची मागणी होती की धर्मेंद्र प्रधान जे शिक्षण मंत्री, केंद्रीय शिक्षण मंत्री होते, त्यांचा राजीनामा मिळावा, राजीनामा त्यांनी द्यावा, हा त्यांचा मोठा एक डिमांड होता, त्यांची मागणी होती. आणि यांच्याच पाठिंब्याला अनुसरून अनेक देशभरामध्ये याचे पडसाद पडत होते आणि अखेर आता विद्यार्थ्यांना यश मिळालेलं आहे आणि विद्यार्थ्यांचं आंदोलन यशस्वी झालेलं आहे. अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा मिळालेला आहे, यांनी राजीनामा दिलेला आहे. हे खरंच जी विद्यार्थ्यांची एकता आहे, एकात्मता आहे, त्यांचं मोठं यश म्हणावं लागणार आहे. तर मंडळी, ही बातमी पाहून खरंच एकजूट काय असते ना, आणि खरंच देशातील युवा किती जागृत आहे ना, तर हे आपल्याला दिसून येतं. तर नक्कीच ही गोष्ट आणि ही बातमी खरंच आपल्या सर्वांसाठी, देशातील युथसाठी अत्यंत महत्वाची ठरलेली आहे. मंडळी, अशाच बातम्यांसाठी ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, माझे नाव पृथा भोरटे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

सखींनो, घराची ओढाताण आणि कामाची गडबड तर रोजचीच आहे, पण या सगळ्यात तुमच्या आवडीनिवडी कुठे हरवल्यात का? आता स्वतःला द्या फक्त 2 तास. रेडिओ नगर 90.4 FM घेऊन येत आहे खास तुमच्यासाठी गोष्टी तुमच्या आमच्या. यात महिलांसाठी आरोग्य विषयक सल्ला, घरबसल्या आर्थिक नियोजन, फॅशन आणि ब्युटी टिप्स, शून्यातून विश्व निर्माण करणाऱ्या कर्तृत्ववान महिलांच्या गोष्टी, तसंच अनेक सोप्या आणि स्वादिष्ट रेसिपीज, मुलांचं शिक्षण, मोबाईल आणि बदलती जीवनशैली यावर मनमोकळी चर्चा करूया आपल्या आरजे ऋतू सोबत. चला तर मग, तुमची कामं आवरा, रेडिओचा आवाज वाढवा आणि सहभागी व्हा या प्रवासात, कारण या गोष्टी आहेत तुमच्या आमच्या. सोमवार ते शनिवार सकाळी 11 ते दुपारी 1 या कालावधीत फक्त आपल्या रेडिओ नगर 90.4 FM वर.

जय हरे माऊली। महाराष्ट्रात जवळपास महिनाभरापासून विविध ठिकाणाहून दिंड्या निघाल्या। पायी चालताना अनेक प्रकारच्या आडी अडचणींवर मात करता करता आता आपल्या लाडक्या विठुरायाच्या दर्शनासाठी व्याकुळ झालेले सर्वच विठ्ठल भक्त आषाढी एकादशीची चातकासारखी वाट पाहत होते आणि आज त्यांच्या दर्शनाची आस पूर्ण झाली। लहान थोर, स्त्री पुरुष, गरीब श्रीमंत, शेतकरी कामकरी सर्वांच्याच आनंदाचा दिवस म्हणजे आषाढी एकादशी। छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळापासून सुरू झालेली ही वारीची प्रथा आजच्या आधुनिक काळात देखील अत्यंत उत्साही आणि भक्तिमय वातावरणात सुरू आहे। तेव्हा आपल्या सर्वांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा। आपल्या सर्वांच्या मनातल्या सर्व इच्छा पूर्ण होत, आपल्या देशात पूरक पाऊस पडो, धनधान्याची भरभराट हो आणि सर्वत्र शांतता नांदो। थोड्या गप्पा थोडी गाणी या शोमध्ये मी आहे आर जे आदी। सुख समृद्धी आरोग्य लाभो सर्वांना, हीच विठ्ठल चरणी मनापासून प्रार्थना।

थोड्या गप्पा थोडी गाणी या विविधरंगी शो मध्ये आपलं स्वागत. मित्रांनो, शनिवारच्या शो मध्ये आपला सेगमेंट असतो 90s स्पेशल सॉंग्स, आणि आज आपण ऐकणार आहोत 90s स्पेशल मधले टायटल सॉन्ग भाग एक, अर्थात पहिला भाग. तर मित्रहो, सुरुवातीचं हे गाणं आहे 1990 साली प्रदर्शित झालेल्या आमिर खान आणि माधुरी दीक्षित यांच्यावर चित्रित झालेलं दिल या चित्रपटातलं. हे गाणं त्या काळी खूप म्हणजे खूप अत्यंत लोकप्रिय झालं होतं, गाजलं होतं. मला आठवतंय त्यावेळी सलून, पानाचं दुकान, पंचरचं दुकान, हॉटेल, रेस्टॉरंट, स्टार हॉटेल्स, सार्वजनिक ठिकाणं, लग्न समारंभ अशा सर्वच ठिकाणी हे गीत सारखं ऐकलं जायचं, सारखं वाजवलं जायचं. हे गीत इतकं लोकप्रिय होण्यासाठी याचे शिल्पकार आहेत गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण आणि गायक कुमार सानू आणि अलका याज्ञिक. आपणही सुरुवातीला या गीताचा आनंद घेऊया.

वेलकम बैक फ्रेंड्स, 90s स्पेशल या शो मध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे. 1990 साली आणखी एका म्युझिकल सुपरहिट हिंदी चित्रपटानं त्या काळी धुमाकूळ घातला होता आणि तो चित्रपट होता आशिकी. बरोबर, आशिकी 2 मोठा भाऊ, ज्यामध्ये राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्या मुख्य भूमिका होत्या. ते नायक नायिका होते. त्यांच्याबरोबरच दीपक तिजोरी, टॉम अल्टर, रीमा लागू यांच्या देखील महत्त्वपूर्ण भूमिका होत्या. त्यातलं शीर्षक गीत देखील त्या काळी खूप गाजलं होतं आणि आता आपण ऐकूया तेच गीत, ज्याचे गीतकार समीर, संगीतकार नदीम श्रवण आणि गायक आहेत कुमार सानू.

वेलकम बॅक मित्रांनो. कर्ण मधुर गीतांमुळं जो चित्रपट सुपरहिट व्हायचा त्याला म्युझिकल सुपरहिट म्हणून ओळखलं जायचं. अशाच एका चित्रपटाची गीतं देखील खूप गाजली होती आणि तो चित्रपट होता साजन. सलमान खान, संजय दत्त आणि माधुरी दीक्षित यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटातल्या शीर्षक गीतानं रसिक श्रोत्यांना प्रेक्षकांना खूपच मंत्रमुग्ध केलं होतं. हे गीत लिहिलं होतं समीर यांनी, संगीत नियोजक होते नदीम श्रवण आणि गायक कलाकार होते कुमार सानू आणि अलका याज्ञिक. आपणही घेऊया या गीताचा आनंद.

म्युझिकल ब्रेक नंतर पुन्हा एकदा स्वागत. मित्रांनो, आजच्या शो मध्ये आपण ऐकत आहोत 90s स्पेशल सॉन्ग, आणि यातला हा सेगमेंट आहे टायटल सॉन्ग्स भाग एक. तेव्हा मित्रांनो, शाहरुख खान या नायकाला खऱ्या अर्थानं प्रसिद्धी मिळाली ती बाजीगर या चित्रपटातून. या चित्रपटाचं शीर्षक गीत 1993 साली लिहिलं होतं प्रसिद्ध गीतकार नवाब आरजू यांनी. अनु मलिक यांच्या संगीत नियोजनात कुमार सानू, अलका याज्ञिक आणि सहकाऱ्यांनी गायलेलं हे गीत चित्रित केलं होतं शाहरुख खान आणि काजोल या कलाकारांवर, आणि त्याकाळी हे गीत खूप गाजलं होतं.

वेलकम बॅक फ्रेंड्स. 1993 म्हणजेच 1993 साली प्रदर्शित झालेला आणखी एक चित्रपट होता ज्यामध्ये चित्रपटाचा नायक हा खलनायक असतो आणि ती भूमिका साकारली होती संजय दत्त यांनी. सोबत होते जॅकी श्रॉफ आणि माधुरी दीक्षित. सुभाष घई यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट शीर्षक गीतामुळे देखील खूप लोकप्रिय झाला होता. आणखीनही एक गीत त्या काळी खूप वादग्रस्त ठरलं होतं कारण ते द्विअर्थी होतं. सेन्सॉर बोर्डानं सुरुवातीला ते रिजेक्ट केलं पण नंतर ते स्वीकारण्यात आलं. पण शीर्षक गीत मात्र खूपच सुंदर होतं. यामध्ये नायक खलनायक का बनला याचा सारांश आहे, म्हणजे चित्रपटाच्या कथेचा सारच म्हणा. गीतकार आनंद बक्षी, संगीतकार लक्ष्मीकांत प्यारेलाल आणि गायक विनोद राठोड, कविता कृष्णमूर्ती आणि सहकाऱ्यांनी या गीताला यशस्वी केले. ऐकूया खलनायक या चित्रपटातलं हे गीत.

वेलकम बॅक मित्रांनो, 90s स्पेशल सॉन्ग सेगमेंटमध्ये आज आपण पहिल्या भागात इथंच थांबणार आहोत, कारण वेळ आता संपत आली आहे. अजून काही चित्रपट शीर्षक गीतं बाकी आहेत, ते आपण ऐकणार आहोत या शोच्या पुढच्या शनिवारी दुसऱ्या भागात. या शोमधून मी आर जे आदी आपला निरोप घेतोय. आपण मात्र विठोबाचं दर्शन घ्या, फराळ विराळ करा. मी चाललोय पंढरीला, आपण ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आजचा दिवस म्हणजे भक्तीचा, श्रद्धेचा आणि आनंदाचा उत्सव, आषाढी एकादशीचा हा उत्सव। विठ्ठलाच्या नामात मन रमू दे, विठ्ठलाच्या नामात मन रमू द्या, जीवनात आनंद, समाधान आणि सकारात्मक विचार भरून राहू द्यात। विठ्ठल विठ्ठल या नामाचा गजर आपल्या प्रत्येक दिवसाला नवी ऊर्जा देऊ। तुम्ही जिथे असाल तिथूनच मनापासून विठुरायाला नमस्कार करा आणि आपल्या माणसांसोबत प्रेम, आपुलकी आणि आनंद वाटा। आमच्या संपूर्ण टीम कडून, म्हणजेच रेडिओ नगर 90.4 FM कडून आणि स्नेहालय परिवाराकडून तुम्हा सर्वांना, सगळ्या नगरकरांना, सगळ्या विठ्ठल भक्तांना आषाढी एकादशीच्या मनपूर्वक शुभेच्छा। जय जय राम कृष्ण हरी विठ्ठल विठ्ठल।

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: नमस्कार मंडळी, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज. आणि सांजरंग या कार्यक्रमाला सुरुवात झालेली आहे. शुभ संध्याकाळ, गुड इव्हनिंग असं म्हणत मी आरजियानं तुम्हाला भेटायला आली आहे. 25 जुलै 2024 आजची तारीख आहे आणि आज आहे वार शनिवार, अर्थात सॅटर्डे इव्हिनिंग. वीकेंडला सुरुवात होती आणि त्याचबरोबर आजचा खूप महत्त्वाचा दिवस आहे. आज आहे आषाढी एकादशी, देवशयनी एकादशी, म्हणजेच आषाढी एकादशीचा आज आपण दिवस साजरा करतो आहोत. आणि सगळ्या नगरकरांना, सर्व श्रोत्यांना माझ्याकडून, स्नेहालय परिवाराकडून आणि रेडिओ नगरच्या संपूर्ण टीमकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. राम कृष्ण हरी, बस हे तीन शब्द जे आज सकाळपासून आपल्या मनामध्ये आहेत, आपल्या कानामध्ये गुणगुणत आहेत आणि अगदी प्रत्येक टी व्ही चॅनलवर असेल, प्रत्येक सोशल मीडिया हँडलवर असेल, प्रत्येक स्टोरीवर असेल, प्रत्येक स्टेटसवर आज आपण पाहतो आहोत की पांडुरंगाचं चित्र, वेगवेगळे व्हिडिओज, फोटोज आपल्याला व्हायरल होताना दिसत आहेत, शेअर करताना, फॉरवर्ड होताना दिसत आहेत. आणि खरंच आजचा दिवस खूप भक्तिमय वातावरणामध्ये सर्वांचा सुरू आहे. अनेक वारकरी जे गेल्या 15 ते 20 दिवसांपासून, काही वारकरी त्याही आधीपासून वारीकडे, दिंडी पालखी सोहळ्यामधून पंढरपूरकडे प्रस्थान करत होते, फायनली ते पंढरपुरामध्ये पोहोचले आहेत. आणि कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा, इतके दिवस पायी प्रवास करून सुद्धा खूप समाधान आहे त्यांच्या चेहऱ्यावर. आणि काहीही देवाकडे, पांडुरंगाकडे मागणं नाही आहे, फक्त अशीच अखंड वारी सेवा जी आहे ती माझ्याकडून सुरू राहू दे, असंच अनेक वारकऱ्यांचं आज म्हणणं आहे. आणि त्याचबरोबर प्रत्येक महाराष्ट्रामधल्या प्रत्येक घरोघरी आज आषाढी एकादशी साजरी होती आहे. फराळाचे छान खमंग पदार्थ तयार केले जात आहेत, वेगवेगळ्या रेसिपीज फराळाच्या तयार केल्या जात आहेत. आणि त्याचबरोबर अशा अर्थानं आषाढी एकादशी आपण सेलिब्रेट करतो आहोत. आणि त्याचबरोबर आज धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलेला आहे आणि महाराष्ट्रातल्या, त्यामुळे या बड्या नेत्याला दिल्लीमध्ये सुद्धा बोलवणं आलेलं आहे. सो या महत्त्वाच्या घडामोडी आणि अपडेट्सबद्दल सुद्धा आपण बोलणार आहोत अगदी थोड्याच वेळामध्ये. कुठेही जाऊ नका, ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
3: संगीत प्रेमी अहिल्या नगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्या नगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधूर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम, जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धारानी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धारानी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण, रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता, ठिकाण माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती, या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाच लोकमाध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा हक्काचा आवाज, आणि मी अनु आहे तुमच्या सोबत सांज रंग या कार्यक्रमात. श्रोते हो पुन्हा एकदा नमस्कार. आकाशवाणी मुंबई केंद्राचं दुपारचं प्रादेशिक बातमीपत्र आपण ऐकणार आहोत.
1: आकाशवाणी मुंबई, संदेश नाईक, प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या दोन सूत्रधारांना बिहारमधून अटक. राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाहत सिंगची अंतिम फेरीत धडक. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भारताचे तरुण हेच या देशाची खरी ताकद आहेत आणि त्या ताकदीला कुणी संभ्रमित करू नये हाच आपला संकल्प आहे. जंतरमंतरवरचं आंदोलन आणि देशातली एकंदर परिस्थिती पाहता याचा फायदा देशविरोधी घटकांनी घेऊ नये, तसंच विद्यार्थ्यांनी आपला वेळ आणि ताकद आपली कारकीर्द घडवण्यासाठी लावावी या उद्देशानं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे राजीनामा सुपूर्द करत असल्याचं प्रधान यांनी म्हटलं आहे. नीट पेपरफुटी प्रकरणासह अन्य मागण्यांसाठी गेल्या काही दिवसांपासून नवी दिल्लीत जंतरमंतरवर काँग्रेस जनता पार्टीच्या नेतृत्वाखाली आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करण्यात आली होती. टीईटी अर्थात महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रश्नपत्रिका फुटी प्रकरणातले मुख्य सूत्रधार मानले जाणारे बिजेंद्र कुमार गुप्ता आणि इंद्रजित सिन्हा यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधून अटक केली आहे. याआधी या प्रकरणात 12 आरोपींना अटक झाली होती. या कारवाईनंतर या प्रकरणातल्या एकूण आरोपींची संख्या 14 पोहोचली आहे. प्रश्नपत्रिका फुटल्यामुळे 28 जून रोजी होणारी टीईटी परीक्षा पुढे ढकलण्यात आली होती. राज्यात आज सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह आहे. पंढरपूरमध्ये आषाढी एकादशीनिमित्त आज पहाटे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सपत्नीक श्री विठ्ठल रुक्मिणीची शासकीय महापूजा केली. यंदाचे मानाचे वारकरी धाराशिव जिल्ह्यातले बाबासाहेब माने आणि प्रभावती माने यांनीही मुख्यमंत्र्यांसोबत विठुरायाची पूजा केली. त्यानंतर श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं त्यांचा सत्कार करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी महाराष्ट्राच्या सुखसमृद्धीसाठी, शेतकऱ्यांच्या भरभराटीसाठी आणि प्रत्येक नागरिकाच्या मंगलमय जीवनासाठी विठ्ठलाच्या चरणी प्रार्थना केली. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या मंदिर परिसर विकासाचं काम करताना कोणावरही अन्याय होऊ दिला जाणार नाही, सर्वांचं योग्य पुनर्वसन करून हे काम येत्या 2.5 वर्षात पूर्ण करण्यात येईल अशी ग्वाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिली. आषाढी वारीनिमित्त पंढरपूर इथल्या श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचं मंदिर विविध रंगीबेरंगी फुलांनी आकर्षक पद्धतीनं सजवण्यात आलं आहे. आषाढी एकादशीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना शुभेच्छा दिल्या आहेत. भक्ती, करुणा आणि सेवाभावाचा शाश्वत संदेश देणारा हा पवित्र दिवस प्रत्येकाच्या जीवनात आनंद, सौहार्द आणि समृद्धी घेऊन येवो अशी त्यांनी विठ्ठल चरणी प्रार्थना केली. प्रत्येक व्यक्तीच्या कल्याणासाठी आणि सन्मानासाठी अखंड सेवाभावानं कार्य करण्याचा संकल्प अधिक दृढ हो अशी प्रार्थनाही मोदी यांनी केली आहे. आषाढी एकादशीनिमित्त आज सकाळपासून राज्यभरातल्या विठ्ठल मंदिरांमध्ये भाविकांची मोठी गर्दी होत आहे. मुंबईत वडाळा इथल्या विठ्ठल मंदिरात आषाढी एकादशी उत्साहात साजरी होत आहे. रत्नागिरी शहरातल्या मारुती मंदिरापासून विठ्ठल मंदिरापर्यंत वारी काढण्यात आली. एक घर एक तुळस या संकल्पनेवर आधारित उपक्रम राबवण्यात आला. धार्मिक श्रद्धा, पर्यावरण संवर्धन आणि भारतीय संस्कृती यांचा संगम असलेल्या या उपक्रमांतर्गत भाविकांना तुळशीच्या 350 रोपांचं वाटप करण्यात आलं. बीड शहरासह जिल्ह्यात 11 तालुक्यांमध्ये विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली आहे. विविध शाळांमध्येही बालगोपाळांनी विठ्ठल रुक्मिणी संत आणि वारकऱ्यांच्या वेशभूषेत दिंडी काढली. भंडारा शहरात 2000 अधिक विद्यार्थ्यांनी वारी काढली, तसंच गांधी चौकात एकत्र येत विद्यार्थ्यांनी रिंगण घातलं. बुलडाणा जिल्ह्यात प्रतिपंढरपूर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या संतनगरी शेगाव इथं श्री संत गजानन महाराज समाधी मंदिराचा परिसर आज पहाटेपासूनच गणगणगणातबोते या जयघोषानं दुमदुमून गेला आहे. शेजारच्या राज्यांमधूनही हजारो वारकरी आणि भाविक शेगावात दाखल झाले आहेत. मंदिर परिसरात आणि शहरात चोख पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. धुळे शहरात तसंच जिल्ह्यातल्या विविध विठ्ठल रुक्मिणी मंदिरांमध्ये भाविकांचा उत्साह ओसंडून वाहत आहे. अभिषेक, महापूजा, भजन कीर्तन आणि हरिनामाच्या गजरामुळे मंदिर परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झालं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. कॅनडात ओंटारियो इथं सुरू असलेल्या जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताची स्क्वॉशपटू अनाहत सिंगनं उपांत्य फेरीत इजिप्तच्या बार्ब सामेहचा 3-1 असा पराभव करून महिला एकेरीच्या अंतिम फेरीत धडक मारली आहे. अंतिम सामन्यात आता तिचा सामना इजिप्तच्या रुकैया सालेमशी होणार आहे. हा सामना आज रात्री 10:30 सुरू होईल. या स्पर्धेच्या अंतिम फेरीत पोहोचणारी अनाहत ही दुसरी भारतीय खेळाडू ठरली आहे. स्कॉटलंड इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत दिव्यांगांच्या पुरुष भारोत्तोलन प्रकारात झंडू कुमारनं कांस्य पदक जिंकून भारताच्या पदकांचं खातं उघडलं. या स्पर्धेत भारताच्या मुष्टीयुद्ध खेळांची दमदार सुरुवात झाली. भारताची मुष्टीयोद्धा लवलीना बोरगोहेनला महिलांच्या 75 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत थेट प्रवेश मिळाल्यामुळे तिचं कांस्य पदक निश्चित झालं आहे. जानुबणी सिंगनं सलामीच्या फेरीत दमदार विजय मिळवत पुरुषांच्या 55 किलो वजनी गटातल्या राऊंड ऑफ 16 धडक मारली आहे. भारताचे लॉन बॉल संघही चांगली कामगिरी करत आहेत. महिला दुहेरीत रुपा राणी तिर्की आणि पिंकी सिंग यांच्या जोडीनं दक्षिण आफ्रिकेचा पराभव करून सलग दुसरा विजय नोंदवला आणि गट बच्या गुणतालिकेत अव्वल स्थान गाठलं. पुरुषांच्या एकेरी प्रकारात पुतुल सोनोवालने आपली विजयी घोडदौड कायम राखत अपराजित राहण्याची कामगिरी केली आहे. हरारे इथं आज झिम्बाब्वे विरुद्धचा भारताचा T20 क्रिकेटचा दुसरा सामना होणार आहे. 3 सामन्यांच्या या मालिकेत भारतानं 1-0 अशी आघाडी घेतली आहे. दुपारी 4:30 या सामन्याला सुरुवात होईल. नाशिक जिल्ह्यात सुरगाणा तालुक्यात बोरगाव इथं आज सकाळी 9:55 आतापर्यंत भूकंपाचे 4 धक्के जाणवले आहेत. हे धक्के सौम्य क्षमतेचे असून त्यामुळे कोणतीही जीवित तसंच मालमत्ता हानी झाली नसल्याची माहिती आमच्या बातमीदारानं दिली आहे. सोलापुरात नीरा नदीच्या खोऱ्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे वीर धरण 100% भरलं असून नीरा नदीत 25,000 क्युसेक विसर्ग सुरू केला आहे. वारकऱ्यांना तसंच भीमा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. हा विसर्ग नीरा नदीतून भीमा नदीला मिळत असून आज दुपारनंतर पंढरपूर इथं चंद्रभागा नदीच्या पाणी पातळीत वाढ होण्याची शक्यता असल्यानं भीमा नदीकाठच्या लोकांना सावधानतेचा इशारा दिला आहे. पंढरपूर शहर आणि परिसरात आषाढी वारीनिमित्त वारकऱ्यांची मोठी गर्दी असल्यानं प्रशासन आणि लाभक्षेत्र प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. पालघर जिल्ह्यातही मुसळधार पावसामुळे बाधित झालेल्या तलासरी तालुक्यातल्या कोसपपाडा आणि दुबळपाडा या गावांना पालघर जिल्ह्याचे पालकमंत्री गणेश नाईक यांनी भेट देत परिस्थितीची पाहणी केली. यावेळी त्यांनी पूरग्रस्त नागरिकांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या आणि प्रशासनाला तातडीनं मदत आणि पुनर्वसनाच्या उपाययोजना राबवण्याच्या सूचना दिल्या. ओदिशामध्ये पुरी इथं संध्याकाळी सुना बेश विधी होणार आहे. या संपूर्ण रथयात्रेतला सर्वात भव्य विधींपैकी एक मानल्या जाणाऱ्या या विधीसाठी देशविदेशांतून लाखो भाविक मुख्य यात्रा मार्गावर जमण्याची शक्यता आहे. हा सोहळा सुरळीतपणे व्हावा यासाठी सर्वत्र कडेकोट सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे. दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांसाठी सोयी केल्या आहेत. जम्मू काश्मीरमध्ये मुसळधार पावसामुळे सलग 6 दिवस बंद असलेल्या वैष्णोदेवी यात्रेला आजपासून पुन्हा सुरुवात झाली. हवामानाचा आढावा घेतल्यानंतर यात्रेचा मार्ग भाविकांसाठी सुरक्षित असल्याचं घोषित करण्यात आलं असल्याची माहिती आमच्या जम्मूतल्या प्रतिनिधींनी दिली आहे. मुसळधार पाऊस भूस्खलन आणि पूरस्थितीमुळे ही यात्रा स्थगित केली होती. यात्रेकरूंनी देवस्थान समिती आणि सुरक्षा यंत्रणांच्या सूचनांचं पालन करावं आणि हवामानाची माहिती घेत राहावी असा सल्ला देण्यात आला आहे. जम्मू काश्मीरातल्या खराब हवामानामुळे स्थगित असलेल्या अमरनाथ यात्रेलाही आजपासून सुरुवात झाली. बालताल आणि पहलगाम या दोन्ही मार्गांवरून यात्रेला पुन्हा सुरुवात झाली आहे. मुसळधार पावसामुळे गेले 6 दिवस यात्रेत खंड पडला होता. 6,269 यात्रेकरूंचा पहिला जत्था आज सकाळी जम्मूच्या भगवती नगर यात्रीनिवासाहून रवाना झाला. कारगिल विजय दिनाच्या 27व्या वर्धापन दिनानिमित्त लडाखमधल्या द्रास इथं आजपासून 2 दिवसीय स्मृती सोहळ्याला सुरुवात झाली. 1999 कारगिल युद्धात देशासाठी सर्वोच्च बलिदान देणाऱ्या शूर सैनिकांना आदरांजली वाहण्यासाठी लामोचेन व्ह्यू पॉईंट इथं युद्ध संस्मरण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. मध्य प्रदेशात दातिया विधानसभा पोटनिवडणुकीसाठीचा प्रचार अंतिम टप्प्यात पोहोचलाय. भाजपनं आशुतोष तिवारी यांना, काँग्रेसनं घनश्याम सिंह तर आझाद समाज पार्टीनं दामोदर सिंह यादव यांना उमेदवारी दिली आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा. टीईटी पेपरफुटी प्रकरणातल्या 2 सूत्रधारांना बिहारमधून अटक. राज्यात सर्वत्र देवशयनी आषाढी एकादशीचा उत्साह. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते पंढरपुरात शासकीय महापूजा संपन्न. आणि जागतिक कनिष्ठ स्क्वॉश अजिंक्यपद स्पर्धेत भारताच्या अनाथ सिंगची अंतिम फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
0: आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक मराठी बातमीपत्र आपण नुकतंच ऐकलं. थोड्याच वेळात पुन्हा आपण भेटणार आहोत सांजरंग या कार्यक्रमात. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आज आहे आषाढी एकादशी. सगळीकडे कसा भक्तीचा, भक्तांचा, आनंदाचा महासागर उसळलाय, नाही का? पण ती कुठे आहे? रुक्मिणी कुठे आहे? ती तर रुसली आहे ना. पण कितीही रुसली असली तरी सुद्धा तिच्या मनामध्ये आजही प्रेम आहे. जिथे तिचा विठ्ठल उभा आहे ना, तिथेच त्याची रुक्मिणी सुद्धा आहे. तुम्हाला माहिती आहे का, विठ्ठलाच्या पायाशी उभी असलेली रखुमाई ही रुक्मिणी आपल्याला काय शिकवते? संसारामध्ये मी पण नाही तर आपण जपायचं असतं. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित सक्षमा प्रकल्प म्हणजे शिक्षण, रोजगार आणि आत्मसन्मानाचा सुंदर संगम. आणि बेडसाइड असिस्टंट नर्सिंग कोर्सेस द्वारे 18 ते 45 वयोगटातील युवक आणि युवतींना दिलं जातं मोफत प्रशिक्षण, निवास आणि रोजगाराची हमी फक्त 90 दिवसात. 8वी पास असलेले उमेदवार स्नेहालय आणि केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर रुग्णालयाच्या सहकार्यानं आरोग्य सेवेतील कुशल सहाय्यक बनतात. कारण स्नेहालय मानतो सक्षम बनणं म्हणजे स्वतःचं आणि समाजाचं भविष्य घडवणं. अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 95 11 89 67 75.
1: गावागावातून निघाली वारी, दिसू लागली सर्वांना पंढरी, विठ्ठलमय भक्तीच ही खरी, एक मुखानं बोला जय हरी जय हरी जय हरी. आषाढी एकादशीच्या रेडिओ नगरतर्फे हार्दिक शुभेच्छा. विठू माऊली पूर्ण करोत तुमच्या मनातल्या सर्व इच्छा.

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा अनु आहे तुमच्यासोबत सांज रंग या कार्यक्रमामध्ये. महत्त्वाच्या अपडेट्सकडे आता आपण वळणार आहोत आणि आजच्या दिवसभरामधली सगळ्यात महत्त्वाची ठळक घडामोड म्हणजे धर्मेंद्र प्रधान शिक्षणमंत्री, केंद्रीय शिक्षणमंत्री यांचा राजीनामा. CGP सोशल मीडियावर पोस्ट करत असं सांगितलंय की राजीनामा तर आहेच आहे, दिलेला आहेच आहे, पण त्याचबरोबर 3 प्रलंबित मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण करण्यासाठी CGP सांगितलंय. एक म्हणजे प्रधान यांचा राजीनामा, दुसरं म्हणजे आत्महत्या केलेल्या सगळ्या विद्यार्थ्यांच्या कुटुंबियांना 1 कोटी रुपयांची मदत आणि आंदोलकांवर कोणतीही कारवाई न करणं, या 3 मागण्या होत्या. आणि दिल्ली पोलीस आणि RF जाहीर माफी जी आहे, या मागण्या CJP सांगितल्या होत्या. शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर सुद्धा कुठेतरी अजूनही या प्रलंबित मागण्या आहे असं CJP म्हणणं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: स्नेहालय संचलित स्नेहाधार प्रकल्प विधवा, परित्यक्त्या, बालमाता, कौटुंबिक अत्याचारग्रस्त महिला या सर्व महिलांसाठी काम करणारा प्रकल्प स्नेहालय स्नेहाधार प्रकल्प. महिलांसाठी निवास, भोजन, कायदेशीर सल्ला व समुपदेशन. अधिक माहितीसाठी संपर्क 90 11 36 36 00. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाज लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. आणि मी अनु आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमात. श्रोते हो नमस्कार. आज आषाढी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सपत्नीक शासकीय पूजा जी आहे त्या संपन्न झाली. पण त्यानंतर मात्र पंढरपूरचा हा दौरा आटोपून नागपूरला जाण्याऐवजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अचानक दिल्लीला रवाना झालेत. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत एक महत्वाची बैठक आज होणार आहे. या दरम्यान केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर देशातील आणि राज्यातील सगळ्याच राजकीय घडामोडींना मोठा वेग आला. या पार्श्वभूमीवर या बैठकीला मोठं महत्व प्राप्त झालंय असं म्हणायला हरकत नाही. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. देव दिसे ठाई ठाई, भक्तलीन भक्ता बाई, सुखालाही आला या हो आनंदाचा पूर, चालला नामाचा गजर. सर्व श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेलेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या, थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल याचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा सांजरंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार. आणि आज दिवसभरामधल्या महत्त्वाच्या ठळक घडामोडींपैकी केंद्रीय शिक्षण मंत्री प्रधान यांचा राजीनामा आणि त्यानंतर सोशल मीडियावर अनेक पोस्ट व्हायरल होत आहेत, अनेक कमेंट्स येत आहेत. कॉक्रोच जिंकले आणि लोकशाही जिंकली, जय हिंद, असं राजीनाम्यानंतर CJP प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. नीट पेपर लीक प्रकरण असेल, त्याचबरोबर TET पर जो लीक झाला आहे ते प्रकरण असेल, त्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी जे जंतर मंतरवर दिल्लीमध्ये आंदोलन झालं, हे आंदोलन करणाऱ्या कॉक्रोच जनता पार्टीनं राजीनाम्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर लिहिलं आहे की कॉक्रोचेस वन डेमोक्रेसी वन. कॉक्रोचेस जिंकले आहेत आणि लोकशाहीसुद्धा जिंकली आहे, जय हिंद, असं म्हणत पोस्ट केली आहे. सरकारनं काही मागण्या ज्या आहेत त्या पूर्ण केलेल्या नाही आहेत, त्या मागण्या मान्य केलेल्या आहेत, पण केवळ धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यावरच बोलणी अडकली आहे असं सध्या म्हणणं आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: Oh,

0: रेडियो नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत।
2: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा सांज रंग या कार्यक्रमात श्रोते हो नमस्कार। आज नाशिकच्या सुरगाणा तालुक्यामध्ये बोरगाव परिसरामध्ये आज सकाळी 9:55 वाजता 3.6 रिश्टर स्केल तीव्रतेचा एका पाठोपाठ 1.4 असे धक्के बसलेत। नाशिक आणि पालघरमध्ये आज भूकंपाचे सौम्य धक्के जाणवलेत। नागरिकांमध्ये थोडंसं भीतीचं वातावरण आज होतं। पालघरच्या डहाणू तालुक्यातील धुंदलवाडी आणि कासा भागामध्ये 10:57 3.1 रिश्टर स्केलचा हादरा जाणवला आणि या धक्क्यामुळे नागरिक घराबाहेर पडले होते। सुदैवानं दोन्ही ठिकाणी नाशिकमध्ये आणि पालघरमध्ये कुठलीही जीवित आणि वित्तहानी झालेली नसून प्रशासनानं कुठल्याही अफवा वर विश्वास न ठेवण्याचं आवाहन केलंय। त्याचबरोबर सतर्क राहण्याचं नागरिकांना आवाहन करण्यात आलंय। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा।
3: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल। या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल एफ ब्लॉक 239 MIDC श्री टाइल्स चौक अहिल्यानगर। संपर्क क्रमांक 98 23 89 34 39। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

नमस्कार, आपण ऐकताय स्नेहलाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा, हक्काचा आवाज. सांजरंग या कार्यक्रमामध्ये आपण बोलत आहोत आणि नीट पेपरफुटी प्रकरणाबाबत जे जंतर मंतरवर आंदोलन झालं आणि त्याचबरोबर काँग्रेस जनता पार्टीनं ज्या गोष्टींची मागणी केली होती त्यानुसार केंद्रीय शिक्षण मंत्री यांनी राजीनामा दिला आहे, पण त्याचबरोबर गेल्या काही दिवसांपूर्वी TET पेपर फुटला होता. या प्रकरणातील काही आरोपी पकडले गेले होते, पण मुख्य आरोपी बिजेंदर गुप्ता यांना बिहारमधून आज अटक करण्यात आली आहे. यांना भिवंडी पोलिसांनी बिहारमधल्या पटनामधून अटक केली आहे. आरोपीनं छापखान्यातील कर्मचाऱ्यांना पैसे आणि प्रॉपर्टीचं आमिष दाखवून अवघ्या 8,000 रुपयांमध्ये पेपर मिळवले होते. हे पेपर भिवंडी आणि पुण्यामध्ये 1.5 कोटींना विकले जाणार होते, परंतु पोलिसांनी ग्राहक बनून भिवंडीमध्ये TET पेपर विक्रीचा पर्दाफाश केला आणि या प्रकरणात आतापर्यंत 13 आरोपींना अटक झाली आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधूर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत 1 हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धारानी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धारानी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2026 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

पुर प्रताप पुरंदर सिंहासनाधीश्वर राजाधिराज अश्वपति गजपति भूपति गो ब्राह्मण प्रतिपालक छत्रपति श्री श्री श्री शिवाजी महाराज की जय। धर्मवीर छत्रपति संभाजी महाराज की जय। आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM आणि मी आहे आपला मित्र आर जे संजय।

0: श्रोते हो नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM. आवाज तुमचा हक्काचा आवाज अनू आहे तुमच्यासोबत सांजरंग या कार्यक्रमामध्ये. आज आषाढी एकादशी आहे, देवशयनी एकादशी आहे आणि आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंढरपुरामध्ये विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये सपत्नीक शासकीय महापूजा केली. यंदा धाराशिव जिल्ह्यामध्ये कळंब तालुक्यातील गौरगावचे माने दाम्पत्य हे मानाचे वारकरी ठरलेत. राज्यामध्ये चांगला पाऊस पडू दे असं साकडं मुख्यमंत्र्यांनी विठुरायाला घातलंय आणि महापूजेनंतर रुक्मिणी मातेला सुद्धा दुग्धाभिषेक घालून पूजा करण्यात आली. यथासांग पूजा संपन्न झाली आहे. मंदिर समितीनं मुख्यमंत्री यांचा सत्कार सुद्धा केलाय. त्याचबरोबर महत्वाच्या काही अपडेट्सकडे वळणार आहोत. कॉमनवेल्थ गेम्स बाबत आपण बोलणार आहोत. ऐकत राहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.
1: नमस्कार, मी आहे तुमची मैत्रीण आरजे ऋतू आणि मी घेऊन येत आहे माझ्या खास मैत्रिणींसाठी आपल्या सर्वांच्या जिव्हाळ्याच्या गप्पा गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सकाळचा डब्बा, मुलांच्या शाळा आणि घराची आवरावर यातून थोडासा वेळ स्वतःसाठी काढूया आणि करूया दैनंदिन गोष्टी तुमच्या आमच्या. कामाच्या व्यापात राहून गेले ते संवाद आणि मनाच्या कोपऱ्यात साठलेल्या त्या रोजच्या गोष्टी खास माझ्या सखींच्या भेटीला. चला तर जरा निवांत बसूया, थोड्या तुमच्या थोड्या माझ्या आणि काही आपल्या सर्वांच्या गोष्टी शेअर करूयात गोष्टी तुमच्या आमच्या या कार्यक्रमात. सोमवार ते शनिवार सकाळी 11 वाजता ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. या कार्यक्रमात मी अनु आहे तुमच्यासोबत. कॉमनवेल्थ गेम्स 2026 भारताला पहिलं पदक मिळालं. भारतासाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. पॅरा पॉवरलिफ्टर झंडू कुमारनं ग्लासगो या ठिकाणी सुरू असलेल्या कॉमनवेल्थ गेम्स 2026 पुरुषांच्या हेवी वेट श्रेणीमध्ये 130.9 गुणांसह कांस्य पदक जिंकलंय. आज भारताला हे पहिलं पदक मिळालेलं आहे. भारतासाठी आजचा दिवस अभिमानाचा आहे. 29 वर्ष झंडून आपल्या दुसऱ्या प्रयत्नामध्ये सगळ्यात जास्त 190 किलोग्रॅम वजन उचललंय. आणि नायजेरियाच्या रिलुवन इद्रिसनं 132.8 गुण मिळवून सुवर्ण आणि इंग्लंडच्या मॅथ्यू हार्डिंगनं 131.0 गुण मिळवून रौप्य पदक पटकवलंय. कॉमनवेल्थ गेम्समध्ये भारताला पहिलं पदक मिळालंय, त्यामुळे भारतासाठी महत्वाची अपडेट आहे. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.
1: निसर्गातील विविध घटक, हवामान बदल, वन्यजीव संरक्षण, पर्यावरणाच्या समस्या अशा विविध विषयांवर निसर्ग अभ्यासक अमित गायकवाड यांच्याशी संवाद साधूयात नातं निसर्गाशी. या सेगमेंटमध्ये नातं निसर्गाशी दर गुरुवारी आणि शनिवारी सकाळी 9 नगरचं अंतरंग या शो मध्ये RJ कोमल सोबत. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

संकल्प करू जगताना मृत्यूला द्याया उत्तर, सुगंध पसरून त्याचा जीवन भावे अत्तर। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प करा। जनहितार्थ प्रसारित रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

श्रोते हो नमस्कार. आपण ऐकताय स्नेहालाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा. सांजरंग या कार्यक्रमात अनु आहे तुमच्यासोबत. बांगलादेशचे राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आज राजीनामा दिला आहे. त्यांच्या सहकार्यानं PTIकडे दिलेल्या बातमीला दुजोरा दिलाय. माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्याशी असलेल्या जवळच्या संबंधामुळे सरकारनं त्यांच्यावर राजीनाम्यासाठी दबाव आणला होता. हसीना यांनी बांगलादेशात परतण्याची घोषणा केल्यानंतर हा घटनाक्रम समोर आलाय, जिथे त्यांना फाशीच्या मृत्यूदंडाच्या शिक्षेलाही सामोरं जावं लागू शकतं. त्यामुळे बांगलादेशच्या राष्ट्रपतींनी मोहम्मद शहाबुद्दीन यांनी आज राजीनामा दिलाय. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

लीकेज ला ठीक करा, न बंद करायला विसरू नका। कमी प्रवाहाचे नळ लावून घ्या, वॉशिंग मशीन पूर्ण भरून चालवा, शौच आणि नीच पीठ घरोघरी बनवा।

0: मुलांना शिकवा, महत्व सांगा, थेंब थेंब पाणी प्रत्येक घरात साठवण करा, जल संवर्धनासाठी पाऊल उचला, आजच मिळून सगळे शपथ घेऊया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया, पाणी वाचवूया।
1: आजच वाय वेस्ट YAWS ऍप डाउनलोड करा, परिवारासोबत पाण्याची बचत करा, दररोज पाण्याचा वापर नोंदवा, स्वतः जलसंवर्धक बना, इतरांनाही प्रेरणा द्या।
2: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

0: रेडिओ नगर 90.4 एफएम आवाज तुमचा.
1: तुम्ही ऐकत आहात सांज रंग आरजे अनुसोबत.
2: देव दिसे ठाई ठाई भक्तली न भक्ता बाई सुखालाही आला याहो आनंदाचा पूर चालला नामाचा गजर. सर्व श्रोत्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित स्नेहज्योत प्रकल्प देह व्यापारात अडकलेल्या महिलांचे जीवन बदलण्यासाठी कार्यरत असणारा आपल्या अहमदनगर जिल्ह्यातील प्रकल्प स्नेहज्योत प्रकल्प. या प्रकल्पाला तुम्ही भेट देऊ शकता आणि आर्थिक मदत सुद्धा करू शकता. अधिक माहितीसाठी संपर्क 90111 3480. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

संगीत प्रेमी अहिल्यानगरकरांसाठी सुरांची अनोखी मेजवानी. अहिल्यानगर मधील तमाम संगीत रसिकांसाठी हिंदी चित्रपटातील सुमधुर आणि सदाबहार गाण्यांचा एक अविस्मरणीय सोहळा घेऊन येत आहोत. ऍडव्होकेट अमीन धाराणी प्रस्तुत एक हसीना थी, हिंदी चित्रपटातील सुपरहिट गाण्यांचा बहारदार कार्यक्रम. जुन्या नव्या आठवणींना उजाळा देणाऱ्या, मनाला मंत्रमुग्ध करणाऱ्या सदाबहार सुरांच्या या प्रवासात सहभागी होण्यासाठी सर्व संगीत प्रेमींना हे आग्रहाचं निमंत्रण. मुख्य आकर्षण आपले लाडके सुप्रसिद्ध कलाकार ऍडव्होकेट अमीन धाराणी, सुप्रसिद्ध गायक व प्रस्तुतकर्ता हेमंत नरसाळे, अजित माने, चंदन ललवानी, सौ पल्लवी खरात, ऍडव्होकेट गुलशन धाराणी, निलेश शिंदे व गौरी इंगळे, सुप्रसिद्ध गायक व गायिका अनाम प्रेम संस्था. कार्यक्रमाची वेळ आणि ठिकाण: रविवार 26 जुलै 2024 रोजी सायंकाळी ठीक 6:30 वाजता. ठिकाण: माऊली सभागृह, अहिल्यानगर. विशेष नम्र विनंती: या सुश्राव्य गाण्यांचा आणि सुरेल प्रवासाचा आनंद घेण्यासाठी सर्व अहिल्यानगरकरांनी आपल्या सहकुटुंब, सहपरिवार आणि मित्रपरिवारासह नक्की उपस्थित राहावे.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बालविवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळ रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय श्रोते. हो, आषाढी एकादशी आज आहे, देवशयनी एकादशी आपण साजरी करतोय. आणि जे कोणी वारकरी नेहमी दरवर्षी प्रवास करतात, पायी प्रवास करतात, पंढरपूरकडे प्रस्थान करतात, दिंडी पालखी सोहळ्यांमध्ये सहभागी होतात, त्यांना आजच्या दिवशी कळसाचं दर्शन घेऊन सुद्धा प्रचंड आनंद होत असतो. आणि हाच आनंद आज अनेक वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे, त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा तो दिसतोय. आणि अनेक वारकऱ्यांशी साधलेला संवाद आज आपण ऐकणार आहोत.
1: 22 वर्ष झालं वारी, 22 वर्ष, 22 वर्षामध्ये एकदा राहिना पांढरंग गावला की नाही? गावला, गावला. कुठे कुठे सांगा?
2: पंढरपुरामध्ये.
1: पंढरपुरामध्ये बात आहे. मग चंद्रभागेत स्नान केलं की नाही?
2: हा, चंद्रभागेला स्नान करून
1: ओढ वाटते की नाही पांढरंगाच्या दारी जायची? वाजवा ना मग.

0: वारी करताना काय वाटतंय? ही कितवी वारी आहे तुमची? बोला कुंडली
1: पाहिलं तुम्ही किती किती तल्लीनतेने हे वारकरी सगळे आनंदाने निघालेले आहेत पंढरीच्या दिशेनं. तर असाच आपणही आनंद शोधत राहू आणि तुम्हाला दाखवत राहू. रामकृष्ण हरी. चला
2: श्रोते हो, थोड्याच वेळामध्ये पुन्हा येते भेटायला. तोपर्यंत रामकृष्ण हरी. ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी पत्रकार भूषण देशमुख। अवयवदान आणि देहदानाचा संकल्प मी केला आहे। आपल्या मृत्यूनंतर आपल्या शरीरातील डोळे, हृदय, लिव्हर, किडनी, त्वचा यासारखे विविध अवयव अनेक गरजू रुग्णांना नवजीवन देऊ शकतात। तुम्ही ठरवा, आपलं शरीर जाळून त्याची राख करायची, जमिनीत गाडून त्याची माती करायची, की कुणाच्या तरी रूपानं आपली आठवण या भूलोकी कायम ठेवायची।

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमध्यम, रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा सांजरंग. हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. श्रोते हो, आषाढी एकादशी आज आहे, देवशयनी एकादशी आपण साजरी करतोय. आणि जे कोणी वारकरी नेहमी दरवर्षी प्रवास करतात, पायी प्रवास करतात, पंढरपूरकडे प्रस्थान करतात, दिंडी पालखी सोहळ्यांमध्ये सहभागी होतात, त्यांना आजच्या दिवशी कळसाचं दर्शन घेऊनसुद्धा प्रचंड आनंद होत असतो. आणि हाच आनंद आज अनेक वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे, त्यांच्या चेहऱ्यावरसुद्धा तो दिसतोय. आणि अनेक वारकऱ्यांशी साधलेला संवाद आज आपण ऐकणार आहोत.
1: रामकृष्ण हरी माऊली, आणि फायनली आयुष्यातली पहिली वारी पूर्ण झालेली आहे. मी आत्ता पुंडलिकाच्या मंदिराच्या मागे आहे, चंद्रभागा आहे इकडे, आणि इकडे वाळवंट आहे, सगळे वारकरी आहेत. आत्ताच विठ्ठलाच्या रुक्मिणीच्या कळसाचं दर्शन घेऊन आलो. प्रचंड गर्दी आहे, मुख दर्शन घ्यायला 2-3 तास लागतात, आणि जर रांगेतून दर्शन घ्यायचं असेल तर नाही म्हटलं तरी पण 15-16 तास लागतात. तर आयुष्यातली वारी होती पहिली, सुरुवातीला कठीण वाटली, पण माऊलींच्या तुकोबांच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने विठू माऊलीचं दर्शन घेता मला फार बरं वाटतंय. काही अडचणी आल्या शेवटा शेवटाला, पायांना म्हणजे माझ्या पायांना चपलीने आळंदी ते पुणे फार चावलं चावलं, म्हणजे दोन्ही साईडला दुख झालं आणि त्याची जखम अजूनही भरभरते, जखम भरलेली नाहीये. पण मला फार बरं वाटलं, आणि मला माहितीये विठू माऊली ती जखम लवकरच भरवेल. बाकी काहीच नाही, बरं वाटलं त्यामुळे. आणि वारी तुम्ही करत जावा. सकाळी मी इकडे पोहोचलो, वारीचा खूप वेगळा अनुभव आहे. मी व्हिडिओच्या माध्यमातून खूप कमी अनुभव तुम्हाला दिला, त्याचं कारण असं की मी वारी जगत गेलो, कारण वारीमध्ये फार फार गोष्टी आहेत.
0: श्रोते हो, थोड्याच वेळामध्ये पुन्हा येते भेटायला. तोपर्यंत रामकृष्ण हरी, ऐकत राहा रेडिओ 90.4 FM, आवाज तुमचा.
2: नमस्कार, मी संवादिनी वैशाली एडके, आपण ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नागरिकांची सजगता बालकांवरील लैंगिक अत्याचार रोखू शकते. अत्याचारित मुला मुलींचं जीवन आपण वाचवू शकतो.
1: गरज असते अशा प्रसंगी तत्पर कर्तव्य पालनाची. 18 वर्षांच्या आतील मुलगा किंवा मुलीचा जर लैंगिक छळ होत असेल,
0: एखादी मुलगी गर्भवती झाली असेल, एखाद्या मुलीचा बाल विवाह झाला किंवा होणार असेल,
1: तर तात्काळ आमच्याशी संपर्क साधा. आम्ही आहोत रक्षक बालकांचे
0: कार्यकर्ते. स्नेह बाल आधार प्रकल्पाचे स्नेहालय संस्थेचा हा उपक्रम सज्ज असतो
1: बाल लैंगिक अत्याचार रोखण्यासाठी, अत्याचारित बालकांना सुरक्षा, न्याय आणि नवजीवन देण्यासाठी.
0: लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षणाचा कायदा म्हणजे पोस्कोच्या अंमलबजावणीसाठी.
1: लक्षात ठेवा की बळी बालकांसाठी आम्ही उपलब्ध आहोत अहोरात्र. माहिती देणाऱ्याचं नाव आम्ही गुप्त ठेवतो.
0: आमच्याकडे आहेत तज्ञ वकील आणि समुपदेशक.
1: आम्ही मिळवून देतो वैद्यकीय उपचार आणि शासनाच्या मनोधैर्य योजनेचा लाभ.
0: आमच्या सेवा पूर्णतः मोफत आहेत.
1: आम्ही सेवांचं कोणतंही शुल्क घेत नाही.
0: या अभियानाचे तुम्ही कार्यकर्ते बनू शकता.
1: चला मिळून संकल्प करू,
0: अहिल्यानगर जिल्हा बाल लैंगिक शोषण मुक्त करू,
1: भारत देश बालकांसाठी सुरक्षित करू.
0: बाल लैंगिक अत्याचार कुठेही आढळले तर मौन बाळगू नका.
1: आमच्याशी त्वरित संपर्क साधा.
0: आमचे क्रमांक आहेत 77 70 02 75 05
1: आणि 90 11 02 64 95.
0: आमचा पत्ता आहे
1: स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: नमस्कार, आपण ऐकताय स्नेहल एस लोकमध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा सांजरंग. हा कार्यक्रम तुम्ही ऐकताय. श्रोते हो, आषाढी एकादशी आज आहे. देवशयनी एकादशी आपण साजरी करतोय. आणि जे कोणी वारकरी नेहमी दरवर्षी प्रवास करतात, पायी प्रवास करतात, पंढरपूरकडे प्रस्थान करतात, दिंडी पालखी सोहळ्यांमध्ये सहभागी होतात, त्यांना आजच्या दिवशी कळसाचं दर्शन घेऊनसुद्धा प्रचंड आनंद होत असतो. आणि हाच आनंद आज अनेक वारकऱ्यांच्या मनामध्ये आहे, त्यांच्या चेहऱ्यावर सुद्धा तो दिसतोय. आणि अनेक वारकऱ्यांशी साधलेला संवाद आज आपण ऐकणार आहोत.
1: वारी ही प्रपंचासाठी, मुलासाठी किंवा काहीतरी मिळाव ह्यासाठी वारी नाही. ही फक्त आपल्या स्वतःच्या सुखाकरता, स्वतःला सुख कशात आहे हे बघण्याकरता, आणि न दिसणारा भगवान ते तुमच्यावर कसं प्रेम करतोय त्याकरता जनतेनं आपलं आत्मपरीक्षण करायचं, भगवंताचं करायचं, आणि मग ही वारी करायची. खरं प्रेम करतो, खरं प्रेम. आणि ही सगळी माया आहे, हे खोटं प्रेम आहे, स्वार्थी प्रेम आहे. हे स्वार्थी, तुम्ही काहीतरी मला द्याल मग मी तुमच्यावर प्रेम करील, मला तुम्ही काहीतरी संघ नेल, ते चुकीच आहे. हे प्रेम चुकीच आहे. मी स्वार्थी आहे आणि पूर्णपणे लक्ष आपल्यावर, पूर्णपणे जनतेनं मग आपलं आत्मपरीक्षण करायचं आणि मग वारी करायची, भगवंतावर विश्वास ठेवून करायचं. आणि भगवंत 1000% आहे, 1000% न दिसणार.
0: श्रोते हो, थोड्याच वेळामध्ये पुन्हा येते भेटायला. तोपर्यंत रामकृष्ण हरी, ऐकत राहा रेडिओ 90.4 FM आवाज तुमचा.

0: रेडियो नगर 90.4 FM आवाज तुमचा।
1: तुम्ही ऐकत आहात नगर डायरी फक्त रेडियो नगर 90.4 FM वर।
2: नमस्कार श्रोते हो, आपण ऐकताय स्नेहालयाचं लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा हक्काचा आवाज। आणि मी अनु आहे तुमच्या सोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये। श्रोते हो, खूप मनापासून स्वागत। श्रोते हो, आज आपण जागतिक IVF दिवस साजरा करतो आहोत आणि त्यानिमित्तानं आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये आपल्या अहिल्यानगर शहरातील डॉक्टर ज्योत्स्ना डवले आज आपल्यासोबत आहेत। आणि आपल्या अहिल्यानगर शहरामध्ये जिल्ह्यामध्ये त्यांनी पहिल्यांदाच IVF सेंटर सुरू केलं होतं। आणि आज जागतिक IVF दिवसानिमित्त जे काही समज गैरसमज आजही आपल्या समाजामध्ये आपण पाहतो त्या सगळ्या दूर करणार आहेत, ते आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत। तर तुमचं नगर डायरी या कार्यक्रमामध्ये, या शोमध्ये, स्टुडिओमध्ये खूप मनापासून स्वागत।
3: नमस्कार, मी डॉक्टर ज्योत्स्ना डवले। सर्वप्रथम मी रेडिओ नगरचे आभार मानते की ज्यांनी मला बोलवलं आणि आपल्या मनातल्या ज्या काही शंका टेस्ट ट्यूब बेबीबद्दल असतील त्या आम्ही दूर करण्याचा आज प्रयत्न करू।
2: नक्कीच, जसं मी आत्ता म्हणाले की आज जागतिक IVF दिवस आपण साजरा करत आहोत, सुरुवातीला IVF म्हणजे नेमकं काय आहे?
3: IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन। तर इन विट्रो, विट्रो शब्दाचा अर्थच असा आहे की इन विवो म्हणजे आपल्या शरीरामध्ये जे घडतं ते नॅचरल, आणि विट्रो म्हणजे जी गोष्ट बाहेर केली जाते त्याला आपण विट्रो म्हणतो। तर IVF म्हणजे इन विट्रो फर्टिलायझेशन। ह्याच्यामध्ये काय होतं की नॅचरली किंवा नैसर्गिकरित्या जी गर्भधारणा शरीरामध्ये, स्त्रीच्या शरीरामध्ये व्हायला हवी, ती जर काही कारणांमुळे होत नसेल तर मग त्या स्त्रीचे स्त्रीबीज आणि तिच्या मिश्रांचे शुक्रजंतू घेऊन आम्ही ही गर्भधारणा बाहेर करतो। आता आपल्याकडे टेस्ट ट्यूब बेबी हा शब्द वापरला जातो, पण हा गर्भ काही शब्दशः टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे परीक्षा नळी आपल्या भाषेत, त्यात हा तयार होत नाही। हा पेट्री डिश म्हणजे किंवा छोट्या काचेच्या डिशमध्ये आपण तयार करतो आणि मग नंतर हा गर्भ एक 48 तासानंतर किंवा त्यापेक्षा जास्ती म्हणजे 5व्या दिवशी असा हा स्त्रीच्या गर्भाशयात तो सोडला जातो, त्याला आपण म्हणजे कृत्रिम गर्भधारणा म्हणतो आणि टेस्ट ट्यूब बेबी अशी ही पद्धती आहे।
2: नक्कीच, आता तुम्ही IVF पद्धतीबद्दल सांगितलं, पण ही पद्धत कोणाला लागू होऊ शकते किंवा या उपचारांची कुठल्या जोडप्यांना गरज आहे किंवा यामागे काही कारण आहेत?
3: तर असं वंध्यत्वाची अनेक कारणं असतात। म्हणजे साधारणपणे वंध्यत्व कोणाला म्हणतो आपण, तर रेग्युलर वेळेवर शारीरिक संबंध ठेवून सुद्धा जर लग्नानंतर 1 वर्ष सोबत दोघंही राहून गर्भधारणा जर होत नसेल तर अशा जोडप्यांना मग वंध्यत्वाच्या ट्रीटमेंटची किंवा उपचाराची गरज पडते। मग हे उपचार पद्धती वेगळ्या वेगळ्या असतात। लगेच डायरेक्ट टेस्ट ट्यूब बेबी आपण कोणालाही सांगत नाही, ह्याच्यामध्ये सोनोग्राफी करून प्लॅन्ड रिलेशन म्हणतात ज्याला, म्हणजे वेळेप्रमाणे शारीरिक संबंध ठेवणं डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, ही एक उपचार पद्धती आहे। ह्याच्यामध्ये जर गर्भधारणा नाही झाली तर ह्याच्यापुढे IUI म्हणून एक टेक्निक आहे जे सोपं असतं IVF पेक्षा। तर IUI ह्या पद्धतीचा आपण अवलंब करतो,

0: रुपयांमध्ये. जर ह्या आय व्ही एफने जर नाही झालं तर मग आपण आय व्ही एफची उपचार पद्धती अवलंबून करतो. तर ह्याच्यामध्ये स्त्रियांमधली काही कारणं असतात आणि पुरुषांमधली काही कारणं असतात. तर स्त्रियांमधली कारणं टेस्ट ट्यूब बेबी करण्याची अशी असतात की गर्भाशयाच्या बाजूच्या दोन नलिका असतात, गर्भाशयाच्या नलिका, गर्भनलिका म्हणतो. या जर गर्भनलिका ब्लॉक असतील तर गर्भाचं म्हणजे स्त्रीबीज आणि शुक्रजंतू यांचं फलन होत नाही किंवा गर्भधारणा होऊ शकत नाही. तर अशा जोडप्यांमध्ये आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करावं लागतं. किंवा स्त्रीचं एज वय हे खूप जास्ती झालं असेल तर अशामध्ये गर्भधारणा लवकर होत नाही, म्हणजे ज्याला आपण ॲडव्हान्स मॅटर्नल एज म्हणतो, त्यांच्यामध्ये आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करण्याची गरज पडते. तसेच एक AMH म्हणून टेस्ट असते की ज्याच्यामध्ये त्या पर्टिक्युलर स्त्रीची स्त्रीबीज तयार होण्याची क्षमता किती आहे ही क्षमता पाहिली जाते. कधी कधी आजकाल असं म्हणजे तो एक वेगळा विषय आपण नंतर बोलू हवं तर, पण ते AMH जर कमी असेल तर त्यांच्यामध्ये वय कमी जरी असेल तरी टेस्ट ट्यूब बेबी करावं लागतं. किंवा आजकाल आपण सगळेजण ऐकतो की PCOS PCOD हे जे म्हणलं जातं ह्याच्यामध्ये स्त्रीबीज तयार होण्याची क्षमता चांगली नसते किंवा स्त्रीबीज चांगल्या क्वालिटीचे नसतात, अशा स्त्रियांमध्ये टेस्ट ट्यूब बेबी करावं लागतं. आणि एंडोमेट्रिओसिस सारखा आजार आहे, जे एंडोमेट्रिओसिस जर Grade 3 Grade 4 खूप जास्ती प्रमाणात असेल तर अशा स्त्रियांमध्ये पण आपल्याला टेस्ट ट्यूब बेबीची उपचार पद्धती करावी लागते. तशीच मग पुरुषांची पण कारणं आहेत. पुरुषांमध्ये जर शुक्रजंतूचं प्रमाण खूप कमी असेल किंवा शुक्रजंतू असणारे सुद्धा ॲबनॉर्मल असतील किंवा त्या शुक्रजंतूंची हालचाल खूप कमी असेल, गती कमी असेल, तर अशा पुरुषांमध्ये किंवा शुक्रजंतूंचं प्रमाण अजिबात नसेल तर अशा पुरुषांच्या काही कारणांमुळे पण आपल्याला टेस्ट ट्यूब बेबी करावं लागतं.
1: नक्कीच. आता तुम्ही स्त्री आणि पुरुष या दोघांची सुद्धा कारणं सांगितली, पण वंध्यत्वासाठी किंवा इन्फर्टिलिटीसाठी स्त्री आणि पुरुष या दोघांची तपासणी किती महत्वाची आहे?
0: दोघांची तपासणी इक्वली महत्वाची आहे. कारण आमच्याकडे जेव्हा OPD मध्ये पेशंट येतात, मला आता म्हणजे गायनेकोलॉजी किंवा प्रॅक्टिस सुरू करून 1992 मी प्रॅक्टिस चालू केली, तर आता ती जवळजवळ 34-35 वर्ष झाली आहेत. तर माझ्या प्रॅक्टिसचा पहिला एक टप्पा होता आणि 2004 मी टेस्ट ट्यूब बेबी सेंटर सुरू केलं. कारण नगर जिल्ह्यात त्यावेळेस कुठेही टेस्ट ट्यूब बेबी सेंटर नव्हतं आणि पेशंटला पुण्या मुंबईला जावं लागत होतं ह्या सगळ्या उपचारांसाठी. तर मला चांगलं असं पेशंटमध्ये फरक जाणवतं की 2008-2009-2010 सासू स्वतःच्या सुनेला घेऊन यायची फक्त. आणि समाजाचा कल पण असा होता की फक्त स्त्रियांमध्येच हा दोष असतो. आणि तपासणीला ते खूप आम्ही इन्सिस्ट करायचो की मुलाला पण घेऊन या किंवा हिच्या मिस्टरांना घेऊन या पेशंटच्या हजबंडना, तर ते खूप असे रिलक्टंट असायचे, म्हणजे आणायचे नाहीत, ते त्याला विरोध करायचे, त्यांना असं वाटायचं की हिच्यामुळेच होत नाही बाळ. पण आता समाजाचा कल बदलत चाललाय आणि दोघं पण यायला लागले. तर सगळ्यात महत्वाचं उपचारामध्ये असं असतं की हिचा पण प्रॉब्लेम काय आहे आणि पुरुषांमध्ये पण वंध्यत्वाचं काय कारण आहे हे एकाच वेळेस बघणं खूप गरजेचं असतं, म्हणजे आपण लवकर उपचार करू शकतो.
1: नक्कीच. एखाद्या केसमध्ये IVF उपचाराची जर गरज असेल तर त्याची संपूर्ण प्रक्रिया कशी असते
0: IVF साठी? तर IVF साठी कसं असतं की साधारण दोघांच्या आधी तपासण्या केल्या जातात. पहिल्या महिन्यामध्ये आम्ही सगळ्या दोघांच्या ब्लड युरिनचे सगळे रुटीन इन्व्हेस्टिगेशन्स असतात, थायरॉईडच्या टेस्ट असतात, शुगर असते, हे सगळं आधी बघितलं जातं की ह्यांच्यामध्ये हॉर्मोनल काही प्रॉब्लेम आहे का, हॉर्मोन टेस्ट केले जातात. या बेसिक तपासण्या असतात. त्यानंतर वय काय आहे त्या स्त्रीचं, स्त्रीचं वय थोडंसं जर जास्ती असेल तर ECG वगैरे ह्या गोष्टी सगळ्या केल्या जातात. पुरुषांचं वय बघितलं जातं, त्यांच्यामध्ये काही हॅबिट्स आहेत का, स्मोकिंग आणि अल्कोहोल, हे सगळं आधी बघितलं जातं. त्याप्रमाणे जर गरजेनुसार त्यांना प्री मेडिकेशन दिलं जातं, जेणेकरून स्त्रीबीजाची क्वालिटी चांगली व्हायला हवी, शुक्रजंतूची क्वालिटी चांगली व्हायला हवी, आणि गर्भाशयाला जर समजा काही इन्फेक्शन वगैरे आढळलं असेल तर आधी ह्या सगळ्याची आम्ही ट्रीटमेंट करतो. लॅप्रोस्कोपी आणि हिस्ट्रोस्कोपी नावाच्या तपासण्या असतात, त्या पण आधी स्त्रियांमध्ये केल्या जातात. हे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाल्यानंतर मग टेस्ट ट्यूब बेबीची उपचाराची जी पद्धती आहे किंवा जी ट्रीटमेंट आहे ती साधारण 1 महिन्याची असते. याच्यामध्ये त्या स्त्रीला 1-10-11 दिवस इंजेक्शन दिले जातात. ही इंजेक्शन स्त्रीबीज तयार होण्याची असतात. नंतर त्या स्त्रीला भूल देऊन आपण हे स्त्रीबीज बाहेर काढून घेतो आणि त्यांच्या मिस्टरांमध्ये म्हणजे हजबंडमध्ये जर शुक्रजंतू असतील तर आपण ते शुक्रजंतू काढून ह्या गर्भाचं फलन करायला ठेवतो. आणि मग त्याप्रमाणे त्या प्रत्येक जोडप्याच्या ह्याच्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी किंवा पाचव्या दिवशी आपण तो गर्भाशयात सोडतो. अशी साधारण एक 20 ते 25 दिवसांची प्रोसिजर असते.
1: नक्कीच. उपचार सुरू करण्यापूर्वी जसं तुम्ही आत्ता सांगितलं की काही महत्वाच्या तपासण्या रुटीन इन्व्हेस्टिगेशन महत्वाचं असतं, पण समजा एखाद्या केसमध्ये जर खूप वयाच्या आधीपासून जर एखादे जुने आजार जर असतील तर त्याचा सुद्धा याच्याशी कनेक्शन असू शकतं का?
0: हो, काही आजारांचं आहे ना कनेक्शन याच्यामध्ये. एंडोक्राइनल काही जर आजार असतील, डिसीज असतील, म्हणजे ज्याला हॉर्मोन्स आपण म्हणतो किंवा अशा काही ह्याच्यामध्ये स्त्रियांमध्ये स्त्रीबीज तयार होत नाहीत किंवा गर्भाशयाचे काही आजार म्हणजे जुने प्रॉब्लेम असतील तर त्याच्यामध्ये पण बाळ होत नाही, तर अशा केसमध्ये मग याचं रिलेशन असू शकतं किंवा पुरुषांमध्ये पण असतं या गोष्टी.
1: आत्ता आपण IVF बद्दल बोलतो आहोत, तर IVFची जी काही प्रक्रिया आहे ती तुम्ही आत्ताच सांगितली, तर ही प्रक्रिया यशस्वी होण्याचा दर किंवा चान्सेस हे किती आहेत किंवा कुठल्या घटकांवर ते अवलंबून आहेत का?
0: IVF सक्सेसफुल होण्याचा हा रेट साधारण पूर्ण जगामध्ये जरी पाहिलं तर हा 40-45% एवढा आहे. आणि समजा जर IVFची रिपीट सायकल केली कधी कधी तर हा दर 60% पर्यंत जाऊ शकतो. पण आमच्या ह्याच्यातले काही जण असं सांगतात की माझ्याकडे 90% 100% सक्सेस रेट आहे, हे खरंच मुळात शक्य नाही आहे. प्रॅक्टिकली जर आपण विचार केला तर साधारण 40% to 60% हा सक्सेस रेट आहे.
1: आत्ताच तुम्ही सांगितलं की IVFची काही केसेसमध्ये रिपीट सगळी पूर्ण प्रक्रिया केली जाते, तर अशा कुठल्या केसमध्ये किंवा अशा कुठल्या गोष्टीमध्ये पुन्हा IVFची ट्रीटमेंट परत फॉलो करावी लागते?
0: नाही, आता जसं तुम्ही आधी मला विचारलं की सक्सेस रेट, तर सक्सेस रेट कसं असतं, जर वय लहान असेल स्त्रीचं किंवा पुरुषांचं तर हा सक्सेस रेट निश्चितपणे जास्ती असतो, कारण स्त्रीबीजाची क्वालिटी ही त्याच्यामध्ये एकदम छान असते. आणि दुसरी गोष्ट, जसं वय वाढतं तसं स्त्रीबीज तयार होण्याचं प्रमाण पण कमी कमी होत जातं. कमी वयामध्ये जर टेस्ट ट्यूब बेबी केले तर चांगल्या क्वालिटीचे आणि जास्ती शुक्रजंतू मिळतात, त्यामुळे हा सक्सेस रेट जास्ती असतो. पण ॲडव्हान्स मॅटर्नल एज जसं आपण म्हणलो किंवा ज्यांचं AMH कमी झालेलं असतं ह्यांच्यामध्ये कमी स्त्रीबीज मिळतात, तिथे तो लो सक्सेस रेट असतो. आणि रिपीट IVF कधी कधी काय होतं की पहिल्या सायकलमध्ये गर्भ सोडले आपण, तर त्यावेळेस बऱ्याचदा असं होतं की टेस्ट ट्यूब बेबी करताना काही गोष्टींचं निदान होतं, कारण आपण जो जे स्त्रीबीज किंवा जे शुक्रजंतू या मायक्रोस्कोप खाली पाहतो आपण त्याच्यामध्ये आपल्याला कळतं की ह्या स्त्रीबीजामध्ये प्रॉब्लेम आहे किंवा ह्या शुक्रजंतूमध्ये प्रॉब्लेम आहे किंवा गर्भाशयाचं अस्तरच व्यवस्थित वाढत नाही आहे. तर मग अशा केसमध्ये आपण काही औषधं पेशंटला परत देतो, गोळ्या औषधं आणि काही ट्रीटमेंट, जेणेकरून हे सगळे सुधारणा होण्यासाठी, म्हणजे स्त्रीबीजाची किंवा शुक्रजंतूची प्रत वाढण्यासाठी किंवा गर्भाशयाचं इन्फेक्शन कमी होण्याची औषधं असतात, हिस्ट्रोस्कोपी केली जाते आणि ह्याच्यात अजून ॲडव्हान्स काही ट्रीटमेंट आहेत ते केल्या जातात. मग अशा ह्याच्यामध्ये कधी सेकंड सायकल किंवा थर्ड सायकल असं होतं, किंवा असंही होतं कधी कधी की गर्भ आम्ही जास्ती तयार करून ठेवतो आणि ते गर्भ गोठवून ठेवतो. मग पहिल्या वेळेस गर्भ गर्भाशयात सोडतोच असं नाही, मग दुसऱ्या प्रयत्नात तिसऱ्या प्रयत्नात आपण ते गर्भ सोडतो आणि त्यामुळे ते प्रेग्नन्सी राहण्याचं प्रमाण वाढतं.
1: नक्कीच. IVF संदर्भामध्ये आजही आपल्या समाजामध्ये समज गैरसमज बघायला मिळतात, किंवा तुम्हाला इतक्या वर्षांच्या प्रॅक्टिसमध्ये ते समोर सुद्धा आले असतील, तर काय समज गैरसमज आहेत?
0: सगळ्यात मोठा गैरसमज, मी आधी जेव्हा मी सांगितलं तुम्हाला की टेस्ट ट्यूब बेबी सेंटर मी चालू केलं, त्यावेळेस एक समज असा होता की शुक्रजंतू हे स्वतःचे म्हणजे त्या स्त्रीच्या मिस्टरांचे वापरलेच जात नाहीत. सगळ्यात मोठं मीथ हेच आहे की टेस्ट ट्यूब बेबीमध्ये दुसऱ्याचे शुक्रजंतू वापरले जातात, पण हे पूर्णतः खोटं आहे. ह्याच्यामध्ये जर त्या पुरुषांमध्ये अगदी थोडेसे 5-7 जरी शुक्रजंतू असतील तरी आम्ही तेच घेतो. ते जर नॉर्मल असतील, समजा जेनेटिकली पण ते रिपोर्ट नॉर्मल असतील त्या पुरुषांचे, तर ते शुक्रजंतू वापरले जातात. म्हणजे हा सगळ्यात मोठा गैरसमज आहे की टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे हे दुसऱ्याचं केलं जातं, तर हा असा गैरसमज नाही आहे.
1: नक्कीच. IVF उपचार पद्धती किंवा IVFची पूर्ण प्रक्रिया घेतल्यानंतर प्रेग्नन्सीला राहिल्यानंतर बऱ्याच जणांचा असा प्रश्न असतो की आता आपण IVF ट्रीटमेंट फॉलो केली आहे तर आपलं C-सेक्शन होईल, नॉर्मल डिलिव्हरी होणार नाही, तर हे कितपत योग्य आहे किंवा हे कितपत खरं आहे?
0: ॲक्च्युली IVF केल्यानंतर सीझरच होतं असं नाही आहे. पण शेवटी कसं असतं की जनरली आपल्याकडे आय व्ही एफ करायलाच पेशंट खूप उशिरा आलेले असतात, म्हणजे सगळे प्रयत्न करून झालेले असतात, खूप प्रयत्न करून, खूप खर्च करून, किंवा काही काही खरंच डिफिकल्ट प्रॉब्लेम असतात, त्याच्यानंतर ही प्रेग्नन्सी राहिलेली असते. आणि मग जेव्हा ही प्रेग्नन्सी राहते, त्यावेळेस जेव्हा डिलिव्हरीची वेळ येते, त्यावेळेस डॉक्टरांनाही वाटतं आणि पेशंटलाही वाटतं की ह्या बाळाला कुठलीच रिस्क नको, किंवा हे बाळ एक पूर्णपणे हेल्दी आपल्याला मिळावं, म्हणून बऱ्याचदा सिझेरियन प्रिफर केलं जातं.
1: नक्कीच, आपली प्रत्येकाची लाईफस्टाईल आता काळानुरूप बदलती आहे. लाईफस्टाईल, आहार किंवा स्ट्रेस किंवा व्यसनं यांचा सुद्धा प्रजनन क्षमतेवर परिणाम होतो का?
0: खूप जास्ती परिणाम होतो. याच गोष्टींचा आजकाल तर सगळ्यात जास्ती खूप परिणाम होतो. सगळ्यात पहिली गोष्ट इन्फर्टिलिटी वाढण्याचं कारणच हे की या जनरेशनमध्ये आधीच्यापेक्षा लग्न उशिरा व्हायला लागली. मुलींना पण त्यांचं करिअर करायचं असतं, मुलांनाही त्यांचं करिअर करायचं असतं, आणि शक्य होतं असं होतं की मग पहिलीच प्रेग्नन्सी तिशी नंतर प्लॅन होते. आणि जेव्हा प्रेग्नन्सी प्लॅन करायला लागतात, तेव्हा मग लक्षात येतं की आपल्याला बरेच प्रॉब्लेम आहेत. जेव्हा जसं वय वाढतं तेव्हा एएमएच कमी व्हायला लागतं, किंवा युट्रसला फायब्रॉइड्स वगैरे त्या वयात वाढायला लागतात, आणि मग वंध्यत्वाचं प्रमाण जास्ती असतं. ही एक गोष्ट आहे. त्यानंतर पुरुषांमध्ये पण आणि स्त्रियांमध्ये पण, समजा आपल्या नगरसारख्या ठिकाणी नसेल पण मोठ्या ज्या मेट्रो सिटीज आहेत किंवा इतर मोठ्या गावांमध्ये, व्यसनांचं प्रमाण स्त्रियांइतकंच पुरुषांमध्ये पण, म्हणजे पुरुषांइतकंच स्त्रियांमध्ये पण आहे. तर स्मोकिंग आणि अल्कोहोल हे खूप असतं, आणि स्मोकिंग सगळ्यात जास्ती, स्मोकिंगमुळे स्त्रीच्या ओव्हरीज लिटरली बर्न व्हायला लागतात आणि स्त्रीबीज खूप निम्मे होऊन जातं त्याचं प्रमाण, आणि त्याची क्वालिटी पण खूप खराब होते. म्हणून स्मोकिंग हे दोघांच्याही फर्टिलिटीवर खूप जास्ती परिणाम करतं. तसंच मोबाईल नेटवर्क, रात्रीची जागरण, व्यायामाचा अभाव आणि फास्ट फूड खाण्याच्या पद्धती पण खूप खराब आहेत सगळ्या. या सगळ्यामुळेच इन्फर्टिलिटी वाढते.
1: नक्कीच, आय व्ही एफ मुळे जन्मलेली जी काही बाळ आहेत ती हेल्दी असतात का?
0: अगदीच, अगदी हेल्दी बाळ असतात, त्याच्यामध्ये काही नाही. माझ्याकडे आता माझे टेस्ट टू बेबी सेंटर सुरू करून एवढे वर्ष झाले, आणि पहिली मुली माझ्या त्या आता 20-21 वर्षाच्या झालेल्या आहेत, आणि त्यानंतरही झालेली सगळी बाळ, म्हणजे जेवढं नॉर्मल तुमच्या नॉर्मल प्रेग्नन्सी इतर ज्या राहतात त्याच्यामध्ये जसं प्रमाण असतं, उलट त्यापेक्षाही थोडंसं कमी प्रमाण आय व्ही एफमध्ये असतं. कारण आपण सिलेक्ट केलेले चांगले शुक्रजंतू आणि सिलेक्ट केलेले चांगल्या स्त्रीबीज असतात, त्यामुळे त्याच्यामध्ये बाळामध्ये व्यंग असण्याचं किंवा काहीच कारण नाही.
1: नक्कीच, आय व्ही एफ उपचार पद्धती घेतल्यानंतर आणि प्रेग्नन्सी राहिल्यानंतर जो 9 महिन्यांचा काळ असतो, त्या काळामध्ये काही विशेष काळजी तिनं घ्यायला हवी का?
0: नाही, म्हणजे सगळ्या इतर प्रेग्नन्सी सारखीच खरं ही प्रेग्नन्सी असते. आम्ही कधीच कुठल्याच पेशंटला पूर्ण झोपून राहा, कॉटच्या खाली पण पाय ठेवू नको असं सांगत नाही, पण घरातले लोकच तेवढी काळजी घेत असतात. पण माझं एक सगळ्याच प्रेग्नन्सी असलेल्या स्त्रियांना म्हणणं असतं की तुम्ही हेल्दी डाएट घ्या या काळामध्ये. खूप भरपूर पालेभाज्या, हिरव्या भाज्या, सगळी रंगीत फळं, कडधान्य, दूध, हे सगळं तुम्ही घेत जा. वेगळी काळजी असं घेण्याचं काहीच कारण नाही, आणि हेल्दी राहा.
1: नक्कीच, आय व्ही एफ उपचार पद्धती जेव्हा तुम्ही नगरमध्ये सुरू केली, त्यानंतर आत्ता बरीचशी वर्षं झाली आहे, साधारण 33-34 वर्षं झालेली आहे, तर या सगळ्या सेंटरमध्ये तंत्रज्ञानाचा वापर काळानुरूप कसा बदलत गेला, किंवा काही नवीन तंत्रज्ञान, आधुनिक तंत्रज्ञान वापरलं का?
0: हो, या काळानुसार ह्याच्यामध्ये बदल होत गेले. आधी आम्ही जे काही काही मशीनरी होते, पण त्यापेक्षा आता ॲडव्हान्स काही मशीनरी आलेल्या आहेत ह्याच्यामध्ये. याच्यामध्ये एम्ब्रिओस्कोप आलेलं आहे की एम्ब्रिओ म्हणजे भ्रूण जे वाढतं, त्याची वाढ आपण बघू शकतो, आणि जे भ्रूणाची वाढ नॉर्मल असेल ते, किंवा लेझर हॅचिंग म्हणतात, म्हणजे जर आईचं स्त्रीचं वय जास्ती असेल तर त्या स्त्रीबीजाचं आवरण टणक असतं, मग ते आवरण भेदण्यासाठी त्याला लेझर हॅचिंग म्हणून ट्रीटमेंट आहे, ती ट्रीटमेंट घेतली जाते. त्यानंतर अजून एक सगळ्यात ॲडव्हान्स जे आहे आय व्ही एफ मध्ये, ज्याला PGD किंवा PGS असं आम्ही म्हणतो, ह्याच्यामध्ये काय असतं की ज्या जोडप्यांना आधीची सगळी व्यंग असलेली मुलं झालेली असतील, किंवा त्यांच्या फॅमिलीमध्ये काही आजार असेल, किंवा रिपीटेड अबॉर्शन्स झालेले असतील आधी, तर मग आता ह्या नवीन तंत्रज्ञानाने ह्या सुईच्या टोका एवढं जो हा भ्रूण असतो त्याची बायोप्सी घेतली जाते, आणि हा भ्रूण नॉर्मल आहे की नाही हे तपासलं जातं, आणि मग फक्त चांगले जे नॉर्मल गर्भ आहे तेच गर्भ, म्हणजे जेनेटिक तपासणी होते ह्या गर्भाची, आणि मग ते नॉर्मल. हे सगळ्यात ॲडव्हान्स टेक्निक सध्या आहेत.
1: नक्कीच. आता तुम्ही रिपीटेड ॲबॉर्शन्स याचा उल्लेख केला, तर रिपीटेड ॲबॉर्शन झाल्यानंतर तेव्हा प्रेग्नन्सी राहिलेली ही नॅचरल पद्धतीनं प्रेग्नन्सी राहिली असेल, पण सततचे ॲबॉर्शन्स त्यानंतर आय व्ही एफ उपचार पद्धती ती व्यक्ती घेऊ शकते का?
0: घेऊ शकते, निश्चितच घेऊ शकते. पण रिपीटेड ॲबॉर्शन्स का झाले याची कारणं खरं आधी शोधली जातात. ही कारणं सगळी शोधून आणि मग उपचार केले जातात. आणि जसं आत्ता मी म्हणाले की काही गर्भामध्ये प्रॉब्लेम असेल किंवा काही असेल, तर त्यानुसार हेल्दी गर्भ मग आपण गर्भाशयात सोडतो.
1: नक्कीच. आय व्ही एफ उपचार पद्धती घेत असताना किंवा हे सगळं फॉलो करत असताना तिचा विचार आपण जर केला स्त्रीचा, तर हा सगळा प्रवास तिच्यासाठी मानसिक आणि भावनिक दोन्ही पद्धतीनं सुरू असतो, तर यामध्ये काय सांगाल?
0: हे खरंच खूप स्ट्रेसफुल गोष्ट आहे. आय व्ही एफ करणं हेच त्या स्त्रीला खूप स्ट्रेसफुल, मानसिकरित्या खूप ती डिस्टर्ब झालेली असते. त्याच्यात सगळ्यात पहिलं कारण म्हणजे समाज. एखाद्या स्त्रीला जर मूल नसेल ना, तर कोणी त्या पुरुषाला किंवा तिच्या नवऱ्याला जाऊन विचारत नाही की तुला अजून मूल का नाही झालं किंवा मूल बाळ नाही का. पण स्त्रीला सगळ्या जवळचे, सगळे घरातल्या नातेवाईकांपासून सगळे आधीपासून विचारत असतात. त्यामुळे खरं तर ती तेव्हाच खूप खचलेली असते. त्या स्ट्रेसवर खाली त्या असतात. आणि त्यानंतर जेव्हा बाळ होत नाही, याचा एक खूप मोठा परिणाम त्यांच्यावर होतो. आणि मग आता आय व्ही एफ केल्यानंतर पण आपल्याला नक्की प्रेग्नन्सी राहील का किंवा ह्याचा काय इफेक्ट होईल का, ह्याच्यासाठी त्या खूप स्ट्रेसमध्ये असतात. आणि आमचं काम जितकं आय व्ही एफ ट्रीटमेंट करणं आहे, तितकंच आम्हाला त्यांचं काउन्सिलिंग करणं हे सुद्धा तेवढंच महत्त्वाचं असतं.
1: नक्कीच. यामध्ये फॅमिलीची भूमिका, फॅमिलीचा रोल कसा असायला हवा?
0: फॅमिलीचा रोल आहे ना खरं ह्याच्यामध्ये खूप सपोर्टिव्ह पाहिजे. तिला खूप भावनिक सपोर्ट सगळ्यांनी द्यायला पाहिजे. म्हणजे टोचून बोलणं वगैरे ह्या ज्या गोष्टी असतात त्या नको. त्यांच्या आहाराची थोडीशी काळजी घ्यायला पाहिजे. पण मी तर म्हणेन की सगळ्यात सायकोलॉजिकल सपोर्ट फार जास्त महत्वाचा आहे.
1: नक्कीच. आपल्या भारतामध्ये जर आय व्ही एफ उपचार पद्धतीचा विचार केला, तर कायदेशीर किंवा काही नैतिक बाबी आहेत का?
0: हो, निश्चितच आहेत. खरं तर सुरुवातीपासूनच होतं आपल्या इथे, पण आता 2021 पासून भारतामध्ये ART लॉ म्हणजे आर्टिफिशियल रिप्रोडक्टिव्ह टेक्निक, कारण हे आर्टिफिशियली आपण गर्भ तयार करतो ना, ह्याच्यासाठी खूप कडक कायदा लागू झालेला आहे. आणि ह्या कायद्याप्रमाणे मग आता आय व्ही एफ सेंटरसुद्धा तुमचं रजिस्टर पाहिजे भारतीय सरकारकडे. त्या सेंटरमध्येच, तुमच्या रजिस्टर सेंटरमध्येच तुम्ही आय यू आय किंवा आय व्ही एफ करू शकतात. असं कुठल्याही सेंटरमध्ये तुम्ही करू शकत नाही. स्त्रीचं वयाची काही मर्यादा घालून दिलेली आहे, पुरुषांच्या वयाची मर्यादा घालून दिलेली आहे. त्यानंतर सरोगेट करायची असेल, सरोगेट मदर, तर त्याच्यासाठी पण ते सेंटर वेगळं रजिस्ट्रेशन तुम्हाला कंपल्सरी करावं लागतं. त्यानंतर सिंगल पॅरेंटिंग, म्हणजे ती एखादी सिंगल स्त्री आहे किंवा विडो आहे, तर ती जर प्रेग्नन्सी तिला ठेवायची असेल किंवा चान्स घ्यायचा असेल, तर त्याच्यासाठी पण सगळे रूल्स भारत सरकारने केलेत आणि ते स्ट्रिक्टली आता फॉलो करावे लागतात.
1: नक्कीच. गेल्या अनेक वर्षांपासून तुम्ही या आय व्ही एफ सेंटरच्या माध्यमातून अनेक केसेस हाताळत आहे. अशी एखादी लक्षात राहण्यासारखी किंवा खूप इमोशनल तुमच्यासाठी पण असणारी कुठली केस आहे या निमित्तानं काय सांगाल?
0: नाही, खरंच अशा खूप केसेस आहेत, खूप केसेस आहेत. म्हणजे आता मी असं एक कुठलीच केस सांगू शकत नाही. पण कसं होतं की बाळ न होणं हा खूप स्ट्रेस असतो. जनरली अशा याच्यामध्ये काही काही पेशंट ॲडव्हान्स एजचे असतात, पहिली मुलं गेलेली असतात त्यांची. खूप केसेसमध्ये असं होतं की पहिले मुलं त्यांचे गेलेले आहेत. आत्ता मी एक पेशंट ट्रीटमेंट करते, तर बहीण आणि भाऊ, 14 वर्षाचा मुलगा आणि 12 वर्षाची मुलगी, शाळेतून येता येता पेरू तोडायला गेले दोघं जण. तळ्याच्या काठी झाड होतं आणि ती मुलगी पाण्यात पडली तलावामध्ये, आणि तिला वाचवायला म्हणून तिचा भाऊ गेला आणि दोघंही गेले. आणि आईने फॅमिली प्लॅनिंगचं ऑपरेशन केलेलं होतं. तर मग आता त्यांना ह्या एजला टेस्ट ट्यूब बेबी करणं हाच एक पर्याय, आणि त्यांची मी ट्रीटमेंट करते. तर असे खूप उदाहरणं आहेत असे की जे, आणि आपण पण खूप सेन्सिटिव्ह होतो. मी जसं आधी तुम्हाला म्हटलं की सायकोलॉजिकल सपोर्ट द्यायला लागतो, तर तुम्ही जेवढं मेडिकल हिस्ट्री ऐकताना तेवढं त्यांचं आधी सुरुवातीला हे सगळं ऐकून घ्यावं लागतं. त्यांना तो सपोर्ट द्यायला लागतो आणि मग ट्रीटमेंट सुरू करावी लागते.
1: नक्कीच. अपत्यप्राप्तीसाठी जे जोडपे प्रयत्न करतात, या माध्यमातून त्या सगळ्यांना काय सांगाल, कुठली एक चांगली योग्य दिशा द्याल?
0: मी जे वंध्यत्वाचे पेशंट आहे त्या सगळ्यांना एक सल्ला देईल की तुम्ही एका व्यवस्थित चांगल्या डॉक्टरकडे जा. तुमचा आहार विहार, तुमचा स्ट्रेस, मोबाईलचा वापर याचा निश्चितच वापर कमी पाहिजे. तुम्ही तुमच्या जेवणामध्ये भाजीपाला, फळं भरपूर घेत जा. फास्ट फूडचं प्रमाण कमी करा. थोडासा तरी व्यायाम तुम्ही वंध्यत्वाच्या सगळ्याच पेशंटने करायला पाहिजे, म्हणजे नुसतं PCOD असलेल्या पेशंटने नाही, इतरांनी सुद्धा व्यायाम करायला हवा. ह्याच्याने काय होतं की आपली बॉडी निरोगी राहते, त्यामुळे इनडायरेक्टली त्याचा तुमच्या जे ट्रीटमेंटवर आहे त्याच्यावर पॉझिटिव्ह परिणाम व्हायला लागतो. तुमचं मन शांत ठेवा, थोडं 10 मिनिट तरी रोज प्राणायाम करा, जेणेकरून ह्या सगळ्या पॉझिटिव्ह इफेक्ट देतील. आणि योग्य डॉक्टरकडे जा. आणि टेस्ट ट्यूब बेबी सुद्धा जर करायला कोणी सांगितलं असेल ना, तर ते योग्य वयात कमी वयात जर करून घेतलं तर रिझल्ट निश्चित जास्ती असतात, सक्सेस होण्याचं प्रमाण त्याच्यामध्ये जास्ती असतं. जितकं मॅटर्नल एज, आईचं वय वाढत जातं ना, तितका सक्सेस रेट कमी कमी होत जातो. त्यामुळे एक स्टेज अशी येते, कधी कधी स्त्री आमच्याकडे त्या कपल येतं आणि आता टेस्ट ट्यूब बेबी करायचं, पण त्या स्त्रियांमध्ये ते स्त्रीबीज तयारच होऊ शकत नाही, म्हणजे त्यावेळेस आम्ही टेस्ट ट्यूब बेबी पण करू नाही शकत. तर योग्य वयात योग्य ट्रीटमेंट केली तर निश्चितच त्याचा परिणाम चांगला मिळतो.
1: नक्कीच. जुलै महिना 2 महत्त्वाच्या दिवसांसाठी या संदर्भातल्या ओळखला जातो. एक म्हणजे मातृत्व सुरक्षित दिवस, जो होऊन गेला दिवस, आणि आता IVF दिवस, ज्या दिवसाबद्दल आपण बोलतोय. या सगळ्यामध्ये ना तिचं मन किंवा तिला हवं असणारं मूल, तिची मानसिकता आणि एक सुरक्षित मातृत्व ती स्वतः इमॅजिन करत असते. तर या दोन्ही दिवसाच्या संदर्भानिमित्त आज या माध्यमातून काय सांगाल?
0: या दोन्ही याच्या सुरक्षित मातृत्व पण खूप महत्त्वाचं आहे. सुरक्षित मातृत्व म्हणजे तुम्ही योग्य, जसं आपण सांगितलं त्याप्रमाणे रेग्युलर ट्रीटमेंट जर केली तर स्त्रियांना ह्या प्रेग्नन्सी शेवटी ही आयुष्यातली, जुने आपले लोक जसे म्हणायचे की दुसरा जन्म असतो, त्याप्रमाणेच ही गोष्ट खरं आहे. कारण एका स्त्रीचे 2 जीव असतात आणि ते 2 जीव त्याच्यातून सगळ्यातून पार पडतात आणि दोघं सुखरूप निघणं आणि सुखरूप राहणं महत्वाचं असतं. हा विषय हाताळला आणि आज आपला सगळ्यात चांगली गोष्ट.
1: आज तुम्ही रेडिओ सेंटरमध्ये आहात, तुमची आणि रेडिओची काही आठवण आहे का, किंवा तुम्ही लहानपणी रेडिओ ऐकला आहे का?
0: रेडिओच्या खूप आठवणी आहेत आणि आज सुद्धा मी रेडिओ ऐकते. कसं आहे की ऑपरेशन करताना, सोनोग्राफी करताना रेडिओवर गाणी ऐकणं हे जास्ती मला आवडतं. माझ्या टेप करून ठेवलेल्या, म्हणजे पूर्वीच्या काळी आम्ही म्हणजे सगळे दिवस, आमच्या जनरेशननी सगळे दिवस पाहिलेले आहेत. रेडिओ ऐकलाय अमीन सयानी आणि सिलोन, रेडिओ सिलोन जे म्हणतो, त्यावेळेस अगदी त्याच्यासाठी वेळ असायचो आपण बुधवार बिनाका गीतमालासाठी. ते सगळे दिवस आम्ही पाहिलेले आहेत. आणि आताचे नवीन रेडिओमध्ये जो बदल झाला ना, ते पण खरंच खूप छान आहे. म्हणजे कधी गाडीत ऐकता येतो, कधी ऐकता येतो, खूप रिफ्रेशिंग वाटतं.
1: नक्कीच. आज तुम्ही या माध्यमातून तुमच्या खूप जवळचं आणि आवडीचं कोणतं गीत ऐकाल?
0: रुक जाना नाही तुम कहीं हार के,
1: हेच गाणं का?
0: नाही पण आवडतं मला ते आणि माझ्या पेशंटना संदेश देईन मी. हा
1: नक्कीच नक्कीच, हे खूप एनर्जी देणारं आणि पुढे घेऊन जाणारं गीत जे आहे ते नक्कीच मी या माध्यमातून प्ले करेन. आणि वेळात वेळ काढून तुम्ही स्नेहालयाच्या रेडिओनगर केंद्रात आलात, या माध्यमातून अनेक लोकांपर्यंत पोहोचलात, त्याबद्दल तुमचे सुद्धा खूप मनापासून आभार.
0: धन्यवाद. थँक्यू सो मच.
1: श्रोते हो, आज आपल्यासोबत नगर डायरी या कार्यक्रमामध्ये होत्या डॉक्टर ज्योत्स्ना डवले. स्त्रीरोग तज्ज्ञ त्या आहेत आणि त्याचबरोबर आज आपण जागतिक IVF दिवस साजरा करतो आहोत. आणि या IVF संदर्भामध्ये अनेक समज गैरसमज आपल्या समाजामध्ये आहेत, अनेक मिथ्स आहेत, आणि त्याचबरोबर त्यांनी या विषयाबाबत आज आपल्याला मार्गदर्शन केलं, त्याबद्दल त्यांचे पुन्हा एकदा खूप मनापासून आभार. आणि आज आपण नगर डायरी या कार्यक्रमामध्ये इथेच थांबत आहोत. पुन्हा भेटूयात याच वेळी याच ठिकाणी उद्या. तोपर्यंत ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार नगरकर, मी प्रवीण कदम. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: नमस्कार, शुभ संध्याकाळ मंडळी. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. मंडळी, आज आहे आषाढी एकादशी आणि बऱ्याच दिवसापासून आपण या एकादशीची वाट पाहत होतो. वारकरी या आषाढी एकादशीची वाट पाहत होते. आज त्यांचं वाट पाहणं संपलेलं आहे. रेडिओ नगरच्या सगळ्या श्रोत्यांना रेडिओ नगर 90.4 FM कडून, माझ्याकडून आणि स्नेहालय परिवाराकडून आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. मंडळी, आजचा हा दिवस खूप सुंदर भक्तिमय आहे आणि त्याच निमित्त आपण आता अजित गाडेकर, बबन खराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेल्या अभंग ऐकूया.
1: नमस्कार, मी संतोष. तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा. आषाढी एकादशी निमित्त विठूचा गजर, हरिनामाचा झेंडा रोवला, विठ्ठल विठ्ठल कानरा राजा पंढरीचा, हे आणि असे अनेक अभंग गात महाराष्ट्रातून पंढरपूरच्या दिशेने दिंड्या गेल्या. पंढरपूरमध्ये पोहोचल्याही हजारो वारकरी पंढरीची वारी करतात. आषाढी एकादशीनिमित्त आपण ऐकणार आहोत वारकरी भजन. मुख्य गायक आहेत श्री अजितजी गाडेकर, पंडित बाळासाहेबजी वायकर यांचे शिष्य, बबनजी खराडे गायक, पंडित रघुनाथजी खंडाळकर गुरुजी यांचे ज्येष्ठ शिष्य, व आज स्टुडिओमध्ये विशेष ज्यांचा नामोल्लेख करावा अशा बालगायिका श्रीनिधी व श्रीनिवा वाघमारे, अजितजी गाडेकर सर यांच्या शिष्या, अक्षयजी घवानी गायक आणि अजितजी गाडेकर यांचे ते शिष्य आहेत, महेशजी वाघमारे यांनी तबला साथ दिला आहे, हार्मोनियम अजितजी गाडेकर सर व गायक, साथ संगत रोहिणी वाघमारे व ओम अजित गाडेकर. तर आता आपण ऐकणार आहोत एक वारकरी भजन. तर अजितजी गाडेकर सर आपल्यासमोर सादर करतील एक वारकरी भजन.

अत्यंत सुंदर आवाजात सरांनी आपल्यासमोर गीत गायले व अभंग ज्याप्रमाणे आज पंढरपुरामध्ये सर्व वारकऱ्यांनी एक नामघोषामध्ये अख्ख्या पंढरीला वेढा घातला आहे, या अभंगामधून त्यांनी ते व्यक्त केलं आहे. आता याच्यानंतर गातील खराडे महाराज.

गायक बबनजी खराडे यांनी त्यांच्या सुश्रव्य आवाजामध्ये छान अभंग गायला. विठू माझा लेकूरवाळा या युक्तीप्रमाणे अनेक संत मंडळी, सावता महाराज असतील, संत सेना महाराज असतील, नामदेव महाराज असतील आणि गणेशनाथ बाबा महाराज असतील, असे सर्व संत मंडळी विठुरायांच्या बरोबर होती. त्याचबरोबर संत जनाबाईंचा अभंग सावळी ती मूर्ती हा अभंग त्यांनी महाराजांनी खूप सुंदर आवाजामध्ये गायला. आज पंढरपुरामध्ये पहा लाखो वारकरी त्या सावळ्या मूर्तीचं दर्शन घेण्यासाठी चार चार तास नव्हे 12-12 तास रांगेमध्ये उभा राहून त्या मूर्तीपर्यंत पोहोचल्यानंतर त्यांना जे चैतन्य प्राप्त होतं. आणि मी म्हणेल महाराष्ट्रामधील एक असा आराध्य दैवत आहे की जिथं मूर्तीच्या चरणस्पर्शाला आपले हात लागले जातात. आणि अशा या अभंगातून जनाबाईचा अभंग त्यांनी गायला. आता ह्यानंतर बालगायिका ज्या आहेत श्रीनिधी आणि श्रीनव्या या आपल्यासमोर एक छानसा अभंग गातील.

खूपच छान श्रीनिधी आणि श्रीनिव्या यांनी खूप त्यांच्या सुमधुर आवाजात अभंग गायला. भक्ती ही श्रेष्ठ असते. पुंडलिकांनी आईवडिलांची भक्ती श्रेष्ठ मानली. साक्षात विठ्ठल भगवान त्यांना भेटण्यासाठी आले व त्यांनी त्यांना वीट उभा राहण्यासाठी दिली आणि आज भगवान पांडुरंग अविरत त्या विटेवर उभे आहेत. अमृताची गुढी तुझ्या भजनात मनाचा विसावा सुखी जीवनात भजनी रंगावे जगा विसरावे या अभंगाचं त्यांनी सुंदर असं गायन केलं. आणि खरोखरच भक्ती करत असताना इतकं तन्मय होऊन भक्तिमय व्हावं की आपण जीवन जगत असताना भगवंताच्या लीन झाल्यानंतर भगवंत प्राप्ती आपल्याला झाल्याशिवाय राहणार नाही. आता सादर करीत आहे ओम अजित गाडेकर हा त्याच्या आवाजामध्ये एक सुंदर अभंग गात आहे.

अत्यंत छान सुंदर आवाजात ओमने हा अभंग गायला. आता कोठे धावे मन तुमचे चरण देखेला. पहा हजारो भाविक आषाढीच्या वारीनिमित्त पंढरपूरच्या दिशेने चालत गेलेत. आणि आपण पाहिलंही 80-80, 90-90 वर्षाचे वृद्ध मंडळी त्याचबरोबर तरुण लहान मुले सर्वजण वारी करतात. पण 80-90 वर्षाच्या वयोवृद्धांना जर विचारलं की वारीमध्ये तुम्ही चालताय आजारी पडतात का दुखणं काही येतं का तरी पण त्यांना काहीही वाटत नाही. कारण की त्यांचं एकच असतं देह म्हणजे ज्यावेळेसच्या पंढरनाथ पांडुरंगाचे चरण त्यांनी पाहिल्यानंतर त्यांचा सर्व शीन हलका होतो. आता यानंतर अक्षयजी गावाने एक सुंदर अभंग आपल्यासमोर सादर करतील.

अक्षयजी गावाने यांनी आपल्या सुमधुर वाणीतून अभंग गायला, जाऊ देवाची या गावा, या संसाररूपी चक्रातून अनेक वारकरी आज पंढरपूरच्या दिशेने म्हणजे देवाच्या गावाला पोहोचले आहेत. सर्व सुखदुःख त्या आज देवासमोर आपल्या मनातील इच्छा मांडणार आहेत. 15 दिवसापासून ते चालत असलेल्या वारी मध्ये ते सर्व सुखदुःख विसरून चालत असतात, आणि ज्यावेळेस ते पंढरपुरामध्ये पोहोचतात त्यांच्या जीवाला जो आनंद होतो, त्या गावाला पोहोचल्यानंतर जो त्यांना आध्यात्मिक आनंद मिळतो, त्या स्वर्गापेक्षाही तो श्रेष्ठ असा आनंद त्या पंढरपूर नगरीमध्ये आहे. आता सादर करतील अजितजी गाडेकर सर.

खूपच छान सर, घी घी माझे वाचे गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे रूप। आपण दैनंदिन जीवनामध्ये मुखाने देवाचं नामस्मरण जर केलं तर निश्चितच ते आपल्या जीवनासाठी लाभदायक ठरू शकतं। याचप्रमाणे भगवंताचं नामस्मरण हे आपल्या पुढील जीवनासाठी निश्चितच फायदेशीर ठरेल। सरांनी खूपच छान असा अभंग गायला। आता याच्यानंतर खराडे महाराज एक सुंदर गवळण गातील।

0: श्रोत्यांनो, आपण आताच आषाढी एकादशी निमित्त वारकरी भजन ऐकले. यांना विशेष साथ संगत वैशाली गाडेकर ही या भजनाला उपस्थित होत्या. याच वारकरी जे भजन झालं या भजनासाठी निवेदक संतोष जाधव, सादरीकरण संदीप श्रीसागर व संपादन अंशुल सब्बन यांनी दिले.
1: म्हणजे आज आहे आषाढी एकादशी आणि त्याच निमित्त आपण आता अजित गाडेकर, बबन खराडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी सादर केलेले अभंग ऐकलेत. आता वेळ झाली आहे तुमचा निरोप घेण्याची. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांना आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. जय जय रामकृष्ण हरी.
2: तुमच्या लहान मुलांना शाळेमध्ये घालायचंय किंवा डे केअर सेंटर तुम्हाला हवं असेल तर आजच संपर्क साधा आपल्या अहिल्या नगर मधील स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला.

ऍडमिशन सुरू आहेत आणि हो मर्यादित प्रवेश सुद्धा. प्ले ग्रुप नर्सरी LKG आणि UKG 15 डिसेंबर 2025 ते 15 जानेवारी 2026 पर्यंत. या सगळ्या ऍडमिशन साठी वयोमर्यादा आहेत. प्ले ग्रुप साठी 2 ते 3 वर्ष, नर्सरी 3 ते 4 वर्ष, LKG वय 4 ते 5 वर्ष आणि UKG वय 5 ते 6 वर्ष. या शाळेची वैशिष्ट्ये सुरक्षा, स्वच्छता, मनोरंजनातून शिक्षण, विशेष संवादात्मक सत्र कक्ष, इनडोर आणि आउटडोर गेम्स, प्रशिक्षित कर्मचारी, काळजी घेणारे शिक्षक, स्मार्ट क्लासरूम, शारीरिक व्यायाम, सामाजिक जाणीव, कला आणि हस्तकला, कथाकथन, घरगुती वातावरण आणि संस्कृती सह शिक्षण. तर नक्कीच स्नेहाला इंग्लिश मीडियम स्कूल, स्नेह वात्सल्य प्री स्कूल आणि डे केअर सेंटरला भेट द्या. त्यासाठी पत्ता एफ ब्लॉक, सर्वे नंबर 239, श्री टाईल्स चौक, अमोनिया प्लांट शेजारी, MIDC अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 90 11 11 25 90 किंवा 98 44 56 78. अधिक माहितीसाठी तुम्ही ईमेल ऍड्रेस वरही संपर्क साधू शकता, snehavatsalya@snehalaya.org किंवा edu@snehalaya.org.

जबाबदारी सह घेते भरारी, नाव तीच आहे नारी, समजू नका तिला कमी, तीच आहे सर्वात भारी. लेखिका पूजा काकडे.

नवीन आठवड्याची सुरुवात आता होणार एका नव्या आवाजासोबत. नगरकरांचे जिव्हाळ्याचे प्रश्न, त्यांच्या अपेक्षा, आठवणी आणि गोष्टी घेऊन येते आर जे कोमल. नगरचं अंतरंग शो मध्ये मजेशीर गप्पा, विचार करायला लावणाऱ्या गोष्टी आणि तुमच्या मनातलं, थेट आता रेडिओ नगर 90.4 FM वर. सोमवार ते शनिवार दररोज सकाळी 7 ते 11 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM वर.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111100005. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, माझे नाव सौ सविता सुनील शिंदे आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

शायरी, फॅशन टिप्स, सोशल मीडिया अपडेट आणि बरच काही. खूप साऱ्या माहितीचा खजिना आपल्यासाठी घेऊन येत आहे आरजे अनु सांजरंग या स्पेशल शो मध्ये. ऐकायला विसरू नका सोमवार ते शनिवार संध्याकाळी 4 ते 7 या वेळेत फक्त रेडिओ नगर 90.4 FM.

स्नेहालय संचलित स्नेहालय पुनर्वसन संकुल लालबत्ती भागातील महिलांची मुले, निराधार अनावरस बालके, एचआयव्ही एड्स बाधित मुले मुली, झोपडपट्टीतील वंचित बालकांसाठी स्नेहालय पुनर्वसन संकुल आहे. या संकुलातील बालकांना दर्जेदार निवास, भोजन, शिक्षण, आरोग्य, आधार व पालकत्व देण्याचे महत्वपूर्ण काम या संकुलात केले जाते. संस्थेमध्ये सध्या 400 लाभार्थी महिला आणि बालके आहेत. आजपर्यंत 1368 लाभार्थ्यांनी याचा लाभ घेतला आहे. तुम्ही सुद्धा स्नेहालय पुनर्वसन संकुल या ठिकाणी भेट देऊ शकता. त्यासाठी संपर्क क्रमांक 90111105. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: कधी कधी अंधार इतका दाटतो की आशेचा प्रकाश दिसेनासा होतो. पण या अंधारात 1989 साली अहिल्यानगरच्या काही संवेदनशील हृदयांनी पेटवलेली एक दिव्य ज्योत म्हणजेच स्नेहज्योत. देहव्यापारात अडकलेल्या आणि मानव तस्करीला बळी पडलेल्या महिला आणि मुलींना सोडवून त्यांचे पुनर्वसन करण्याचे कार्य स्नेहज्योत करत आहे. जिथे प्रेम आहे तिथे परिवर्तन आहे.
1: अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक 90 11 36 36 00.

कधी कधी मन हरवतं आणि जीवनाचा अर्थही हरवतो, पण त्या हरवलेल्या मनांना पुन्हा मार्ग दाखवते मानसग्राम। हा प्रकल्प बेवारस अवस्थेत फिरणाऱ्या स्किझोफ्रेनियाग्रस्त व्यक्तींसाठी एक आशेचा दिवा ठरला आहे। येथे फक्त उपचार नाहीत तर योग, ध्यान, संगीत, रोजगार प्रशिक्षण या सगळ्यातून नव्या आयुष्यांचं बळ दिलं जातं। मानसग्राम हे फक्त उपचार केंद्र नाही, ते आहे मानवतेचं विश्व। मदतीसाठी किंवा माहितीसाठी संपर्क करा 90 11 01 10 06।

नमस्कार, मी चित्रकार अद्वैती सोळंकी. प्रत्येकाच्या अंगात एक कला असते, ती ओळखायची असते आणि जोपासायची असते. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

नमस्कार, मी शोभा पालवे. तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

स्नेहालय संचलित केअरिंग फ्रंट हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. एड्स बाधितांसह सर्वच गरीब रुग्णांसाठी दर्जेदार उपचार अत्यल्प दरात देणारे केअरिंग फ्रेंड्स हॉस्पिटल अँड रिसर्च सेंटर. संपर्क क्रमांक 90113652000. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: स्नेहालय संचलित मनोबल व्यसन मुक्ती आणि पुनर्वसन केंद्र,
1: शास्त्र शुद्ध पद्धतीने आणि कमी खर्चात व्यसन मुक्तीचे उपचार घ्या आणि व्यसन मुक्त व्हा. फक्त 30 दिवसाच्या निवासी उपचारांमधून महिला आणि पुरुषांसाठी स्वतंत्र समूह कक्ष. अधिक माहितीसाठी संपर्क 92 73 93 57 89. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर.
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

0: और फिर क्या होगा?
1: पार्टियां, दावतें,

आई थकली आता कुशीत नाही तिची सावली, अहिल्या नगरकरांनो सांगा माणुसकी आपली कुठे हरवली। हे घोषवाक्य लिहिलं आहे निसर्ग प्रेमी श्री रामकृष्ण देवराम पाटील यांनी। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

पाण्याचा प्रत्येक थेंब मोलाचा, जणू अंश सोन्याचा, पाणी वाचवा, पाण्याचा पुनर्वापर करा. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: आपली सजगता एखादी मुलगी किंवा मुलावर होणारे लैंगिक अत्याचार रोखू शकते.
1: एखाद्या लैंगिक अत्याचारग्रस्त मुला मुलींचं आयुष्य तुम्ही वाचवू शकता.
0: अशी कोणतीही अनुचित बाब आपल्या निदर्शनाला आली तर तात्काळ संपर्क साधा स्नेहालय संचालित स्नेह बाल आधार प्रकल्पाशी.
1: 77727505 किंवा 90110 26495 या मोबाईल क्रमांकावर
0: आम्ही अहोरात्र उपलब्ध आहोत.
1: माहिती देणाऱ्याचं नाव उघड केलं जाणार नाही.
0: अधिक माहितीसाठी संपर्क साधा लैंगिक अत्याचारग्रस्त बालकांच्या संरक्षण कायद्यानुसार कार्यान्वित स्नेह बाल आधार प्रकल्प, घनश्याम अपार्टमेंट, दत्त बेकरी समोर, चितळे रस्ता, अहिल्यानगर.

नमस्कार नगरकर, माझे नाव सौ उमा जोशी। तुम्ही ऐकत आहात बदलत्या नगरचे लोकमाध्यम रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा।

नमस्कार, मी स्क्वाड्रन लीडर विद्यासागर कोडे, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अहमदनगर, आणि तुम्ही ऐकत आहात रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

0: विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन क्लासेस, अभ्यासासाठी मदत, वोकेशनल ट्रेनिंग, करिअर काउन्सिलिंग, रीडिंग आणि रायटिंग स्किल, मॅथमॅटिक्स स्किल, स्पोर्ट्स ऍक्टिव्हिटी, हे सगळं मिळेल एकाच ठिकाणी,
1: स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल. या ठिकाणी स्नेहालय इंग्लिश मीडियम स्कूल, एफ ब्लॉक, 239 MIDC, श्री टाइल्स चौक, अहिल्यानगर. संपर्क क्रमांक 98 23 89 34 39. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

आपल्या नगरचे श्रीकृष्ण दत्तात्रय कुलकर्णी घेऊन येत आहेत आपल्या मनातल्या सुंदर चिरंतन मराठी गाण्यांचा खास कार्यक्रम चिरंतन गाणी।

0: इथे उलगडेल गाथा नगरची, इथे घेता येईल शोध नगरचा,
1: रोजच्या घडामोडींचा लेखाजोखा आणि सामान्यांच्या व्यथांना वाचा फोडत म्हणेल बोला की नगरकर।
0: लाईक आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। अहमदनगरी यूट्यूब चॅनल।
2: ए बाई।

स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विदान केंद्र, अनवरस, अनाथ, कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलांचे कौटुंबिक पुनर्वसन स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत केले जाते. स्नेहांकुर दत्तक विदान केंद्रामार्फत आजपर्यंत 430 बालके विविध कुटुंबांमध्ये पुनर्वसित झाली. 297 कुमारी माता, बलात्कारित महिला व मुलींच्या पुनर्वसनाचे लक्षणीय कार्य केले आहे. माता व बालके यांच्या पुनर्वसनाला समान महत्त्व देणारे गंभीर आजारी मुले व बालके यांच्या पुनर्वसनाला दत्तक विधान केंद्र आहे. स्नेहालय संचलित स्नेहांकुर दत्तक विधान केंद्राशी संपर्क साधा. संपर्क क्रमांक 90110264181.

श्रोते हो, संत ज्ञानेश्वरांच्या या विश्वात्मक प्रार्थनेबरोबरच रेडिओ नगरचे आजचे सर्व कार्यक्रम समाप्त करत आहोत. पुन्हा भेटूयात उद्या 5:05. श्रोते हो, तुम्ही जगभरामध्ये रेडिओ नगर ऐकू शकता. त्यासाठी गुगल प्ले स्टोअरवर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करा आणि प्रसारणाचा आनंद घ्या. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

श्रोते हो नमस्कार, सुप्रभात। आपण ऐकत आहात स्नेहालय संचलित रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा। रेडिओ नगरवर प्रसारित होणारे आजचे कार्यक्रम सकाळी 7 ते 11 नगरचं अंतरंग, दुपारी 1 वाजता स्नेहवार्ता हा कार्यक्रम, त्यानंतर दुपारी 4 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत सांजरंग, संध्याकाळी 7 वाजता नगर डायरी हा मुलाखतीचा कार्यक्रम आणि रात्री 8:30 वाजता मुंबई केंद्रावरून राष्ट्रीय बातमीपत्र आपण ऐकू शकाल। श्रोते हो, रेडिओ नगर 90.4 FM हे जगभरात ऐकू येणारं रेडिओ नगर केंद्र आहे। या केंद्रावरील सर्व कार्यक्रम आपण ऐकू शकाल, त्यासाठी गुगल प्ले स्टोअर वर जाऊन रेडिओ नगर 90.4 FM हे ॲप डाउनलोड करू शकता आणि जगभरामध्ये प्रसारणाचा हा आनंद तुम्ही घेऊ शकता। ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM आवाज तुमचा।

समाज सुधारक असलेले संत कबीर यांनी त्यांच्या दोह्यातून प्रेम, समता आणि भक्तीचा मार्ग दाखवला. कबीरांचे दोहे, त्यांचा मराठी अनुवाद आणि अर्थ सांगणारं कबीरवाणी हे पुस्तक लिहिलं आहे मूळचे नगरचे रहिवासी असलेले आचार्य रतनलाल सोनग्रा यांनी. रेडिओ नगर 90.4 FM वरच्या सांजरंग शो मध्ये दर शनिवारी संध्याकाळी 5 वाजता कबीरवाणी पुस्तकाचं अभिवाचन सादर केलं जाणार आहे. तर ऐकायला विसरू नका कबीरवाणी रेडिओ नगर 90.4 FM वर. संत कबीरांचे विचार आत्मसात करूया, अज्ञानाचा अंधार दूर करूया.

0: असू दे कितीही ताण, गर्ज, गारा अन वादळ वारा, धीर धरा, हिम्मत ठेवा.
1: शेतकरी माय बाप हो, जीव तुमचा अनमोल, सरेल लवकरच अंधार सारा, उजळतील दश दिशा, आयुष्यात पुन्हा येईल आनंदाचा गोडवा.
0: आत्महत्येचा विचार दूर सारा, काळ्या मातीची आण घेत समर्थपणे आयुष्याला सामोरे जा.
1: ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.

रेडिओ नगर 90.4 FM वर सकाळी अवतीभोवती या सदरामध्ये रोज एक विनोद ऐकवला जातो. तुम्हाला आवडलेले दर्जेदार विनोद आमच्याकडे 90 11 11 23 90 किंवा 98 81 33 77 75 किंवा 91 56 61 05 14 या मोबाईल क्रमांकावर पाठवा. तुमच्या आवाजात आणि तुमच्या नावासोबत तुम्ही हे विनोद जगभरातील लाखो श्रोतांपर्यंत पोहोचवू शकता. ऐकत रहा रेडिओ नगर 90.4 FM, आवाज तुमचा.